0: रामकृष्ण हरी। माचिसच्या काडीला डोकं असतं पण मेंदू नसतो, म्हणून थोड्या संघर्षाने ती पेटून उठते आणि स्वतःच जळते, परंतु आपल्या जवळ तर डोकं आहे आणि मेंदू सुद्धा आहे, पण आपण का लहान सहान गोष्टीने पेटून उठतो? शांत रहा, स्वस्थ रहा, संघर्ष करून पेटविणाऱ्यांपासून सावध रहा। आपण जगण्यासाठी आहोत, जळण्यासाठी नाही। जीवन खूप सुंदर आहे हो, ते आनंदाने जगावे, त्यासाठी आयुष्यातले काही क्षण हे एकांतात घालवता आले पाहिजे। चला सर्व प्रश्नांची उत्तरे तिथेच मिळतील, कारण तिथेच आपला संवाद फक्त आणि फक्त स्वतःशी होत असतो। रामकृष्ण हरी।
1: करिअरचे योग्य सुरुवात म्हणजेच उज्ज्वल भविष्याची पहाट, म्हणून आता आपल्या करिअरचे योग्य सुरुवात करा। केसी इज ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च च्या विविध करिअर ओरिएंटेड कोर्सेसने
2: MBA, MCA सारखे PG कोर्सेस तसेच MCA इंटिग्रेटेड BBA, MBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस साठी प्रवेश सुरू, सोबतच 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स। उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड ने सन्मानित कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रा मागे जळगाव। Shh.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ मन भावन 90.8 FM वर शुभदिन आयोरे आर्ज शुभांगी सोबत। आज 6 जुलै हा दिवस विज्ञान आणि आरोग्याच्या क्षेत्रात एका क्रांतीसाठी ओळखला जातो। जागतिक जुनोसिस दिन प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरणाऱ्या आजारांबद्दल जसं की रेबीज, बर्ड फ्ल्यू जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो। 6 जुलै 1885 रोजी महान शास्त्रज्ञ लुई पाश्चर यांनी रेबीज या जीवघेण्या आजारावर पहिल्यांदा लस यशस्वीरित्या टोचली होती। त्या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ हा दिवस पाळला जातो। आजच्या दिवशी जागतिक शांततेचं प्रतीक आणि भारताच्या राजकारणातील एका मोठ्या नेत्याचा जन्म झाला होता, 14वे दलाई लामा। तिबेटी जनतेचे सर्वोच्च आध्यात्मिक नेते आणि शांततेचा नोबेल पुरस्कार मिळवणारे जागतिक विचारवंत। प्रेमाने आणि करुणेने जग जिंकता येते अशी शिकवण देणाऱ्या दलाई लामा यांचा आज वाढदिवस आहे। डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी प्रख्यात शिक्षण तज्ज्ञ, बॅरिस्टर आणि स्वतंत्र भारताचे पहिले उद्योग आणि पुरवठा मंत्री ज्यांनी देशाच्या एकात्मतेसाठी मोठं योगदान दिलं। रणवीर सिंग आपल्या अफाट ऊर्जेसाठी आणि वैविध्यपूर्ण अभिनयासाठी ओळखला जाणारा आधुनिक बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता यांचा आज वाढदिवस। आजच्याच दिवशी आपण भारताच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासातील या महान नेत्यांचं स्मरण करतो। बाबू जगजीवनराम भारताचे माजी उपपंतप्रधान, थोर स्वातंत्र्य सैनिक आणि दलितांच्या हक्कासाठी लढणारे खंबीर नेते। भारताचे संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी 1971 भारत पाक युद्धातील ऐतिहासिक विजयात महत्वाची भूमिका बजावली होती। आनंद ही काही आधीच तयार मिळणारी गोष्ट नाही आहे, तो तुमच्या स्वतःच्या चांगल्या कृतींमधून आणि विचारांमधून निर्माण होत असतो। आणि आजची बोधकथा ही गोष्ट आहे 6 जुलै 1885 फ्रान्समधील महान शास्त्रज्ञ लुई पाश्चर आपल्या प्रयोगशाळेत रेबीज म्हणजेच पिसाळलेला कुत्रा चावल्याने होणारा आजार यावर लस शोधण्याचे प्रयोग करत होते। त्या काळात रेबीज होणं म्हणजे निश्चित मृत्यू मानला जायचा। लुई पाश्चर यांनी प्राण्यांवर प्रयोग करून लस तयार केली होती, पण माणसावर त्याचा प्रयोग अद्याप झाला नव्हता। अशातच जोसेफ मेस्टर नावाच्या एका 9 वर्षाच्या लहान मुलाला एका पिसाळलेल्या कुत्र्याने 14 ठिकाणी लचके तोडून गंभीर जखमी केलं होतं। त्या मुलाची आई रडत रडत लुई पाश्चर यांच्याकडे आली आणि म्हणाली, माझ्या मुलाला वाचवा, माझ्या मुलाला वाचवा। पाश्चर यांच्यासमोर मोठा पेच होता। लस अद्याप पूर्णपणे प्रमाणित नव्हती। जर प्रयोग चुकला तर पाश्चर यांच्यावर कारवाई होऊ शकत होती, पण एका लहान मुलाचा जीव वाचवणं अधिक महत्वाचं होतं। त्यांनी धाडस केलं आणि 6 जुलै रोजी जोसेफला लसीचा पहिला डोस दिला। सलग काही दिवस उपचार केल्यानंतर तो मुलगा पूर्णपणे बरा झाला। वैद्यकीय इतिहासातील हा एक मोठा चमत्कार होता। तात्पर्य हेच, संकट कितीही मोठं आणि जीवघेणं असलं तरीही मानवाचं धाडस, बुद्धी आणि योग्य वेळी घेतलेला अचूक निर्णय अशक्य गोष्टीही शक्य करू शकतात। निस्वार्थ भावनेने घेतलेले धाडस नेहमीच मानवतेचं कल्याण करतात। आज 6 जुलैचा हा दिवस आपल्याला दलाई लामा यांच्याकडून शांतीची आणि लुई पाश्चर यांच्याकडून कठीण परिस्थितीत मार्ग काढण्याची प्रेरणा देतो। खरी शुभता कोणत्याही नक्षत्रात नसते, तर ती आपल्या विचारांमध्ये आणि आपल्या कर्मात असते। जर आपले विचार शुद्ध असतील, कर्म प्रामाणिक असतील आणि आपल्या मनात कष्टाची तयारी असेल, तर विश्वातील कोणतीही शक्ती तुमचा दिवस खराब करू शकत नाही। चला तर मग आजच्या शुभदिन आयोरेमध्ये इतकंच। पुन्हा भेटूया पुढच्या भागात। तोपर्यंत मी आरजे शुभांगी आपली रजा घेते। ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: शुभ दिन आयो रेडियो मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग। आजवर हजारो विद्यार्थ्यांचे यशस्वी करिअर घडवणारे, 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स करणारे उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्डने सन्मानित कॉलेज केसेस ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जे आहे विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडविणारे प्लॅटफॉर्म।
2: अशा या उज्ज्वल भविष्य देणाऱ्या कॉलेज मध्ये प्रवेश सुरू आहे। MBA, MCA सारखे PG कोर्सेस, तसेच BBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस, सोबतच MCA इंटिग्रेटेड प्रोग्राम, अशा अनेक डिमांडिंग कोर्सेस साठी तेव्हा आजच प्रवेश घ्या। आणि आपले फ्युचर सिक्युअर व ब्राईट करा. व्हिजिट करा नॅक ए ग्रेड अँड NBA फॉर MBA प्रोग्राम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रामागे, जळगाव.

श्रीराम समर्थ 6 जुलै आपल्याला सद्गुरूचा आधार वाटावा, वेळ प्रसंग येईल तसे वागणे उचित आहे आणि त्याबद्दल मनावर परिणाम होऊ देऊ नये. परमात्म्याच्या चिंतनात मत गुंतले असताना अवांतर गोष्टींचा परिणाम त्यावर होत नाही. जेवढे झेपेल तेवढेच करावे, अभ्यास करावा पण काळजी न करता. सर्वस्वी भार भगवंतावर ठेवून निवांत असावे. आपल्या मनाचे स्वास्थ्य बिघडू न देता आनंदात राहावे. वृत्ती आवरून आवरत नाही, ती परमात्म्याकडे लावली म्हणजे आवरते. राम इच्छेने सर्व चालते असे लक्षात ठेवावे. संकट आनंद दोन्ही भगवंताला सांगावीत. ज्या स्थितीत भगवंताने ठेवले त्या स्थितीत समाधान मानावे. अंतःकरणात सुप्त असलेले भगवंताचे प्रेम जागृत होण्यासाठी काही निमित्त लागते. तीर्थयात्रा आणि साधुसंतांची भेट हेच ते निमित्त होय. श्री रामचंद्रही तीर्थयात्रेला जाऊन अनेक संतांची दर्शने घेऊन आली. संतांचा अहंकाराला जिवंत राहताच येणार नाही, कारण परोपकार करायला लागणारा पर ठिकाणावर नाही तर मग दुसऱ्याकरता मी काही केले ही भावना व्हायला आधारच कुठे राहिला. विषयाच्या लालसेने सत्समागम करणे हा खरा सत्समागम नव्हे. संत कधीकधी आपल्याला विषय देतात हे खरे, पण एकंदरीत आपल्याला विषयाचा वीट आणण्याचाच त्यांचा प्रयत्न असतो. संतांच्या घरी नुसते पडून राहिल्यानेही शुद्ध भाव येईल. भगवंताच्या नामातच संत संगती आहे, कारण नामाच्या मागे भगवंताचे अस्तित्व आहे. विषयाचे उर्मी हे मायेचे स्मरण होय आणि नामाचे स्मरण हे भगवंताचे स्मरण होय. तपश्चर्येचे सर्वात शेवटचे फळ काही असेल तर परमेश्वराच्या ठिकाणी अनन्य भावाने शरण जाण्याची बुद्धी होय. ती बुद्धी आपल्याला झाली पाहिजे. एकदा शरण गेल्यावर आपण उरू शकत नाही, त्याला शरणागती म्हणतात आणि हीच परमार्थातली अत्यंत श्रेष्ठ गती आहे. आपण आपल्या सद्गुरूचे आहोत असे छाती ठोकपणे सांगत चला. काही नाही केलेच तरी चालेल, पण आपले सद्गुरू आपल्या मागेपुढे आहेत अशी दृढ भावना असावी. मला सुखदुःख दोन्ही नाहीत, पण तुम्ही दुःखी झालात तर मला दुःख होते. तेव्हा तुम्ही मनाला दुःखच होऊ नये असे वागा. प्रपंची माणसाच्या दुःखाची मला पूर्ण जाणीव आहे, ती जाणीव ठेवूनच भगवंताचे नाम घ्या असे मी सांगतो. जे मी सुरुवातीला सांगितले ते शेवटी सांगतो. तुम्ही कसेही असा पण भगवंताच्या नामाला सोडू नका. तुम्ही नुसते नाम घ्या, बाकीचे सर्व मी करतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.

शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: सर्वानुभूति भगवत दर्शन
1: माझ्या अगदी लहानपणापासून मी हे ऐकत आलो आहे की आपण सर्व ठिकाणी सर्व वस्तूंमध्ये ईश्वर बघितला पाहिजे आणि तरच आपण या जगाचा खराखुरा उपभोग घेऊ शकू. पण आपण ह्या जगात मिसळू लागताच आणि आपल्याला जगाकडून काही तडाखे बसताच जगाविषयीचा आपला ईश्वरबोध, आपलं सगळं ब्रह्मदर्शन पार कुठल्या कुठे लोपून जातं. मी रस्त्याने जात असतो, प्रत्येक माणसात ब्रह्म बघत असतो. एखादा धसमुसळा येतो, मला धक्का मारतो, मी रस्त्यावर उतरणा पडतो, झालं. माझं सर्वत्र ब्रह्मदर्शन, प्रत्येक व्यक्तीत ईश्वर पाहणं वगैरे कुठल्या कुठे बेपत्ता होऊन जातं. मी झटकन उठतो, दातोट खात मूठ आवळतो वगैरे वगैरे. संपलं ब्रह्मदर्शन, तत्क्षणी मी पिसाळतो, मला सगळ्याचा विसर पडतो, मला त्या माणसात ईश्वर दिसण्याऐवजी सैतान दिसू लागतो. अगदी जन्मल्यापासून आपल्याला उपदेश देण्यात आला आहे की आपण सर्वानुभूती भगवत दर्शन करायला हवं. प्रत्येक धर्माची हीच शिकवण आहे. सर्व ठिकाणी सर्व वस्तूत ईश्वर बघा, सर्वत्र ब्रह्मदर्शन करा. न्यू टेस्टमेंटमध्ये, बायबलच्या नव्या भागामध्ये येशू ख्रिस्तांनी याबाबतीत केलेला असंदिग्ध उपदेश तुम्हाला आठवत नाही का? आम्हा सर्वांनाच ते शिकवण्यात आलेलं आहे, पण ते प्रत्यक्ष कृतीमध्ये आणताना सगळंच मुसळ केरात जातं. अडचण तिथेच आहे, तिथेच घोडं पेण खातं. इसाप नीतीमधली ती काळवीटाची गोष्ट तुमच्या लक्षात असेलच. एक सुंदर धष्टपुष्ट काळवीट एका तलावाच्या पाण्यात स्वतःची पडछाया बघून आपल्या पिल्लाला म्हणाला, बघ मी किती बलवान आहे, माझ्या डौलदार डोक्याकडे बघ, माझे सगळे अवयव बघ कसे बळकट आणि भरदार आहेत, आणि किती वेगाने धावू शकतो मी. कर्मधर्म संयोगाने एवढ्यातच त्याला दुरून कुठून तरी कुत्र्याचं भुंकणं ऐकू आलं. बस ताबडतोब त्याने धूम पळायला सुरुवात केली आणि कित्येक मैलांचा फेरा मारून तो धापा टाकत आपल्या जागी परत आला. तो सगळा प्रकार बघून त्याच्या पिल्लांनी त्याला विचारलं, तुम्ही खूप बलवान आहात असं तुम्हीच तर मला सांगत होतात, मग कुत्री भुंकताच तुम्ही पळून गेलात, हे कसं काय? त्यावर त्या काळवीटाने उत्तर दिलं, होय पोरा, तू म्हणतोस ते खरं आहे, पण जेव्हा कुत्री भुंकू लागतात तेव्हा माझा सगळा आत्मविश्वास नाहीसा होऊन जातो. आमची ही अशीच दशा आहे. आपण मनुष्य जातीविषयी किती उच्च धारणा बाळगत असतो, आपण खूप बलवान आणि शूर आहोत असं आपल्याला वाटत असतं, आपण मोठमोठ्या प्रतिज्ञा करत असतो, पण काय, कसोटीच्या आणि मोहाच्या प्रसंगाची कुत्री भुंकू लागताच आपली दशा हुबेहूब त्या इसाप नीतीतल्या काळवीटासारखी होऊन जाते. प्रश्न असा आहे की असंच जर असेल तर मग या सगळ्या शिकवणुकीचा काय उपयोग? अर्थात या शिकवणुकीचा उपयोग आहे, फार मोठा उपयोग आहे, आणि तो असा की दीर्घोद्योगानं किंवा चिकाटीनं अखेर यश लाभतच लाभतं. कोणतीही गोष्ट चुटकीसरशी एका दिवसात नाही होऊ शकत. आत्मा वा अरे द्रष्टव्य श्रोतव्य मंतव्य निधिध्यासितव्य, या आत्म्याचं स्वरूप प्रथम श्रवण करायला हवं, मग त्यावर मनन चिंतन करायला हवं, आणि नंतर त्यावर सतत ध्यान करायला हवं, त्याचा ध्यास घ्यायला हवा. प्रत्येक जणच आकाश बघू शकत असतो, भूमीवर सरपटणारी यक्कश्चित अळी सुद्धा ते निळं आकाश बघत असते, पण ते आम्हा सर्वांपासून किती दूर आहे. आपलं मन इच्छेनुसार सर्वत्र जाऊ शकतं, पण शरीराला तिथे रांगत रांगत जायला किती वेळ लागतो. आपल्या सगळ्या आदर्शांचं, आपल्या सगळ्या ध्येयांचंही असंच आहे. ते खूप खूप दूर असतात यात काही संशयच नाही, पण त्याबरोबरच आपण आपलं ध्येय गाठलंच पाहिजे हेही आपण जाणून आहोत. केवळ ध्येय गाठलं पाहिजे एवढंच नव्हे, तर आपण अगदी सर्वोच्च ध्येयही गाठलं पाहिजे. आपलं ध्येय, आपला आदर्श अगदी सर्वोच्च, अगदी सर्वश्रेष्ठ असाच असायला हवा. दुर्दैवाने या जगात बहुसंख्य लोक कोणताही आदर्श, कसलंही ध्येय समोर नाही अशा स्थितीमध्ये आपल्या अंधाऱ्या जीवनामध्ये चासपडत असतात. समोर एखादा आदर्श असलेला माणूस जर 1000 चुका करेल, तर माझी खात्री आहे की इतर कोणताही आदर्श नसलेला माणूस 50,000 चुका करेल. म्हणून जीवनामध्ये एखादा आदर्श असणंच श्रेयस्कर आहे, आणि त्या आपल्या आदर्शासंबंधी आपण आपल्याला शक्य आहे तितकं ऐकलं पाहिजे, इतकं ऐकलं पाहिजे की अखेर तो आपल्या हृदयामध्ये भिनला पाहिजे, आपल्या मेंदूत भिनला पाहिजे, आपल्या नसानसात भिनला पाहिजे, आपल्या रक्तात भिनला पाहिजे, आपल्या अणुरेणूत भिनला पाहिजे, आपल्या रोमरंध्रात शिरला पाहिजे. म्हणून आपल्याला प्रथम हे आत्मतत्व श्रवण करावं लागेल. हृदय पूर्ण भरलं की जीभ बोलू लागते, आणि हृदय पूर्ण भरलं की हात देखील काम करू लागतात. विचारच आपल्या कार्यप्रवृत्तीचं नियमन करणारी शक्ती आहे, तीच आपल्याला पुढं नेत असते. आपलं मन सर्वोच्च विचारांनी भरून टाका, दिवसांमागून दिवस त्याचे श्रवण करा, महिन्यांमागून महिने त्याचं चिंतन करा. अपयशांकडे मुळीच लक्ष देऊ नका. अपयश येणं अगदी स्वाभाविक आहे, ते तर जीवनाचं सौंदर्य म्हणायचं. अपयशांखेरीज जीवन ते काय? या अपयशांवर मात करण्याची धडपड जर जीवनामध्ये नसेल तर ते तसलं अळणी जीणं जगण्यात काय स्वारस्य? अपयश नसल्यास जीवनामध्ये काही काव्य उरेल काय? या धडपडीची, या चुकांची, अपयशांची तमा बाळगू नका. मी गायीला कधी खोटं बोलताना ऐकलेलं नाही, पण ती नेहमी गायच राहते, कधी माणूस होत नाही. म्हणून या अपयशांची खंत बाळगू नका. क्षुल्लक पिछेहाटीबद्दल खेद करू नका. हजार वेळा आपल्या आदर्शांना धरून राहण्याचा प्रयत्न करा, आणि हजारही वेळा अपयशी झालात तर फिरून एक वार कंबर कसून प्रयत्न करा. मानव मात्राचा जीवित आदर्श आहे, मानव मात्राचा जीवनोद्देश आहे सर्वांभूती भगवत दर्शन.

0: जपून आहेत अजूनही बरेचसे धर्मांध महाभाग. प्रस्थापितपणाच्या मुजोरशाहीने विवेकी सत्य शोधणाऱ्याला यातना आणि मृत्यूचा प्रसाद वाटला गेला या भूतलावर तुझ्या मानवी देहाच्या साक्षीने. नाही दाखवता आले तुला कल्याण करणाऱ्या अस्तित्व देवाचे, परंतु दगडातील देव प्रत्यक्षात आहे असे म्हणण्यास तुला भाग पाडले गेले. नाकारलेस तू देवाला तर तुझे होईल नुकसान, तुझ्या पिढ्यानपिढ्या नरकात जातील असे दाखवले गेले भय. तुझ्या जगण्यातून भय काढण्याऐवजी
1: आप सुन रहे हैं रेडिओ मन भावन 90.8 FM.

गीताई अध्याय सहावा चित्तवृत्ति निरोध अथवा आत्मसंयम योग। श्री भगवान म्हणाले, फळी आश्रय सोडूनी करी कर्तव्य कर्म जो तो संन्यासी तसा योगी न जो निर्यज्ञ निष्क्रिय संन्यास म्हणती ज्यास योग तो जाण पांडवा सोडिल्या वीन संकल्प कोणी योगी न हो तसे योगावरी चढू जाता कर्म साधन बोलिले योगी आरूढ तो होता श्रम साधन बोलिले कर्मात जो अनासक्त विरक्त विषयी असे संकल्प सुटले तेव्हा तो योगारूढ बोलिला उद्धरावा स्वये आत्मा खचू देवू नये कधी आत्माची आपुला बंधू आत्माची रिपू आपुला जिंकूनी घेतला आत्मा बंधू तो होय आपुला सोडिला तो जरी स्वैर शत्रुत्व करितो स्वये जितात्मा शांत जो झाला देखे ब्रह्मची ऐकले मानापमानी शीतोष्णी सुख दुःख समावले तोषला ज्ञान विज्ञाने स्थिर जिंकुनी इंद्रिये तो योगी समजो देखे सोने पाषाण मृतिका शत्रु मित्र उदासीन मध्यस्थ परका सखा असो साधु असो पापी समपाहे विशेषतो साधके चित्त बांधूनी इच्छा संग्रह सोडुनी आत्म्यास नित्य जोडावे एकांती एकलेपने पवित्र स्थान पाहू निघालावे स्थिर आसन दर्भ चर्म वरी वस्त्र न घ्यावे उंच नीचते चित्तेंद्रियांचे व्यापार वारावे तेथ बैसुनी आत्मशुद्ध्यर्थ जोडावा योग एकाग्र मानसे शरीर समरेखेत राखावे स्थिर निश्चळ दृष्टी ठेवूनी नासाग्री न पहावे कुणीकडे शांत निर्भय मच्चित्त ब्रह्मचर्य व्रती स्थिर मनरोधोनी युक्तीने राहावे मतपरायण असे आत्म्यास जोडूनी योगी आवरिला मने मोक्षास भिडली शांती माझ्या ठाईच ठाईची मेळवी न योग फार खावूनी किंवा खाण्याची सोडुनी न फार झोप घेऊनी किंवा जागत बैसुनी निजने जागने खाणे फिरणे आणि कार्यही मोजूनी करितो त्यास योग हा दुःख नाशन संपूर्ण नेमिले चित्त आत्मरूपी चिरंगला निमाली वासना तेव्हा योगी तो युक्त बोलिला निर्वाती ठेविला दीप तेवतो एक सारखा तसे आत्मानुसंधानी योग्याचे चित्त वर्णिती निरोधे जेथ चित्ताचा सर्व संचार संपला जेथ भेटुनी आत्म्याते अंतरी तोषला स्वये भोगोनी इंद्रियातीत बुद्धिगम्य महासुख न ढळेची कधी जेथ तत्वापासूनी लेशही जया लाभा पुढे लाभ दुसरा तुच्छ लेखितो न चळे जेथ राहूनी दुःख भारे हि दाटला तयास म्हणती योग दुःखाचा जो वियोगची जोडावा निश्चयाने तो योग उत्साह राखुनी संकल्पी

0: उठिले सारे काम निशेष सोडुनी इंद्रिये ही मनानेची ओढुनी विषयांतुनी धरुणी धीर बुद्धीने निवर्तावे हळू हळू आत्म्यात मन रोवुनी काही चिंतू नये स्वये फुटेल जेथ जेथुनी मन चंचल अस्थिर तेथ तेथुनी बांधुनी लाबावे आत्मचिंतनी फिकारांसह तेजाचे शमले मन निर्मळ झाला ब्रह्मचितो योगी पावला सुख उत्तम आत्म्यास नित्य जोडुनी ह्या परी दोष जाळुनी सुखेची भोगितो योगी ब्रह्मानंद अपारतो भूतात भरला आत्मा भूते आत्म्यात राहिली योगाने जोडिला देखे हेची सर्वत्र दर्शन मज सर्वांत जो पाहे पाहे माझ्यात सर्वही त्याचा मी आणि तो माझा एकमेकांस अक्षय स्थिर होवूनी एकत्वी सर्व भूती भजे मज राहो कसाही तो योगी माझ्या मध्ये चिराहतो जो आत्मौपम्य बुद्धीने सर्वत्र समपाहतो जसे सुखे तसे दुःख तो योगी थोर मानिला अर्जुन म्हणाला तू बोलिलास जो आता साम्य योग जनार्दना न देखे स्थिरता त्याची ह्या चंचळ मनामुळे मन चंचळ हे कृष्णा हट्टी छळितसे बळे धावे वाऱ्यावरी त्याचा दिसे निग्रह दुष्कर श्री भगवान म्हणाले अवश्य मन दुस्साध्य मन तोस तसे चिते परी अभ्यास वैराग्ये त्याचा निग्रह हो तसे संयमावीन हा योग न साधे माणितो चिमी परी संयमवंतास उपाये साध्य हो तसे श्रद्धा आहे न भेयत्न योगातूनी चाळुनी जो मुकला योग सिद्धी सजाय कोण अर्जुन म्हणाला श्रद्धा आहे नभे यत्न योगातू निचळू निजो मुकला योग सिद्धीस जाय कोण्या गतीस तो काय तो उभय भ्रष्ट ब्रह्ममार्गी भुलो निया नाश पावे निराधार फुटलेल्या ढगापरी माझा संशय हा कृष्णा तूची फोफ तूची फेडी मुळातुनी फेडिलसा तुझा कोणी न दिसेची तुझा विन श्री भगवान म्हणाले न ह्या लोकी न त्या लोकी नाशतो पावतो कधी शुभकारी कुणी बापा दुर्गतीस न जातसे पुण्य लोकात राहुणी तो योग भ्रष्ट संतत शुची साधन वंतांच्या घरी जन्मास येतसे अथवा प्राज्ञ योग्यांच्या कुळीची मग जन्मतो अवश्य हा असा जन्म लोकी अत्यंत दुर्लभ तिथे तो पूर्वजन्मीचा बुद्धी संस्कार जोडुनी मोक्षार्थ करितो यत्न पूर्वी होनी पड पुढे पुन्हा पूर्वाभ्यास बळाने तो खेचला परतंत्रची जिज्ञासेने ही योगाचा जातो वेदांस लंघुणी योगी तत्पर राहुनी दोष जाळीत जाळीत अनेक जन्मी संपूर्ण होऊनी मोक्ष पावतो ज्ञानी तापस कर्मिष्ट ह्या सर्वाहुनी आगळा माणिला तो असे योगी योगी होई म्हणूनी तू सर्व योग्यांमध्ये योगी जीव माझ्यात ठेवुनी श्रद्धेने भजतो माते तो थोर मज वाटतो अध्याय सहावा संपूर्ण
1: आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आपलं खानदेश आपली माणसं
2: आजवर हजारो विद्यार्थ्यांचे यशस्वी करिअर घडवणारे 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स करणारे उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड ने सन्मानित कॉलेज केसेस ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जे आहे विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडविणारे प्लॅटफॉर्म.
3: अशा या उज्ज्वल भविष्य देणाऱ्या कॉलेज मध्ये प्रवेश सुरू आहे. MBA, MCA सारखे PG कोर्सेस, तसेच BBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस, सोबतच MCA इंटिग्रेटेड प्रोग्राम, अशा अनेक डिमांडिंग कोर्सेस साठी तेव्हा आजच प्रवेश घ्या आणि आपले फ्युचर सिक्युअर व ब्राईट करा. व्हिजिट करा NAC A grade and NBA for MBA program, Institute of Management and Research, जिल्हा उद्योग केंद्र मागे, जळगाव.
4: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केलं आहे रेडिओ मन भावन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टच.

0: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: आजवर हजारो विद्यार्थ्यांचे यशस्वी करिअर घडवणारे 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स करणारे उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्डने सन्मानित कॉलेज केसेस ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जे आहे विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवणारे प्लॅटफॉर्म.
2: अशा या उज्ज्वल भविष्य देणाऱ्या कॉलेज मध्ये प्रवेश सुरू आहे. MBA, MCA सारखे PG कोर्सेस, तसेच BBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस, सोबतच MCA इंटिग्रेटेड प्रोग्राम, अशा अनेक डिमांडिंग कोर्सेस साठी तेव्हा आजच प्रवेश घ्या आणि आपले फ्युचर सिक्युअर व ब्राइट करा. विजिट करा नॅक ए ग्रेड अँड MBA फॉर MBA प्रोग्राम, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्र मागे, जळगाव.
3: हाय, मी आहे RJ विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: एनीवेयर रेडियो मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: करिअरची योग्य सुरुवात म्हणजेच उज्ज्वल भविष्याची पहाट. म्हणून आता आपल्या करिअरची योग्य सुरुवात करा केसी इज ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च च्या विविध करिअर ओरिएंटेड कोर्सेसने.
2: MBA, MCA सारखे PG कोर्सेस तसेच MCA इंटिग्रेटेड BBA, MBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस साठी प्रवेश सुरू. सोबतच 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स. उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड ने सन्मानित कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रा मागे जळगाव.
3: हाय, मी आरजे स्वरा. आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.

0: करिअरची योग्य सुरुवात म्हणजेच उज्ज्वल भविष्याची पहाट. म्हणून आता आपल्या करिअरची योग्य सुरुवात करा केसी इज ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च च्या विविध करिअर ओरिएंटेड कोर्सेसनी.
1: MBA, MCA सारखे PG कोर्सेस तसेच MCA इंटिग्रेटेड BBA, MBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस साठी प्रवेश सुरू. सोबतच 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स. उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड ने सन्मानित कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रा मागे जळगाव.

रामगीता चिंतन भाग 33। या भागात गांगापुरी झालेले कलियुगातील दत्तावतार अर्थात एकमुखी दत्त यांचे गुरु चरित्र प्रसिद्ध आहे। अत्यंत प्रभावी, वैराग्यशील व सर्वज्ञ अशा या महात्म्याने गोमातेस दिलेले महत्व समाजास प्रेरक ठरते। भारत मातेची शक्ती भूमाता व गोमातेमुळेच वाढते। वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी गुरुकुंज आश्रमात गोरक्षणाचा गौरव केला आहे। आज देखील उत्तम तऱ्हेने गोसेवेचा आदर्श समाजाला घेता येतो। शुद्ध दूध देखील समाजाला देण्यात येते। व्यवसाय म्हणून नव्हे तर गायींना भरपूर चारा मिळावा म्हणून वंदनीय महाराजांनी ही व्यवस्था ते होते तेव्हापासून केलेले आजही ते चालत आहे। राष्ट्रसंतांची पत्रे या ग्रंथामध्ये त्यांनी गोरक्षणाचा गौरव करता असताना मोठं सुंदर लिहिलं आहे। लिहितात, प्रिय मित्र, काल आपले गोरक्षण पाहावयास मिळाले। केवढे मोठे गोरक्षण आहे हो, पण त्यात गोपाळ कृष्ण प्रसन्न असेल असे मला काही वाटले नाही। कारण ही सर्व गोसेवा गायी मोजण्यासाठीच की काही गुरांची, दुधांची व बैलांची प्रगती वाढवण्यासाठी? गायी मारणे हे पाप आहे, ही गोष्ट खरी आहे, पण त्यांना उपाशी ठेवणे, घाणेरड्या ठेवणे, लंगड्या व आजारी करून ठेवणे हे पुण्य आहे काय? तुमचे असे गोरक्षण देवाला आणि धर्माला का आवडावे? मला असेही समजले की या गोरक्षणाचा पैसा व्याजाने वाटला जातो आणि तो सुद्धा सारा कमिटीच्या लोकात। वास्तविक हा सारा पैसा भीक मागून गरीब शेतकऱ्यावर धर्मदंड बसवून वसूल केला जातो। अशा प्रकारे नाना प्रयत्नांनी गोरक्षण वाढवतात। वास्तविक गोरक्षणाचे ध्येय तसे नाही। अहो, ज्यांची सेवा करावयाची ती वस्तू अत्यंत आरोग्यवान, दुधाळ, उंचीपुरी आणि सुडौल असावी। तिचा गोठा सुद्धा नेहमी स्वच्छ असावा। रोज शेण काढले जावे, मूत्र खड्ड्यात घेतले जावे आणि या सर्वांचे उत्तम खत करून शेतात उपयोग केला जावा। इतकेच नव्हे तर गोरक्षण वाढविण्यासाठी सांड सुद्धा चांगल्या जातीचे ठेवले जावेत। असे गोरक्षण स्वतःच्या पायावर उभे करण्याचा चालकांचा प्रयत्न असावा। कसेल त्याची शेती त्याप्रमाणे सेवा करील त्याचे गोरक्षण, अशी तयारी असेल तरच गोरक्षण चालवावे। नाही पेक्षा हा कसाबखाना ताबडतोब बंद करावा। नाव मोठे आणि दर्शन खोटे असे आपण करू नये। तुमचे म्हणणे माझ्या लक्षात आले। त्याच दिवशी आपल्या फड्यावर लिहिलेले वाचले, गाय ही माय आहे असे आपण लिहिले। ती देवतारूप आहे, याबद्दलही माझे काही म्हणणे नाही, पण देव असला तरी काय झाले? त्याची सुद्धा आपण पूजा अर्चा करून आपले कसे चालेल? तिच्या खाण्यापिण्याची ही व्यवस्था पूजा समजूनच आपल्याला करावी लागेल। त्या दृष्टीने आपले गोरक्षण सुंदर व्हावे असे मला वाटते। गायींना भरपूर चारा दिला पाहिजे, त्यांची व्यवस्थित निगा राखली पाहिजे। आपण तसा प्रयत्न केला तर आपले गोरक्षण हे एक पवित्र व प्रेरणादायी क्षेत्र होईल। सात्विक आहार व उत्पादक व्यायामाचे सिद्धांत वंदने महाराज ग्रामगीतेत सांगतात। गोरक्षणाचा व्हावा अभ्यास, नाना प्रयोग सावकाश, कैसे पुढे गेले अन्य देश, ती माहिती द्यावी सर्वा। गोवंशाच्या रोग निवारणा, गावी ठेवावा दवाखाना, लाभ मिळावा सर्वांना, प्रतिबंधकता समजावी। गावोगावी गो उपासना, गो सेवा, गो दुग्ध मंदिर स्थापना, रुची लावावी तुरा लहाना, गो दुग्धाची परोपरी। सर्व करावे जे जे करणे, परी सुधारावे सात्विक खाणे, त्या वाचोनी सद्बुद्धी येणे कठीणची वाटे। सात्विक खाद्य पेयावी न काही, गावी आरोग्य येणार नाही, उत्तम शक्ती नसता देही संपत्तीही कैची। उत्तम दूध उत्तम सांड, उत्तम शेती उत्तम भिवड, उत्तम कामगार प्रचंड शक्तिशाली। ऐसे ज्यांनी गाव केले तेची आज प्रतिष्ठा पावले, ऐरवी तोरा करोनी मेले निकामी ते। निकामियाची व्यर्थ संपत्ती, निकामियाची व्यर्थ शक्ती, नाना मार्गे संपोनी अंती, दुःख देई जीवाशी। खूप सत्वमय खाऊनी अन्न, मेद घेतला वाढवण, तेथे रोगांची पूज निर्माण, तसे दुःख द्यावया। म्हणून केले पाहिजे काम, आरोग्यदायी कुणी व्यायाम, अंगातून निघता घाम, नष्ट होती रोग जंतू। व्यायाम आरोग्यदायी मित्र, हे ध्यानी ठेवावे सूत्र। आडस वैरी मानिला सर्वत्र सर्वतोपरी। व्यायामाविन सात्विक भोजन, तेही मारी विकारी होऊन। व्यायामे होय अग्निदीपन, अन्न पचन सहजचे। व्यायामे जडत्व जाई दुई, व्यायामे अंगीर आहे तरतरी। रक्त व्यवस्था उत्तम शरीरी, वाढे विचारी सजीव। व्यायामाने सशक्त स्नायू, व्यायामे मानव होय दीर्घायू। व्यायाम हिना पित्त कप वायू, जर्जर करीती अत्य
अत्यंत, व्यायामे वाढे प्रतिकार शक्ती, स्वावलंबनाची प्रवृत्ती, व्यायामे अंगी वाढे स्फूर्ती, कार्य करण्याची। केवळ शारीरिक बल वाढवणे एवढाच व्यायामाचा उद्देश नाही, तर उत्पादक व्यायामाने देश पुढे गेले आहेत असंही त्यांनी म्हटले आहे। व्यायाम मंदिरातची काही व्यायाम होतो ऐसे नाही, उत्पादनाशी सहायक होई तो व्यायाम श्रेष्ठ ऐसा। हाते घेऊन दंड मारणे, त्याहून उत्तम पाणी ओढणे, तडणे पुडणे, जमीन खुदणे आरोग्यदायी। जीवनाचा अमोल वेळ घालून खेळती तकलादी खेळ, त्यापेक्षा परिश्रमाचे पड उत्तम सर्वतोपी। दळण कांडणा दिके उत्तम मिळे आरोग्यकारी व्यायाम, देह विशेष राही कार्यक्षम ऐसा सत्वांशही लाभे। वाचेल बरीचशी संपत्ती, देशात वाढेल श्रमाची शक्ती, सर्व कार्याची होईल स्फूर्ती गावीच या मार्गाने। होऊन या लोकसेवा, आरोग्याचा लाभेल मेवा, गावास लाभे सुखाचा ठेवा, अडचण कोठे कशाची। आपली शेती आपल्या कष्टे, शेण मूत्रादी घालून गोमटे, करिता ऐशी आदर्श नेटे, उत्पन्नाशी वान नुरे। आबाल रुद्ध नरनारी यासाठी झडतील घरोघरी, तरी सर्व सुखे संसारी लाभतील त्यांना। लाभेल व्यायामाचे फळ, कामा माझीच सकड, निसर्गची देईल आरोग्य बड सर्व लोका। वनस्पती आदींचा सहवास, सूर्यकिरणातील सत्वांश, शुद्ध हवेतील श्रम सर्वास अमृतापरी लाभदायी। मग गाव असो की शहर, तेथे रोगांचा नराय संचार, एक एक व्यक्ती करील आचार ऐसा जरी। व्यसने आडस दुराचार या पासोनी राहिला दूर, ऐसा एक एक घटक सुंदर पाहिजे गावी। सद्गुण जेथे जेथे दिसती, ते उचलोनी आणावे अनुभवाप्रती। यानेच उन्नतील व्यक्ती, जीवन सुधारेल गावाचे, जीवन लाभावे उज्ज्वलतेचे, तरी सर्व कामधाम असावे सोयीचे। जे जे कराल ते चालावे साचे त्याच मार्गे। भोजनस्थानी, निद्रास्थानी, सभास्थानी, उद्योगस्थानी, विशेष प्रसंगी, सहजस्थानी सद्विचारेची वर्तावे। संस्कार आणि शुद्ध बुद्धता, आरोग्य आणि पवित्रता यावरी लक्ष ठेवून सात्विकता बिंबवावी जीवनी। याकरिता बोललो काही दिनचर्या, आहार विहार आदि कार्या ग्रामस्थांनी अनुभवनिया, उद्धार करावा जीवनाचा। ऐसे करावे एक एक कार्य, जेने गावी नांदेल सात्विक सौंदर्य, यातची स्वर्गीय सुखाचे माधुर्य तुकड्या म्हणे। या भागाचे शेवटी चिंतन करताना वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी श्री संत नामदेव महाराजांच्या त्यांच्या अभंगाचं चिंतन त्यांनी समोर ठेवलेलं आहे। श्री संत नामदेव महाराज म्हणजे महाराष्ट्रासहित दूर दूर सर्व प्रांतामध्ये भक्ती ज्ञान आणि कर्माच्या विचाराची जागृती करणारी प्रचार भीष्म। पंजाब भाषेमध्ये देखील त्यांनी महाराष्ट्राच्या साधू संतांच्या विचाराची जागृती केलेली आहे, म्हणून सर्व स्तरातील आणि जीवात्मे त्यांना जवळून मानतात। संत नामदेव महाराज मुळात या विचाराचे नव्हते, परंतु लहानातला लहान असेल तरी त्याचाही चांगला विचार घेत घेत आणि ते मोठे विचाराचे मोठ्या अर्थाने संतत्व प्राप्त केलेले अधिकारी महापुरुष होऊन गेले आहेत। त्यांनी गोसेवेचं महत्व लक्षात घेत असताना अभंगच मोठ्या सुंदरतेने लिहून टाकला। देवा दुधाची शिदोरी का मजन देशी श्रीहरी, आड पूर्वी बा मुरारी, दूध पोट भरी मज देई। माता पिता उपमन्य तिघे गरुड पृष्टी वाहून, क्षीर सागरी ठेवी नेऊन, दूध प्राशन सुखे करा। या अभंगाचं चिंतन अंतरंगात जाऊन जर केलं तर गाईचं दूध हे सर्व दुधापेक्षा श्रेष्ठ आहे। गाईचं दूध जर सोडलं तर जगाच्या पाठीवर फक्त आईचंच दूध सर्वात श्रेष्ठ पौष्टिक आहे, टॉनिक आहे। आईच्या दुधाची किंमत कोणालाही ठरवता येणार नाही। निसर्गाने वैज्ञानिक दृष्ट्या ती प्रक्रिया जीवाचा जन्म होण्याच्या अगोदरच त्याच्यासाठी केलेली आहे, आणि म्हणून आपल्या आईवर जेवढं प्रेम तेवढंच गाईवर सुद्धा प्रेम हवं आहे। हा भाग याच ठिकाणी आपण समजतो।

श्यामची आई। परमपूज्य साने गुरुजींनी आपल्या बालपणीच्या घटना ज्या पुस्तकामध्ये लिहिल्या त्या पुस्तकाचं नाव गरिबांचे मनोरथ। आमची जेवणं झाली, मी आईजवळ बोलत बसलो होतो। आई, मग अण्णा जाणार वाटतं? लांब जाणार, लवकर परत नाही येणार, धाकटा पुरुषोत्तम आईला विचारत होता। हो बाळ, तुम्हाला शिकवता यावं म्हणून माझ्या हृदयाची कालवाकालव होत होती। आता मी थोडाच आईला भेटायला वरचेवर येणार होतो। इतके दिवस तिच्या जवळ होतो, पाखरू कंटाळले की भुरकन आईजवळ उडून येत असे, पण आता ते दूर जाणार होते आईला मदत करायला, तिची कृपादृष्टी लाभायला। मी शनिवारी रविवारी सुद्धा घरी जावायचा, पण ते भाग्य आता नाहीसे होणार होते। आता मोठमोठ्या सुट्टीतही मला घरी जाता आले नसते, पैशाशिवाय येणे जाणे थोडेच होणार, प्रत्येक ठिकाणी पैसे मोजावे लागणार। मला 10 रुपयेच देण्यासाठी वडिलांना किती ठिकाणी तोंड वेगाडावे लागले, पण मी शिकण्यासाठी जात होतो, पुढे आईबापास सुख देता यावे म्हणून जात होतो, आईच्या सेवेला अधिक लायक होण्यासाठी जात होतो। हाच एक विचार मला धीर देत होता, डोळ्यातील पाण्याला थांबवित होता। पण मी दूर गेल्यावर आईला कोण, तिचे पाय सुटीत कोण चेपील? श्याम, तुझे हात कसे थंडगार आहे, ठेव रे माझ्या कपाळावर, कपाळाची जशी लाही लाही होत आहे, असं आई कोणाला सांगेल? तिचे लुगडे कोण धुईल? जेवताना तिच्या बरोबर गप्पा मारून तिनं 2 घास जास्त खावे म्हणून कोण खटपट करील? कोण दळताना हात लावी? अंगण सारवायला शेण कोण आणून देईल? विहिरीवरून घागर कळशी कोण भरून आणील? मी घरी गेलो की आईला सारी मदत करायचा, पण आता केव्हा परत येईल याचा नेमच नव्हता। पण मी कोण, मी कोण आईला सुख देऊ पाहणारा? मला कशाला त्याचा अभिमान? देव आहे ती त्रिभुवनाची आई, तिला साऱ्यांची चिंता आहे, देवाला साऱ्यांची दया, साऱ्यांची काळजी। माझ्या आईचा आणि उभ्या विश्वाचा परमथोर आधार एक तोच। माझी बांधाबाद चालली होती, रात्रीची वेळ, बैलगाडी निघावायची होती। आज रात्री जाणार, हो जाणार, आईला सोडून जाणार। आईने 2 स्वच्छ गोधड्या काढल्या, एक घुंगडी काढली। मी आईला म्हटलं, घुंगडी कशाला मला, एक तरट घालीन खाली, त्याच्यावर एक गोधडी आणि दुसरी गोधडी पांघरायला, तुला थंडी भरून आली म्हणजे पांघरायला ही घुंगडी असू दे, मला नको। अरे तू परक्या मुलखात चाललास, तिथं ना ओळख ना देख, आजारी पडलास, काही झाले तर असू दे आपली, बाळ आमच्या इथं कसंही होईल, माझा ऐक। असं म्हणून ती घोंगडी ही माझ्या वळकटे तिनं बांधली, मला थोडा चिवडा करून दिला, थंडीच्या दिवसात पोट फुटू नये म्हणून तुकडा दिला, आगबोट लागू नये म्हणून 4 दिबेही बरोबर असू दे असं म्हणाले, आणि लाटाच्या कोनाड्यातून तिनं ते काढून आणले। माझी ममताळू कष्टाळू आई, बारीक सारीक गोष्टीतही तिचं लक्ष होतं। रात्री 9 वाजताच गाडी येणार होती, कसे तरी जेवण उरकले, पोट आधीच भरून आले होते। आईनं भातावर दही वाढलं, थोडा वेळ गेला, गाडी आली, वडिलांनी सामान गाडीत नेऊन ठेवलं। मी धाकट्या भावाला म्हटलं, आता तू हट्ट करीत जाऊ नकोस, आईला तू मदत कर हो, असं म्हणून मी त्याच्या पाठीवरून हात फिरवला। मी देवांना नमस्कार केला, आईनं सुपारी दिली, ती देवांना ठेवली, नंतर वडिलांच्या पाया पडलो, त्यांनी पाठीवरून हात फिरवला, ते काही बोलू शकले नाहीत, आणि आईच्या पायावर डोकं ठेवलं, ते पाय अश्रूंनी भिजले। आईनं सुलीतला अंगार आणून लावला, शेजारच्या जानकी वहिनीकडे गेलो, त्यांच्या पाया पडून म्हटलं, माझ्या आईला, आईला तुम्ही जपा, आजारी पण मदत करा। जा हो श्याम, आम्ही आहोत आईला, काळजी करू नकोस, त्या म्हणाल्या। पुन्हा आईजवळ आलो, सांभाळ ती म्हणाली, मी मानेनं खूप म्हटलं, निघालो। पुन्हा पुरुषोत्तम जवळ येऊन मला झळमला, पुन्हा त्याला मी पोटाशी धरलं, शेवटी दूर केलं, मी गाडीत बसलो,
वडील पायांनी पाठीमागून येत होते, कारण गणपतीच्या देवळाजवळ मला उतरायचं होतं. गणपतीच्या देवळाजवळ गाडी थांबली. मी आणि वडील देवदर्शनास गेलो. गणपतीला मी नमस्कार केला, त्याचं तीर्थ घेऊन डोळ्यांना लावलं, त्याच्या चरणीचा सिंदूर कपाळी लावला, माझ्या मायबापांना सब देवाला सांगितलं. पुन्हा एकदा वडिलांच्या पाया पडलो. जफो बाळ सांभाळ, ते म्हणाले. मी गाडीत बसलो. वडील क्षणभर उभे राहून गाडी सुरू झाल्यावर माघारी वळले. गाडी सुरू झाली, बैल पळू लागले, घाटी वाजू लागल्या. माझ्या जीवनाची गाडी सुरू झाली. बाहेरच्या जीवन समुद्रात मी एकटा जाणार होतो. त्या समुद्रात मरणार, बुडणार का बुड्या मारून मोती काढणार, ह्या समुद्रात कोण भेटतील, कोण जोडले जातील, कोण जोडले जाऊन पुन्हा तोडले जातील, तारू कुठे रुतेल, कुठे फसेल, सारे अनिश्चित होते. आईनं दिलेल्या स्फूर्तीनं मी निघालो होतो. तिनं दिलेल्या धृतीच्या पंखावर आरोहण करून चाललो होतो. कुठे तेजस्वी निश्चयाचा महामेरू परमपवित्र ध्रुव आणि कुठं तुझा शेंबडा लेंबडा पदोपदी चुकणारा घसरणारा चंचल वृत्तीचा श्याम. मी रडत होतो. बाहेर अंधार होता, मुके अश्रू मी गाळीत होतो. गावाची नदी गेली, झोळाई सोमेश्वर गेली, पालगडची हद्द केव्हा संपली होती पण माझं लक्ष नव्हतं. अनेक स्मृती उसळत होत्या आणि हृदय ओसंडत होत. आई तिची कृपादृष्टी असली म्हणजे झालं. मग मी भिणार नाही, हीच माझी अभेद्य कवच कुंडल होती. ती देऊन मी निघालो होतो. मुलाला पोहावया शिकून आईनं अथांग सागरात त्याला सोडून दिलं. या सागरात मी अनेकदा बुडून जाण्याच्या बेतात होतो. कधी चिखलात रुतलो, वाळूत पडलो, पण वाचलो असं नाही. अजूनही धोके आहेत. आईची कृपादृष्टी नेहमीच आतून मिळत असतो.

0: श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284449433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.
1: श्री गुरुदेव श्रीनिवास शामराव काटकर हे सोलापूरचे एक आध्यात्मिक विचारवंत आहे. त्यांचा विषय तत्वज्ञान फिलॉसॉफी असून त्यांनी अनेक वर्ष प्राध्यापक म्हणून कार्य केले. त्यांच्या या प्रगाढ आध्यात्मिक अभ्यासातून त्यांनी अनेक आध्यात्मिक ग्रंथ लिहिले. त्यातील एक श्रीमद भगवत गीता सुधासार हा आहे. त्याचे विवेचन करण्याचा मी एक अल्प प्रयत्न केलेला आहे.
2: मी मृणालिनी फडणवीस, अकॅडमिक डायरेक्टर, खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी. आत्तापर्यंत आपण विशेष प्रकाराचं गीता मॅनेजमेंट, जे एका अशा उद्देशाला घेऊन होतं की अर्जुन आणि श्रीकृष्णाचा संवाद हा आज, उद्या आणि पुढच्या भविष्यामध्ये आपल्या सगळ्यांना अनेक प्रकारचा विचार करायला बाध्य करणार आहे, त्याचा आता बघूया आपण पुढचा भाग. दुर्योधन, दुशासन व शकुनी हे प्रत्यक्ष अधर्म करीत होते. अश्वत्थामा आणि कर्ण हे त्यांच्या अधर्मास अनुमोदन देत समर्थन करीत होते. भीष्म, द्रोण, कृप हे सर्व गप्प बसून ते सर्व पाहत होते, म्हणजे या अधर्मास मूक संमतीच देत होते. अशा तीन प्रकाराने अधर्म करणारे ते सर्व अधर्मीच होते. त्यांच्या जीवनामध्ये ते मोठे महान असतील. कर्ण त्याच व्यक्तिगत जीवनाच्या स्वरूपामधील दानवीर म्हणून असा ओळखला जायचा हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि सध्याच्या जर परिस्थितीत बघितलं तर कर्णाचे एवढे उदात्तीकरण सध्या झालेले आहे आणि अर्जुन हा हिरो नाहीच असे म्हणतात, कर्णच हा हिरो आहे. मला असं वाटतं की अशा विचाराच्या लोकांनी या गीता मॅनेजमेंटला एक वेगळ्या प्रकाराच्या दृष्टिकोनातनं परत परत वाचलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. आणि खरा हिरो कोण आणि खऱ्या पद्धतीने आपल्याला जीवन कसं जगायचं आहे याचा विचार केला पाहिजे. दुर्योधनासारखा गदा युद्धात कोणीही प्राविण्य नसलेला भीमसुद्धा यापुढे काकणभर कमीच पडेल. दुशासन तर कोणतीही कृती कोणत्याही टोकास जाऊन करीत होता, याला सुद्धा एका प्रकाराची पात्रताच म्हणावी. दुशासन तर आपण काय करीत आहो हे बघत सुद्धा नव्हता. आपल्या भावाचीच बायको, तिची विटंबना करू नये एवढा विवेक सुद्धा त्याच्या ठिकाणी नव्हता. म्हणजे असे हे सामान्य नव्हते, कारण हे लोक जर समाजात असतील तर समाज पायदळी जाईल, त्याचा तुटवडा होईल असा तो विचारच करत नव्हते. विचार करा की द्रौपदी एक राजस्त्री आहे आणि तिच्या वस्त्राला राजघराण्यातील माणसे हात घालत आहे. याचा अर्थ असा की राजघराण्यातील सून सुद्धा सुरक्षित नव्हती. मग कल्पना करा की त्या समाज व्यवस्थेत अन्य सामान्य बायकांचे काय हाल हवाल असतील हो. त्यावेळी समाजामध्ये अधर्म माजलेला होता. महाभारतामध्ये जरी त्याचे वर्णन असले किंवा त्याचं माहिती जरी दिलेली नसली तरी आप एक विचारी माणूस म्हणून आपल्याला याची कल्पना करता येते. येथे राजघराण्यातील सुनेची भर सभेत विटंबना होते, तर मग कोणत्याही सामान्य माणसाची स्त्री आवडली म्हणून उचलली आणि त्या गोष्टीचा 100% हा भाग घडतच समाजामध्ये असेल असं चित्र आपल्याला दिसतं. म्हणूनच तो समाज नष्ट झाला तर फार चांगले होईल. मुळात मानवी वृत्ती ही अधोगामी होत गेलेली दिसते आणि त्याकरिता श्रीकृष्ण असा उपदेश देताना आपल्याला दिसतात. महाभारतातील समाज व्यवस्था बघितली तर तिचे नैतिक दृष्ट्या अधःपतन हे अगदी पूर्ण परिपूर्ण अवस्थेमध्ये गेलेले होते. या पुढे आपण असं बघतो की यादवांच्याही पुढे असा प्रश्न होता, असे आव्हान होते, किंवा आपण असं म्हणू की कोणाचेच आव्हान राहिलेले नव्हते की ज्याच्यामधनं कोणाचा पायबंद राहील. उलट असं म्हणू, अशा पद्धतीची परिस्थिती आलेली होती, हम करे सो कायदा असे झालेले होते. म्हणून तर श्रीकृष्णाने या सर्वांना बुडवण्याचे ठरविलेले होते. विचार करा की राजकारणातील सुनेची विटंबना होते, तर सामान्य स्त्री निश्चितच असुरक्षित असणार, आणि अशी माणसे जर समाजात नेतृत्वस्थानी असली तर त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये ते किती अधर्म करतील याची आपल्याला सहज कल्पना करता येते. पांडवांनी सुद्धा ही मर्यादा जी होती त्यांनी त्या दृष्टिकोनातनं पाहिलेली होती. पांडवांनी अशी मर्यादा पाहिली की द्यूतामध्ये ते सर्व पराजित झाले. पण श्रीकृष्णाने त्याच वेळेस जर युद्ध करायला सांगितले असते तर मर्यादितच युद्ध झाले असते. त्यामध्ये फक्त दुर्योधन आणि दुःशासनच मारले गेले असते. श्रीकृष्णांना फक्त दोघांनाच संपवायचे नव्हते. दुर्योधन आणि दुःशासन हे त्या अधर्मी समाजाचे फळ होते, आणि त्या समाजाने अशा अधर्माला जन्म देऊन त्याला जोपासून त्याचा जे काही अतिरेक केला तो समाजालाच एका दृष्टिकोनातनं नष्ट करेल असं भगवंताला वाटत होते. त्यावेळी जर युद्ध केले असते तर काही जण मारले गेले असते, पण त्या घडणाऱ्या प्रसंगाचा फायदा घेऊन त्या अधर्मींचे मूळ नष्ट करण्याचा हेतू समोर ठेवून त्यात व्यापक स्वरूप देऊन सर्वांचा संहार भगवान श्रीकृष्णाने करायचा होता, आणि म्हणून हा मोठा घाट त्या दृष्टिकोनातनं घातलेला होता ज्याच्यातनं गीता हे सुरू झालं, ज्याला आपण आता गीता व्यवस्थापन असं म्हणतोय. आणि आपण असं बघूया की द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी श्रीकृष्णाने युद्ध होऊ दिले नाही. एक प्रत्यक्ष अधर्म करणारे, एक अधर्मास अनुमोदन करणारे आणि एक मूक संमती देणारे असे तीन धर्मशत्रूंचेच प्रकार आहे जे आज देखील आपण बघतो. भगवान श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात हे धर्मशत्रू आहेत, त्यांना तू नातलग समजतोस, हा तुझा मोह आहे. आजच्या काळातील उदाहरण द्यायचे झाले तर अशी कल्पना कर की एक पोलीस अधिकारी आहे आणि त्यास अशी बातमी मिळाली की शहरात काही अतिरेकी बॉम्बस्फोट घडविण्याचा प्रयत्न करत आहेत, आणि असं करत असताना ते एका घरामध्ये दबा धरून बसलेले आहेत. ते अधिकारी आपल्या सहकारी पोलीस घेऊन त्या घराचा वेध घेतात आणि त्याच्या समोर सगळ्या प्रकारच्या अतिरेकींना एकत्र करून त्यांना त्या चकमकीमध्ये त्यांना ठार करतात. नंतर घरात जाऊन ते पाहतात की सर्व बुरखा घातलेले अतिरेकी ठार झालेले आहे. तो अधिकारी एकेकाचे बुरखे काढतो तेव्हा त्याला असे दिसते की त्यातील एक अतिरेकी हा त्याचा भाऊच आहे. अशावेळी त्या अधिकाऱ्याची काय प्रतिक्रिया झाली असेल याची कल्पना आपण करू शकतो. त्या अधिकाऱ्याने राष्ट्रधर्माच्या विरोधात असलेले धर्मशत्रूच मारले. याचा त्या प्रकार त्या भावाला मारण्याच्या रूपात झाला. त्याचे मारणे योग्य का अयोग्य, समाज अधिकाऱ्यास वाटले की ज्याला मारले तो आपला भाऊ होता आणि आपण केलेले काम चुकीचे आहे, तर अर्जुनाची भूमिका समजा तशीच होती. अर्जुन म्हणत होता हे माझे नातलग आहे, गुरु आहे, भीष्म तर आजोबा आहे आणि हे माझे शत्रू नाहीतच. आणि म्हणूनच श्रीमद भगवद गीता अध्याय 2 श्लोक 60 याच्यामध्ये स्वतः श्रीकृष्ण असे म्हणतात, रागामुळे अत्यंत

आणखीन दिशा देण्याचं काम भगवान श्रीकृष्ण करत होते. त्यास जे समजत नव्हते आणि त्याला ते समजून घ्यायचे होते आणि त्या कळल्याइतपत त्याची बुद्धी ही विवेकी असावी याचा प्रयत्न चालू होता. खरं पाहिलं तर त्यावेळी त्याची बुद्धी विवेकी राहिली नव्हती. जर अशा प्रसंगी तो विवेकी राहिला असता तर तो सरळ युद्धच करायला गेला असता. पण हे सगळे माझे नातलग आहे आणि त्यांना मारून जे राज्य मिळणार आहे ते राज्यसुद्धा भोगण्याच्या लायकीचे राहणार नाही हा त्याचा विचार परिस्थितीने किंवा परिस्थितीच्या अनुसार योग्य आकलनच करत नव्हता असं त्याच्या मनामध्ये वारंवार येत होतं. येथे नक्की भूमिका कोणती हेच अर्जुनला लक्षात येत नव्हते. आपली भूमिका आपल्या नातलगांना मारणे ही नसून धर्मशत्रूंना मारण्याची आहे एवढे भान तर अर्जुनास राहिलेलेच नव्हते. म्हणूनच हे सगळं सांगण्याकरता श्रीमद भगवद्गीता याची रचना करण्यात आली आणि हेही श्रीकृष्णाचेच काम आहे असे जर म्हटले तरी त्याच्यात काही वेगळं राहणार नाही. हे श्रीकृष्णाचे काम का असा सुद्धा प्रश्न आपल्याला जरी पडला तरी आपण असं म्हणू की याचं कारण की अर्जुनाच्या विषादामुळे भगवद्गीतेचा प्रारंभ झाला. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे तुझे कोणीही नाहीत, हे नुसते तुझे शत्रू नाहीत तर हे धर्मशत्रू आहेत. ज्यांनी जगणे तसेच ज्या ज्या लोकांना मारण्याचे ठरवलेले आहे त्यांना करण्याचा ते अधर्मच करत आहे आणि म्हणून त्यांना न मारता जगू देणे हा अधर्म होणार आणि हा अधर्म तू करू नये. गेल्या 1000-1500 वर्षापासून आपल्याला लोकांच्या डोक्यात हिंसा आणि अहिंसा याबद्दल खूप भ्रामक कल्पना घुसलेल्या दिसतात, किंबहुना असं सातत्याने बोलल्या जातं. आपल्याला लोकांना जे काही माहीत करून घ्यायचं आहे किंवा जे त्यांना कळत नाही ते कुठे अहिंसा असावी कुठे हिंसा असावी अशा गोष्टींना समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्याकरता आपण एक उदाहरण घेऊया. समजा आपल्या घरात एखादा एक अतिरेकी शिरला आणि तो आपल्याला म्हणाला की आमचे म्हणणे ऐका नाहीतच मरण्यास तयार व्हा, हे सर्व आता आमच्या मालकीचे आहे, जगायचे असेल तर आम्ही हे सांगू तसेच तुम्ही तुम्हाला करावं लागेल राहावं लागेल नाहीतर मरण्यास तयार व्हा. या प्रसंगी जर तुम्ही त्याला सांगू लागला की हिंसा कशासाठी, आपण सर्वजण शांततेत राहू, त्यावर तो जर म्हणाला की तुम्हाला मारूनच आम्ही जगणार आणि आमच्या इच्छेप्रमाणे सुखाचा भोग घेणार तर तेथे तुमची अहिंसावादी संकल्पना काय कामाची. समोरचा व्यक्ती हिंसक होऊन अत्याचार करीत असेल तर तुम्हालाही मारणार असंही नक्की असेल तर त्याचं उत्तर आपल्याला दिलं पाहिजे, त्यावेळेला आपल्या विवेकाचा उपयोग केला पाहिजे. कल्पना करा की आपल्या भारतातील एक महात्म्याच्या मनात असे आले की जे अतिरेकी आहेत त्यांच्याकडे आपण शांततेचा दूत पाठवून या जगामध्ये सर्वत्र शांतता प्रस्थापित करूया. त्याप्रमाणे त्यांच्या दूताला त्यांनी पाठवलं, त्या अतिरेकीकडे तो दूत गेला. काही दिवसांनी त्यांच्याकडून एक पेटी परत आली आणि त्या पेटीला उघडून बघितले तर त्या दूताचे मुंडके आणि त्याबरोबर असलेले चिठ्ठीत असे लिहिलेले होते की तुमच्याही सगळ्यांचे असेच हाल होतील. असे जर उत्तर आले तर कालांतराने असे ते अतिरेकी जर तुमच्या समोर उभे ठाकले तर तुम्ही काय शांततेचा पाठ त्यांना सुनावणार? जगा आणि जगू द्या असे म्हणणे कोणाबरोबर आहे? समोरच्या समूहाला ते म्हणणे जर पटत असेल तरच ना. पण स्वतःच्याच स्वार्थासाठी आणि शूद्र अभिमानासाठी आम्ही फक्त जगणार आणि तुम्ही मरा अशा मनोवृत्तीच्या समूहाबरोबर जगा आणि जगू द्या असे म्हणणे आत्मघातकच ठरेल हे नक्कीच. कोठे हिंसा कोठे अहिंसा करावी याचे प्रमाण काही मूलभूत अशा तत्वांवर आधारित आहे. मूलभूत कल्पनांचाच जर आपण विचार केला तर त्यांना लाथ मारून अहिंसेची भ्रामक कल्पना तयार करणे यासारखा दुसरा अविवेकच नाही. दुसऱ्याच्या स्वातंत्र्यास धक्का न देता प्रत्येकाने आपापले जीवन आनंदात जगावे हा धर्माचा सरळ साधा अर्थ आहे. आम्ही जगणार, तुम्ही मरायचेच असेल यावर तो शत्रू ठाम आहे, तर यापुढे तुम्ही अहिंसक होऊन चालणार नाही तर एका प्रकार

प्रकारे तुम्ही अधर्मास मूक संमती देत आहात असं सिद्ध होईल. अधर्मापुढे अहिंसक व्हायचे नाही. अधर्मी हा ठेचूनच काढायचा असतो आणि त्यामुळे ठेचून काढायचे हे कर्तव्यच आहे. शत्रू पक्षात असलेले नातलग हे अर्जुनाच्या व्यक्तिगत शत्रू नसून ते धर्मव्यवस्थेचे शत्रू आहेत आणि म्हणूनच त्यांचा नाश करणं, त्याला नष्ट करायलाच पाहिजे अशी असं सांगणं हा अतिशय व्यावहारिक दृष्टिकोन भगवान श्रीकृष्णाने अर्जुनास दिला. आपण इथे पुढच्या विवेचनासाठी थांबूया आणि आपल्याला सगळ्यांना हे लक्षात येईल का असा अतिशय व्यावहारिक प्रॅक्टिकल दृष्टिकोन गीता मॅनेजमेंटचा एक भाग आहे. धन्यवाद.

श्रोते हो, आताच आपण श्री गुरुदेव श्रीनिवास शामराव काटकर हे सोलापूरचे एक आध्यात्मिक विचारवंत आहे. त्यांचा विषय तत्वज्ञान फिलॉसॉफी असून त्यांनी अनेक वर्ष प्राध्यापक म्हणून कार्य केले. त्यांच्या या प्रगाढ आध्यात्मिक अभ्यासातून त्यांनी अनेक आध्यात्मिक ग्रंथ लिहिले. श्रीमद भगवत गीता सुधासार याच्यावर आधारित गीता मॅनेजमेंट याचं विवेचन ऐकलं, त्याबद्दल धन्यवाद.

श्रोतेहो, प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत कार्यक्रम वतन का राग. स्वराज संस्थान संचालनालय भोपाळ यांच्या सहकार्याने आम्ही हा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. ऐकूयात कार्यक्रम वतन का राग.

श्रोतेहो, आताच आपण वतन का राग हा कार्यक्रम ऐकलात. स्वराज संस्थान संचालनालय भोपाळ यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

0: शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM. ऑलवेज हर्ट.
1: आम्ही 3-4 महिने पैठणला राहिलो. पैठणला संगीताचे पोहेकर गुरुजी आणि अन्य अनेक लोकांनी खूप प्रयत्न करून संगीत नाटिकाही बसवली होती. त्यावेळच्या पैठणच्या भारत टॉकीज मध्ये ती नाटिका गाजली. अभ्यासापेक्षा या बाकी कार्यक्रमातच 2 महिने गेले. त्यावेळच्या समाज कल्याण अधिकारी इंदुमती चिपळूणकर कोल्हापूरला गेल्या, कारण त्यांनी शिरूरहून आम्हाला कोल्हापूरला पाठवलं होतं. 2-3 वर्ष झाली, पोरी कशा काय आहेत म्हणून चौकशीसाठी त्या तिथं गेल्या, तर आम्ही दोघी नाही. त्या सुप्रिंटेंडेंट भिडेताईंना रागवल्या, म्हणाल्या त्यांना का आणि कुणाच्या परवानगीने पाठवलं. त्यांनी आमच्या वडिलांचं पत्र दाखवलं की माझ्या मुलीची 2 वर्ष झाली, एकदाही भेट नाही. इतक्या लांब ठेवण्यापेक्षा मराठवाड्यातच जवळपासच्या वसतिगृहात तिला आणावंय, म्हणजे 5-6 महिन्यातून एकदा तरी भेट ही होत राहील. ते पत्र वाचलं आणि तडक त्या औरंगाबाद जेलमध्ये जाऊन माझ्या वडिलांना तसेच चव्हाणला भेटल्या. वडिलांची खूप कानुघडणी केली, म्हणाल्या तुमच्या पोरीच्या भेटीसाठी तुम्ही पोरीच्या आयुष्याचं नुकसान करतात. जरा नीट विचार करा जाधव, तुम्हीही शिक्षक होता, शिक्षणाचं महत्व तुम्हाला कळतंय. पोरींचं कल्याण व्हावंस वाटत असेल तर त्यांना मी आत्ता कोल्हापूरला परत घेऊन जाते. वडिलांच्या लक्षात आली चूक, माफी मागितली त्यांनी. बायसाहेब, बायसाहेब पोरांच्या प्रेमापोटी आंधळा झालोय, दुसरा कसला सहारा नाही. निदान 4-6 महिन्यातून भेट तरी व्हावी म्हणून तिला मी जवळ बोलावून घेतलं. चिपळूणकर बाई म्हणाल्या ठीक आहे, वर्षातून एकदा तुमची भेट होईल अशी मी व्यवस्था करते, मग तर झालं. आणि त्यांनी सप्टेंबर अखेरला आम्हाला पुन्हा कोल्हापूरला छात्रालयात आणलं. त्यांचे आमचे कोणते ऋणानुबंध होते माहीत नाही. त्यांच्या त्या कडक धोरणामुळे आमच्या आयुष्याचं खरंच कल्याण झालं. कोल्हापूरच्या छात्रालयामुळे, तिथल्या माणसांमुळे, त्यांनी केलेल्या संस्कारांमुळेच आम्ही घडलो. वडिलांना भेटण्यासाठी दर दिवाळीच्या सुट्टीत औरंगाबादला मी आणि कमल यायचो. शिशू सदन मध्ये राहायचो. तिथं जालन्याहून श्रीराम यायचा. रमेश तर तिथंच होता. आम्हा भावंडांना 8-10 दिवस एकत्र घालवायला मिळायचं. वडिलांचीही भेट व्हायची. पण हा सुट्टीतला प्रवास उलटा सुलटा मिरवत पोलिसांबरोबर चालायचा. खूप अपराध्यासारखं वाटायचं, पण काय करणार. छात्रालयाच्या गायकवाड काकांना, ताईबाईंना हे खटकलं. पण अखेर काकांनी घ्यायला आलेल्या पोलिसांजवळ खरमरीत पत्र लिहून दिलं. आमच्या छात्रालयातल्या या मुली आहेत, कैदी नाही, गुन्हेगार तर मुळीच नाही. तेव्हा त्यांना पोलिसांमार्फत नेण्याची बिलकुल गरज नाही. तुमच्याकडे माणूस नसेल तर आम्हाला सांगा, मी स्वतःहून पोलींना आणून सोडेन. आणि खरोखरच त्यानंतरची सततची 2 वर्ष स्वतः काकांनी आम्हाला औरंगाबादला आणून सोडलं. पोलिसांबरोबर पुन्हा कधीच पाठवलं नाही. भर दुपारची रणरणती उन्ह, पायाखाली डांबरी रस्ता, तापलेल्या तव्यासारखा. त्यावरून आम्ही दोघे भराभर चाललो होतो. मी त्यावेळी असेन 8-10 वर्षांची. पायात चप्पल नाही, डोक्यावर सूर्य आग ओघत होता. कडक तापलेल्या रस्त्यावरून उघड्या पायांनी चालताना वाटत होतं की ते पोळलेले पाय उचलून थंडगार पाण्यात घालावेत. पण ते तर शक्य नव्हतं. रस्ता नुसता उघडा बोडका, कुठं झाड नाही की सावली नाही. डांबरी रस्ता सोडून फुपाट्यातून कडेकडेने चालले होते. रस्त्यात कुठे चिंधी दिसली की त्यावर पाय ठेवून क्षणभर उभी राहायची. तिचाही त्या क्षणी आधार वाटायचा. तळपायाशी आग आग होऊन लालबुंद झाले होते. अजून थोडा वेळ जरी डांबरी रस्त्यावरून चालले असते तरी पायांना फुगलेल्या भाकरीसारखे टम्म फोड आले असते. मी आणि बाई, म्हणजे वसुंधरा देशमाने, चाललो होतो. त्यापुढे आणि त्यांच्या मागे मी. त्या जिथं जायच्या तिथे मला बरोबर न्यायच्या. आजही त्यांचं शिशू सदन मधलं काम संपल्यावर मला त्या नेत होत्या. कुठं ते माहीत नाही. त्या पुढे आणि मी मागे रस्त्यावरून कसरत करत त्यांच्या पाठी धावतच होते. बाई बऱ्याच पुढे गेल्या होत्या. त्यांनी बऱ्याच वेळानंतर मागे वळून बघितलं आणि लगबगिनी त्याच पावली मागे परतल्या. जवळ आल्या, स्वतःच्या पायातली चप्पल काढून माझ्या पायात घातली. कितीतरी मोठी चप्पल होती, पण त्या क्षणी ढालीसारखी वाटली मला. पोटाशी जवळ घेऊन पदरांनी माझं तोंड पुसलं, घाम पुसला आणि माझ्याकडे पाहून म्हणाल्या,
2: काय गो बाई, मायमेलीच्या लक्षात कसं कोण आलं? किती घामाघूम झालं ग बाई माझं लेकरू, कसं लाल भडक आजरावानी झालं या.
1: त्यांच्या या शब्दांनी आणि उबदार मायेच्या पदरांनी ती रखरखती उन्हाही मला चांदण्यासारखी शीतल वाटली. मी दोन्ही हातांनी बाईंच्या कमरेला खट्ट मिठी मारली रस्त्यातच. चणू आम्हा माय लेकींना त्या क्षणी कुणाचीच पर्वा नव्हती. त्यावेळी बाई मला जैन मंदिरात घेऊन गेल्या. मी प्रथमच जैन मंदिर आणि जैन मूर्ती पाहत होते. देवांच्या त्या नग्न मूर्ती पाहून त्यावेळी माझ्या बालमनालाच खूप लाज वाटली आणि दोन्ही हातांनी मी डोळे गच्च मिटून घेतले. ते बाईंजवळ आल्यावरच उघडले. बाईंना जवळ पाहताच विचारलं, बाई हे सगळे देव नागडे काव आहेत? तेव्हा त्यांना माझ्या प्रश्नाचं उत्तर देणं संयुक्तिक वाटलं नसावं, पण त्या एवढंच म्हणाल्या, बेटा देवाबद्दल असं वेडवाकडं बोलू नये. हा, मी मनाशीच विचार करायला लागले, मी काय बरं वेडवाकडं बोलले? बाईंनी माझ्या प्रश्नाचं उत्तर का नाही दिलं? बाई अगदी साध्या सुध्या, रेखी, मोठा भांग, मानेवर मोठा आंबाडा, चालताना थोडस उजव्या बाजूने लवून चालायच्या, डोळ्यात मनात अपरंपार माया काठोकाठ भरलेली. नुसती माझ्यासाठीच नाही, माझ्या दोन्ही भावंडांसाठी सुद्धा. त्या फारशा शिकल्या सवरलेल्या नसतील, पण जगाच्या रीतीभातींचा दांडगा अनुभव असल्याने मोठमोठ्या साहेबांशी सुद्धा नीट मोजकच अदबीनं बोलणार आणि परक्यांशी मोजून मापूनच वागणार. घरात भरपूर समृद्धी असताना काही लोक दुसऱ्यांसाठी स्वतःला चीज लावतीलच असं नाही, पण बाई घरात फारसं काही नसताना बेताचंच उत्पन्न असताना सुद्धा घरी येणाऱ्याचा पाहुणचार करत आतिथ्य त्यांच्याकडूनच शिकावं अशा स्वभावाच्या बाईंनी आम्हाला स्वतःच्या घासातला घास खायला घातला. त्यांना स्वतःची 3 मुलं, 2 मुली आणि 1 मुलगा, ते तिघ आणि आम्ही तिघ एकत्र केव्हा तरी जमत असो, त्यावेळी बाईंचा आनंद गगनात मावत नसे. आम्हाला सगळ्यांना ओळीत बसवून परत एवढ्या मोठ्या पांढऱ्या शुभ्र भाकरी, तुरीच्या डाळीचं आंबट, चिंचगुळाचं पातळ वरण फुरक्या मारून मारून संपवायचं. त्यांच्या त्या साध्याच पण चविष्ट अन्नाला अवीट गोडी होती. आजही ती चव जिभेवर रिंगाळल्यासारखी वाटते. त्यांच्या मुलांएवढाच आमच्यासाठी त्यांनी जीव ओतला. बाईंचं आयुष्य म्हणजे एक शांत निर्मळ संत गंगाच. कुठून साधला त्यांना हा शांतपणा निर्मळपणा? नाव वसुंधरा, पृथ्वी, सर्व काही सहन करणारी, आलय प्रलय तुफान सगळं सगळं पोटात खेळणारी ती वसुंधरा. त्यांच्या नावाचा कृतीचा एक सुरेल सुरेख संगमच झालाय. आयुष्यात आलेली कित्येक सुख दुःख संकट भोगली पार वयाच्या 20-22 वर्षापासूनच. ज्या वयात संसार फळाफुलाला यायचा तो फुलण्याआधीच पार कोमेजून वाळून पाचोळा झाला. 3 पोरं मागे सोडून पती निधनाचं दुःख पचवावं लागलं. ते कवय होतं एवढा मोठा आघात सहन करण्याचा, पण बाईंनी कंबर कसली. घरात वृद्ध सासू सासरे, नयणन, जावा फावा कुणाच्याही बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. त्यांच्या दारात बांधलेल्या गायीसारखी अवस्था झालेल्या बाईनं आपली 3ही कच्ची बच्ची बरोबर घेऊन नेसत्या वस्त्रानिशी त्या बाहेर पडल्या. मुलांना काही वर्षासाठी अनाथाश्रमात ठेवलं, स्वतः प्रौढ शिक्षणाच्या वर्गात जाऊन बसून नेटाने अभ्यास करून 7वी पास केली. नंतर अटेंडन्सचं वर्षाचं ट्रेनिंग घेतलं आणि समाज कल्याण खात्याच्या शिशु सदनमध्ये कामाला लागल्या. काम करताना समाज कल्याण खात्यातल्या एक प्रकारची असंख्य माणसं भेटली, पण बाईनं ऐन तारुण्य उर्मिलेसारखं स्वतःहून करपवून टाकलं. समाजात जगायचं म्हणजे या सर्व प्रकारचा त्याग करायलाच हवा ना. स्वाभिमानानं निर्मळ चारित्र्यानं जगत असताना बुभुक्षू समाजानं त्यांना कितीपर्यंत त्रास दिला असेल. पण बाई मोठी धीराची, नेटाची आणि नेकीची. कुणाचीही पै कधी घेतली नाही. उपाशी तापाशी राहिली पण कधी कुणापुढे हात पसरले नाहीत. उलट उलट त्यांचे हात पुढे झाले ते आमच्या सारख्यांना आपलंस करण्यासाठी. मी आणि रमेश त्यावेळी शिशु सदन मध्ये होतो. बाईंची ड्युटी आली की मला अतोनात आनंद व्हायचा. त्यांच्या सगळ्या प्रकारच्या कामात मी त्यांना मदत करायची. लहान सहान 60-70 अनाथ पोर त्यांना दुधाच्या बाटल्या तोंडात देण्यापासून ते त्यांची शी काढण्यापर्यंत सगळी कामं मी करायची. सकाळच्या आंघोळी, त्यांचे कपडे, नाश्ता पाणी सगळ्यात माझी मदत त्यांना झाल्याने खूप आधार वाटायचा. त्यामुळे बाई माझ्यावर एकदम खुश असायच्या. कधी कधी सायंकाळच्या प्रार्थनेच्या वेळी मुलांना नीट ओळीनं बसवणं, त्यांना स्वच्छ करणं, पावडर काजळ घालून मांडी घालून प्रार्थनेसाठी डोळे मिटायला लावायची. सगळ्या प्रार्थना तोंडपाठ असल्यानं तेही काम मी करून टाकायची. स्वयंपाकाच्या माईंनाही मदत करायची. पोरांना कापडी पट्ट्यांवर नीट बसवून जेवायला घालण्यापर्यंतची सगळी आणि जवळपास इथल्या सगळ्यांचीच मला जमेल तशी मी कामं करायची. पण काही जणींना ते आवडायचं नाही. माझं बाईंकडे जाणं येणं सारखं चालू असायचं. रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी श्रीराम आम्हा दोघांना रिमांड होम मधून भेटायला यायचा पायी चालत. त्यावेळी आम्ही बोर्डिंगातून त्याला पाण्याशिवाय दुसरं काय देणार. मग बाईच त्याला घरी घेऊन जायच्या. घरात असेल ते पोटभर खायला घालायच्या. डोक्यावरून, पाठीवरून मायेचा ओल्यावरचा हात फिरला की खूप खूप बरं वाटायचं. या आदल्या जन्मी आपल्या आई किंवा मावशी वगैरे तर नसतील मनात येऊन जायचं. अशाच एका रविवारी बाईंचा सुट्टीचा दिवस होता. त्यांना आम्हा भावंडांवरून, विशेषतः माझ्यावरून कुणीतरी सहकारी काहीतरी वेडवाकडं बोलले. त्या दिवशी त्यांनी दिवसभर स्वयंपाक केला नाही की कुणाशी एका शब्दाने बोलल्या नाही. दिवसभर घराचं दार बंद करून स्वतःला त्यांनी कोंडून घेतलं. मला हे कुणाकडून तरी कळल्याबरोबर माझाही जीव त्यांच्यासाठी तगमगाय लागला. काय करावं, कसं करावं, केव्हा जावं. दिवसा गेले आणि कोणी पाहिलं म्हणजे माझ्यामुळे आणखीनच त्रास. रात्रीचे 9:30 वाजून गेले. सगळं बोर्डिंग, आजूबाजूचा परिसर शांत झाला. त्यावेळी वॉचमन असलेले वाळुजकर गुरुजी त्यांना विचारून हळूच तिथून सटकले आणि बाईंकडे आले. त्या अगोदर रमेश नीट झोपलाय की नाही, पडणार नाही ना याची पूर्ण काळजी घेऊनच बाहेर पडले. बोर्डिंग पासून 15-20 पावलांवर बाईंचं घर. हळूच मांजरांच्या पावलांनी गेले, कानोसा घेतला. पण आज सगळं शांत शांत. आवाज दिले, विनवण्या केल्या, क्षमा मागितली. पुन्हा येणार नाही, माझ्यामुळे तुम्हाला त्रास होणार नाही, फक्त एकदाच माझ्यासाठी दार उघडा म्हणाले. पण बाईंनी दार उघडलं नाही. दाराला खेटूनच गुडघ्यात मान खाली हलून बसून राहिले. आता नाही तर थोड्या वेळानं तरी उघडतील ना. पण छे, तिथं बसल्या बसल्याच मी शरीराचा मुटका करून कधी झोपले ते मला आणि त्यांनाही कळलंच नाही. जेव्हा जाग आली त्यावेळी बरीच मध्यरात्र झाली असावी. त्यांनी दार उघडलं ते माझ्यासाठी नाही, त्यांच्या दूरवरून आलेल्या कुलकर्णी नावाच्या मैत्रिणीसाठी. अगं वसुंधरा, अगं मी पद्मा, असं म्हणताच त्यांनी दार उघडलं. तर मी त्यांच्या दोघींच्याही पायाशी थंडीत कुडकुडत मुटका करून पडलेली होते. मला तशी पाहताच बाई म्हणाल्या, काय करावं बाई या काठीला, म्हणजे 2-3 तासापासून इथंच थंडीत कुडकुडतीये. फारच हट्टी आणि जिद्दीची पोरगी आहे ग ही पद्मा. आणि हळूच उचलून मला आतल्या बिछाण्यावर टाकलं. मीही सोंग करून पडले होते आणि मनाशीच म्हणत होते, आत्ता कसं घरात घेतलं. त्यांची मैत्रीण येताच मी जागी झाले होते. पण मुद्दामच झोपेचं सोंग घेतलं. जागी झाले असते तर त्यांनी घरात घेतलं असतं का. त्या रात्री त्या जीवाभावाच्या मैत्रिणी खूप बोलत राहिल्या. खायला तेवढ्या रात्री केलं. बाईंनीही बहुधा त्या दिवसभरात ते प्रथमच खाल्लं असेल.
2: पण माझी झोप केव्हा सुटली होती? त्या दोघी अंधुक प्रकाशात एकमेकींच्या सुखदुःखांचा पाढा एकमेकींसमोर कथन करत होत्या. तर मी बाईंच्या मागच्या बाजूच्या पांढऱ्या भिंतीवर बेपासून ते पावकी निमकीपर्यंतचे पाढे लिहून काढले होते. कित्येक महिने आणि कित्येक वर्ष ते पाढे अंधारात नीट न दिसता वेड्या वाकड्या रेषा आखून लिहिलेले पाढे ससेच्या तसे होते. येईल त्याला सांगायच्या. माया हिंदूने हे लिहिलेत. त्यांच्या वागण्यात क्षणभर राग टिकायचा, पण अनंत काळची मायाही असायची. आमच्याबद्दल अभिमानही वाटायचा. आम्ही शिकलो, पायावर उभे राहिलो. त्यांचीही मुलं शिकली सवरली, मुलींची लग्न झाली, त्या अर्थानं ते समाधानी झाल्या. पण काहींच्या नशिबात अखंड कष्ट लिहिलेले असतात, त्या सतत कष्टात बुडालेल्या असतात. पण सतत हसत मुखानं आनंदानं कष्ट उपसत असतात.
3: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
4: रसिक श्रोते हो नमस्कार, मी शालिनी केचे आपणा सर्व रसिकांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आज आपण बिनपटाची चौकट या क्रमशः अभिवाचनाचा 6वा भाग ऐकणार आहोत. आपण सर्वच जण आतुरतेनं या कार्यक्रमाची वाट बघता. मैत्रिणींनो, साऱ्या विश्वाचं सार हे फक्त आई या शब्दातच सामावलेलं आहे, नाही का? तिच्या अंगी सहनशीलता, उदारता, मनाचं सौंदर्य, ज्याचा की कुणीही वेध घेऊ शकत नाही, असा प्रेमतेचा अखंड वाहता झरा, एक नाही तर अनेक गुणांनी संपन्न अशी ही आई. बिनपटाची चौकट या पुस्तकाच्या लेखिका इंदुमती जोंधळे यांना तर आईविना आपलं आयुष्य जगावं लागलं, ज्याची आपण साधी कल्पना सुद्धा करू शकत नाही. पण लेखिकेच्या शाळेतील शिक्षक शिक्षिकांनी तिला आपले समजून प्रेम दिलं. अशाही आयुष्यात अगदी थोडथोडके येणारे काही आनंदाचे क्षण तर दुःखाचे क्षण मात्र पर्वता येवढे, अशा या परिस्थितीचे चटके सहन करत करत लेखिकेनं आपलं शिक्षण पूर्ण केलं. मैत्रिणीनो, मागील 5व्या भागात आपण लेखिकेच्या वडिलांची आपल्या मुलीचं एवढ्या लहान वयात लग्न न करता तिनं खूप शिकावं, मोठं व्हावं, स्वतःच्या पायावर उभं राहावं ही त्यांची आंतरिक इच्छा होती. आणि आता पुढे ऐकूयात 6वा भाग.
5: अनाथांच्या संघर्षाचं सहज सोपं चित्रण बिनपटाची चौकट. मानवतेचा गहिवरून टाकणारा स्पर्श बिनपटाची चौकट. लेखन इंदुमती जोंधळे. वाचन स्वर सीमा मोघे. बिनपटाची चौकट.
6: चौथीचा वर्ग गच्च भरलेला होता. आमचे वर्ग शिक्षक आ गो कामल कोपऱ्याच्या एका खुर्चीत बसलेले होते. जवळ टेबल, त्यावर हजेरी पुस्तक, पेन, खडू आणि डस्टर. समोर मोठा लांबलचक काळाशार फळा. फळ्याच्या दुसऱ्या टोकाच्या म्हणजे भिंतीच्या दुसऱ्या कोपऱ्यात अक्काबाई. अक्काबाई, अक्काबाई म्हणजे कळलं? अक्काबाई म्हणजे मोठी काठी. फळ्याच्या बरोबर खाली भिंतीला लागून एक चौरंग मांडलेला. त्या चौरंगासमोर सुंदर रांगोळी घातलेली. आमच्या कामत सरांना बरोबर माहित असायचं आज कुणाचा वाढदिवस आहे ते. बरोबर 2 दिवस अगोदरच सांगायचे, नवीन कपडे घालून या, वर्गाला पुरे एवढा खाऊ आणा, आई वडिलांनाही बरोबर घेऊन या. मी तर त्या वर्गात प्रथमच गेलेली. त्या वर्गाच्या रीतीभाती किंवा आगोची शिस्त कुणाला माहीत. दुसऱ्या वर्गातून एकदम चौथ्या वर्गात जाऊन बसले, म्हणजे त्यावेळी ना त्याला डबल प्रमोशन म्हणत. जर मुलाचा मुलीचा अभ्यास चांगला असेल, वय जास्त असेल, तर ही सोय त्यावेळी मुद्दामच करून ठेवलेली होती. मी 3र्या वर्गाचा अभ्यास मे मध्ये केला. जून मध्ये शाळा सुरू व्हायच्या वेळी परीक्षा दिली आणि कामत सरांच्या म्हणजे 4थीच्या वर्गात जाऊन बसले. स्वर फारच कडक. पोरा पोरींची ब्र काढण्याची हिंमत नव्हती. वाढदिवस म्हटलं तर काही विचारूच नका. त्यांचा खाक्यास निराळा, वाढदिवसाचा आनंद बाजूलाच. त्यांची बोलणीच ऐकावी लागायची. त्यांनी एक पद्धतच घालून ठेवली होती. ज्याचा वाढदिवस असेल त्यांनी नटून थटून यायचं, सर्वांना खाऊ द्यायचा. पहिल्या वर्गापासून ते चौथी पर्यंतच्या शिक्षकांना नमस्कार करून यायचा. मग चौरंगाबाई मांडी घालून बसायचं. त्यावेळी त्यांचे पालक हजरच असायला हवे. तेही खुर्ची बाजूला टाकून बसलेले असायचे. वर्गातल्या तिच्या मैत्रिणींनी किंवा मित्रांनी तिच्या किंवा त्याच्याविषयी 4-5 शब्द बोलायचे. मग अशा वेळी भांडखोर पोरपोरी मुद्दामच तिच्या गुणांऐवजी अवगुणांवर बोट ठेवायचे. ती किंवा तो किती मस्ती करतो, वर्गात बेशिस्त वागतो, भांडण करतो वगैरे वगैरे सांगायचे. वाढदिवसाच्या आनंदावर विरजण पडायचं. पालकांनाही थोडं वाईट वाटायचं, पण त्यामुळे त्यांना कळायचं आपला मुलगा मुलगी शाळेत नेमके काय करतात ते. आणि मग सर्वात शेवटी कामत सर बोलायचे. ज्या मुला मुलींनी सहाऱ्या सांगितल्या असतील, अवगुण दाखवले असतील, त्यांचे दाब त्यांच्या घशात घालायचे. त्या मुलीच मुलाच तोंड भरून कौतुक करायचे. पाठीवरून हात फिरवायचे, म्हणायचे, मी कौतुक केलं म्हणून शेफारून जायचं काम नाही. मैत्रिणींनी सांगितलेलं लक्षात ठेवायचं, तसंच वागायचं. काय म्हणतो मी सर? असं बोलले म्हणजे मानसिक तणाव कमी होऊन जायचा, तर कधी कधी खूप वाढायचा. खरोखरच दंगेखोर पोरगा असेल तर वाढदिवसाच्या दिवशी सुद्धा अक्का बाई पार्टीत बसल्याशिवाय राहायची नाही. शिस्त लावावी तर कामत सरांनीच. व्हरांड्यातून फिरताना पहिली ते चौथीचे वर्ग पार चिडीचे. वर्गातल्या शिक्षकांना कामत सर असल्याची जाणीव व्हायची. आगो कामत सर, उंच गोरे पान, शरीराने थोडे स्थूलच, खादीचा पांढरा बुशर्ट, खाकी अर्धी चड्डी, गाईसारखा गळ्यात स्कार्फ, कमरेला कातडी पट्टा, त्याला लोंबकळत असलेली शिट्टी, डोक्यावर उन्हाळ्याच्या दिवसात फक्त गांधी टोपी, बाकी इतर वेळेला व्यवस्थित तेल लावून भांग पाडलेले केस. खरंच मोठे छान रुबाबदार व्यक्तिमत्व होत. बरोबरीचे सहकारीही त्यांच्या समोर कधी घडाघडा बोलायचे नाही. ते विचारतील तेवढ्याच प्रश्नांची उत्तरं देत. तर असे हे आत्माराम गोविंद कामत सर, आ गो कामत. एकदा त्यांनी मला सांगितलं, परवा तुझा वाढदिवस आहे. झालं, बोंबला

संध्याकाळी छात्रालयाच्या अधीक्षिका भिडेताईंना भेटले आणि सगळं सांगितलं. भिडेताई म्हणाल्या, हा टीचर अगं एवढंच ना, मग तुला काय झालं एवढंच तोंड करायला. भिडेताई म्हणजे आमचा उत्साह. त्याने लगेच मोठ्या दोन मुलींना बोलवून घेतलं. ऑफिस मधलं असलेलं गोदरेजचं कपाट उघडायला लावलं. त्यातली एक दोन गाठोडी सोडली. एका गाठोड्यातून एक चमचम करणारा जरी काठाचा परकर आणि पोलका बाहेर काढला. म्हणाल्या, ए लावून बघा का तिला. बाप रे, डोक्याच्या वर हातभार गेला. पोलका तर इतका ढगळ होता की माझ्यासारख्या चार पाच पोरी एकाच वेळी मावल्या असत्या. आता काय करायचं? त्याने काय केलं कसं केलं नाही माहित, पण तेच परकर पोलक मापात करून घेतलं. वाढदिवसाच्या दिवशी शाळेत जायच्या अगोदर मला बोलवून घेतलं आणि मला ते परकर पोलक घालायला लावलं. अहो काय आश्चर्य, किती तरी छान बसलं ते मला. माझ्या आनंदाला पारा बाधायला नाही. मग एक दोन पोरींना सांगून बागेतली फुलं आणायला लावली. वेणीत माळली, गळ्यात मोत्याची माळ घातली, कानातले विडे त्यांनी साडले. माझं सगळं रूपच पालटवून टाकलं आणि त्याच म्हणाल्या, पहा बरं कशी मस्त दिसते आमची पोर. कोण म्हणे हिला छात्रालयातली आहे म्हणून. शहरातल्या श्रीमंतांच्या मुलींचे जुने कपडे आम्हाला घालायला देत. त्यावेळी फारस वावग काही वाटत नसे, पण घरच्या मुली आमच्याकडे म्हणजे कोर्ट कमिटेड मुलींकडे वेगळ्याच नजरेने, अति तुच्छतेने पाहत असत. वाढदिवसाच्या दिवशी वर्गात देण्यासाठी लिमलेटच्या गोळ्या द्यायलाही भिडेताई विसरले नाही. शाळेत त्या दिवशी वर्गातल्या सगळ्याजणी मला आपल्याजवळच बसायचा आग्रह करत होत्या. बऱ्याच मुलांना मैत्रिणींना माहित होतं की मी वसतिगृहात राहते म्हणून. भाषण करताना बऱ्याच मुलींनी हा उल्लेख केला. खूप जणींनी कौतुक केलं. ते यासाठी की मी सांगितलेल्या गोष्टी कथा सर्वांना मनापासून खूप खूप आवडत होत्या. त्यावेळी कामत सरांना समजलं. ते मला फारसं कधी रागावलेच नाहीत. पण एकदा एका परीक्षेत गणितात नापास झाले म्हणून अक्का बाई अशी पाठी खातली की दोन दिवस हालचाल करता आली नाही. सर रागवायचे मारायचे, पण नंतर खूप प्रेमही करायचे. त्यामुळे त्यांच्याबद्दल आम्हा मुलांच्या मनात आदरयुक्त भीती होती. त्यांच्या धाकाने आम्ही अभ्यास करायचो. दुसरीतल्या बाई सिंधुताई कुंभोजकरांनी आणि तिसरीतल्या वर्धमानी बाईंनी पण सतत लाड केले. त्यांचा माझ्यावर खूप विश्वास. आठवडी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आणायला ते मला पाठवायचे. ज्या मुद्रणालयात ते छापत ते शाळेपासून खूप दूर होत. राजारामपुरीच्या पहिल्या गल्लीत शाळा. येता जाता खूप वेळ जायचा. सर एखादी मैत्रीण बरोबर द्यायचे. अशा वेळी नेमकी मेधा आठले नावाची मैत्रीण बरोबर यायची. भलती हुशार, चुणचुणी, पण तितकी चापलूस. येताना म्हणायची, ए ए इंदू, फक्त पहिला प्रश्न बघ ना, अगं मी सांगते ग तुला उत्तर. मला प्रथम भीती वाटत होती, पण नंतर मीही तिच्या आहारी गेले, धीट बनले. हळूहळू करत पहिला दुसरा प्रश्न पाहत पाहत सगळी प्रश्नपत्रिकाच पाहायची. ती तोंडी सोडवतच रस्त्याने चालत राहायचं. प्रश्नपत्रिकेचा गठ्ठा फोडलेला आहे हे लक्षातही येऊ नये अशीही बेमालूम चोरी करायचो. मग परीक्षेत जास्त गुण न पडायला काय झालं? पण हे आमच्या दोघींपुरतच. शेवटपर्यंत कधी गुणाला कळलंच नाही. चौथी बोर्डात ती कोल्हापूर जिल्ह्यात तिसरी की चौथी आली. मी मात्र नुसती प्रथम श्रेणी पास झाले. तेव्हा मेधाला विचारलं, काय मेधा, बोर्डात कोणाचा लग्गा लावला नव्हतास ना?

सर्व ठिकाणी इंदू थोडीच भेटते, खळखळून हसत मेधा म्हणाली. असे हे शाळेचे दिवस रमणीय आनंदी होते. नंतर मी उषाराजी हायस्कूलला गेले, म्हणजे ताराराणी विद्यापीठ. बालवर्गापासून ते महाविद्यालयापर्यंत शिक्षणाचं सोय असलेली ही संस्था. मॅट्रिक झाल्यानंतर डीएड, एसटीसी वगैरे कॉलेज सुद्धा होतं. बीएडचे वर्गही भरत. इतकी सुंदर, सुसज्ज, सुव्यवस्थित भव्य शाळा अजून तरी माझ्या पाहण्यात दुसरी नाही. अभिमान वाटावा अशीच माझी शाळा. 3 वाजली. प्रांगणातच भव्य ताराराणीचा खोड्यावर बसलेला पुतळा. शालेय मंदिरात प्रवेश करताच समोर पुन्हा मोठ पोस्टर राणी ताराबाईचं. डाव्या उजव्या बाजूने वर्ग, मोठमोठे जिने, समोरच कार्यालय, तेही अगदी बँकेसारखं. त्याला लागूनच वाद्यांची खोली, जिथे हार्मोनियम, तबला, बासरी, मोठा माईक, 10-12 मुली मावतील एवढी ही खोली होती. गायनाच्या बाई कागलकर बाई त्या तिथूनच उभं राहून ताराराणीची प्रार्थना, मंगलगीत आणि शेवटी राष्ट्रगीत म्हणत. प्रार्थना झाली की मुली आपापल्या वर्गात जायच्या. कार्यालयाला लागून मागच्या बाजूने 4-5 हजार मुली मावतील एवढं मोठं मैदान होत. मैदानात उतरण्यापूर्वी मोठा दगडी प्रचंड असा चौथरा, ज्यावर दर शनिवारी सारा वाद्यवृंद वाद्यांसह उभा राहायचा. बाकी हजारो मुली पूर्ण गणवेशात मैदानावर कवायतीसाठी यायच्या, कधी भारतीयमसाठी सज्ज असायच्या. गुप्तेबाई ध्वनिक्षेपकावरून आदेश सोडू लागल्या की पुरा आसमंत हादरून जायचा. जवळपासच्या 5-6 किलोमीटर पर्यंतच्या परिसरात तो आवाज घरोघरी पोहोचलेला असायचा. ओट्याच्या चौथऱ्यावर उभ्या असलेल्या मुलीही वेगळ्या गणवेशात असत. कुणाजवळ ढोल तर कुणाजवळ तळमताशा, ट्रँगल, बासरी, अनेक वाद्यांच्या तालावर कवायत चालायची. आलेले पाहुणे आमची कवायत पाहून समूह गीत ऐकून स्तंभित व्हायचे, तर कधी मोठमोठी बक्षीसही देऊन जायचे. शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारातून डाव्या बाजूला गेलं की व्हीटी काकांची खोली. त्याला लागून माधवराव बागलांनी शाळेला बहाल केलेलं कलादालन. अतिशय सुंदर सुंदर अशी निसर्ग चित्र तिथं ठेवलेली आहे. विवा शिरवाडकरांची गर्जा जय जयकार क्रांतीचा ऐकली. मृत्युंजयकार शिवाजी सावंतांना पाहिलं, ऐकलं. श्रीमान योगीचे रणजित देसाई, वसंत बापट, गौरी माडगुळकर, व्यंकटेश माडगुळकर, एक ना अनेक लेखकांना कवींना पाहण्याचं ऐकण्याचं महत्भाग्य आम्हाला तिथं लाभलं. खरोखरच केवढा मोठा मेवा जो आम्हाला पुढच्या आयुष्यात सदैव पुरेल, एवढा या शाळेने दिला. लोक काही म्हणत, शाळेला, संस्थेला, संस्था चालकाने नावं ठेवत, पण त्यांनी आम्हाला अभ्यासा व्यतिरिक्त हे काही जे दिलंय त्याला खरोखरच मोजमापच नाही. कोल्हापूरचं छात्रालय म्हणजे आम्हा मुलींच्या दृष्टीने फार मोठा तुरुंगच वाटत होता. मोठमोठ्या खोल्या, उंच उंच बाहेरून दिसणाऱ्या भिंती, वसतिगृहात प्रवेश करण्यापूर्वीचं मोठं गेट आणि बाजूचा छोटा दरवाजा दिंडी दरवाजासारखा. कुणी कुणी मोठी माणसं म्हणजे कार घेऊन येणारे पाहुणे आले तरच तो दरवाजा उघडला जायचा. नारळांची अशोकाची झाडं दोन्ही बाजूला लावलेली. उजव्या बाजूला वॉचमनसाठी पत्र्यांची खोली, त्याला लागूनच समोरासमोर संडास बाथरूमच्या रांगा. बाथरूमच्या मागे लांबलचक पत्र्याची शेड, त्याखाली कपडे धुण्यासाठी मोठमोठे कायम स्वरूपाचे बसवलेले दगड, 2 दगडांच्या मध्ये 1 नळ, बाथरूमच्या टाकीतून तिथपर्यंत पाणी आणणारा आणि या दोन्हीच्या मधोमध लाकडाची खोली. अंधारी, लाकडाचा ओलसर कुबट्ट वास हैराण करून सोडणारा. रोज सायंकाळी त्या खोलीत जाऊन दुसऱ्या दिवशीसाठी स्वयंपाकाला लागणारी लाकडं आणावी लागत. त्या खोलीत ती फोडलेली लाकडं एकावर एक व्यवस्थित रचलेली असत, अगदी वरच्या आढ्यापर्यंत शिळीच्या साह्याने. पावसाळ्याच्या दिवसात लाईट लावूनही काही दिसत नसे. मग काका बॅटरी घेऊन यायचे, कोणत्या ओळीतून किती लाकडं काढायची हे तेच सांगायचे.
शिडीवर चढायला मजा वाटायची. खरं तर जीव गुदमरायचा. पण त्या लाकडाच्या खोलीपासून स्वयंपाक खोलीपर्यंत हातावर लाकडांची चवड न्यावी लागायची. फोडलेली आणि ओबडधोबड लाकडं हातांची साल्ट काढायची. तर कधी लाकडाचा एखादं धसकटे हातात घुसून आख व्हायची. ते काही लवकर निघायचं नाही. ऐक, सुईनी काढताना तर अधिकच सलायचं. मला रडू यायचं. त्यापेक्षा हे शिडीवर चढून लाकडं खाली टाकणं फार सोपं वाटायचं. बोर्डीमधली सगळी कामं आम्ही मुलीच करायचो. पहाटे 5 वाजताच उठावं लागायचं. टन टन टन जोरात बेल व्हायची. पुन्हा विशिष्ट निनादात टणान टन टन टन टन टन टन टन टन टन टन टन अशी बेल झाली की भराभर सगळ्या मुली जेवणाच्या हॉलमध्ये जमलेल्या असत. सर्वांच्या अगोदर बोर्डिंगच्या वॉर्डन शारदाबाई समोरच बसलेल्या असत. जिनं प्रार्थना सांगायची ती त्यांच्याजवळ बसलेली असे. बाकी ओळीनं एकमेकींच्या मागे बसायचो. शक्यतो मागं बसणं बरं वाटायचं. प्रार्थना म्हटली की नाही की आम्ही मुली पेंत आहोत काहीच कळायचं नाही. कधी कधी तर फार राग यायचा. प्रार्थना भजन लवकर उठणं, पण प्रार्थना चुकवून चालायची नाही. काही मुलींकडे कामं सोपवून दिली होती. इकडे सगळ्याजणी प्रार्थनेला जाऊया की एक दोघी खोल्या खोल्यातून पाहायच्या कोण झोपलंय, कोण अद्याप प्रार्थनेला आलं नाही यावर त्यांची नजर असायची. संडास 6 आणि मुली 70 ते 80. सर्वांनाच पुढे जायची काही. प्रार्थनेला तर तोंड धुवून वेळेला हजर राहिलंच पाहिजे. एकदा का प्रार्थना सुरू झाली की प्रार्थना हॉलमध्ये कुणीही प्रवेश करायचा नाही. काही वेळेला तर बाई बाहेर उभारायच्या. काही धडकत नसायची गो बाई. 1 मिनिटही उशीर झालेला त्यांना चालायचा नाही. प्रार्थना एका सुरात तालात म्हटली जायची. गीताईचा 7वा अध्याय, स्थितप्रज्ञांची लक्षणं, साने गुरुजींची

0: इतरांनी अशा अनेक प्रार्थना आम्ही घेत असो. संपूर्ण आसनांत शांत स्तब्ध असल्यामुळे प्रार्थनेचे सूर सर्व दूरपर्यंत जात असे. त्यावेळी बोर्डिंगचा निलम किंवा औपचारिकपणा म्हणून ते आम्ही म्हणत असो. आणि ते वय सुद्धा फारसं कळण्यासारखं नव्हतं. पोपट पंचीसारखं पाठांतर केलेलं आम्ही म्हणत असो. प्रार्थना सहाला संपली की आंघोळी करून घ्यायच्या थंडगार पाण्याने. तिन्ही मोसमात गार पाणी कधी चुकलं नाही. थंडीच्या दिवसात तर फार जीवावर यायचं. आंघोळ नको नको वाटायची. ऐको, पहिला तांब्या अंगावर घेईपर्यंत फार जड जायचं. मग गार पाणी आधी हाताला, मग पायाला, मग तोंडाला, मानेला लावायचं आणि एकदम भडभड भडभड भडभड भडभड तांब्या अंगावर होतच जायचं. थंडी मग कुठल्या कुठे पळून जायची. मग मात्र एकदम छान वाटायचं. कपडे अगदी मोजकेच असायचे, ते पटकन धुवून व्हायचे. अंगाला लावायला लाईफ बॉय तांबडा आणि कपड्यांसाठी 500 बार महिनाभर पुरवावा लागायचा. 100 ग्रॅम खोबऱ्याचं तेलही मिळायचं. दर महिन्याच्या 5-6 तारखांना हे तेल साबण मिळायचं. मोठ्या काटकसरीनं तेवढं महिनाभर पुरवावं लागायचं. खेड्याच्या मुली असायच्या. आपलं घर सोडून आल्या की पहिले काही महिने त्यांना फार जड जायचे. वेळेवर उठायचं, प्रातर्विधी वगैरे आटपून प्रार्थना म्हणायची त्यांना फारच अवघड वाटायचं. खेड्यापाड्यातून आलेल्या या मुलींना एकदमच हे सगळं नवीन वाटायचं. त्यांच्या गावी घरी असे कुठले आले संस्कार? उघड्यावर संध्यासला जावं, उघड्यावर आंघोळी वाघोळी केल्या तर केल्या, नाही तर नाही केल्या. 4 दिवस केसांना तेल नाही की फणी नाही. बचावच उवा भरलेल्या शेंबड्या मेकड्या गावंढळ पोरी प्रथम अगदीच गुजऱ्या आणि घाबरलेल्या असायच्या. त्यांच्या घरी 2-4 दिवसाला मासाचं जेवण तर इथं एकदम शंका आली. फारसं तिखट नसलेलं पण सत्वयुक्त जेवण, पण त्यांना ते नकोसं वाटे. प्रथमच शहरात आलेल्या या मुलींना वळण लागायला 2-3 महिने सहज लागायचे. कधी प्रेमानं बोलून तर कधी पट्टीचे फटके खाऊ. तरीही काही जणी सणावाराला म्हणून गावी घराकडे गेल्या की परत यायच्याच नाही. अशा भित्र्या, आपलं भविष्य न समजणाऱ्या कित्येक असमंजस मुली खरी राहिल्या. ज्या खरी राहिल्या त्या खरीच. त्यांना पुढं काही शिक्षण घेता आलं नाही, पण इथं छात्रालयातले नियम वळण कठीण वाटले तरी ते त्यांच्या फायद्याचं आहे हे समजून उमजून घेणाऱ्या मुलींनी आपल्या आयुष्याचं सोनं केलं. आज कित्येक मुली डॉक्टर आहेत, कोणी शिक्षिका, कोणी मुख्याध्यापिका, तर कोणी ग्रामसेविका, अन्य चांगल्या पदांवर आहेत. याचं सर्व श्रेय या संस्थेचे मूळ संस्थापक कैलासवासी गोविंदराव आणि प्रभाकर पंत कोरगावकर यांनाच द्यावं लागेल. त्यांनी स्वतःच्या दानशूर वृत्तीमुळे आणि शिक्षणाचं महत्व जाणल्यामुळे खेड्यापाड्यातल्या मुलींना आणि विशेषतः हरिजन, मांग, महार, ढोर, चांभार या मुलींसाठीच हे वसतिगृह स्थापन केलं. ज्या खेड्यात 4थीच्या व 7थीच्या पुढे शाळा नाही अशा मुली या कोल्हापूरच्या जवळपासच्या खेड्यापाड्यातून इथे शिकायला यायच्या.
1: इंदुमती जोंधळे लिखित बिनपटाची चौकट या क्रमशः अभिवाचनाचा 6वा भाग आपण ऐकलात. वाचनस्वर सीमा मोघे यांचा, निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केजे.
2: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.

0: रामकृष्ण हरी। माचिसच्या काडीला डोकं असतं पण मेंदू नसतो, म्हणून थोड्या संघर्षाने ती पेटून उठते आणि स्वतःच जळते, परंतु आपल्या जवळ तर डोकं आहे आणि मेंदू सुद्धा आहे, पण आपण का लहान सहान गोष्टीने पेटून उठतो? शांत रहा, स्वस्थ रहा, संघर्ष करून पेटवणाऱ्यांपासून सावध रहा। आपण जगण्यासाठी आहोत, जळण्यासाठी नाही। जीवन खूप सुंदर आहे हो, ते आनंदाने जगावे, त्यासाठी आयुष्यातले काही क्षण हे एकांतात घालवता आले पाहिजे। चला, सर्व प्रश्नांची उत्तरे तिथेच मिळतील, कारण तिथेच आपला संवाद फक्त आणि फक्त स्वतःशी होत असतो। रामकृष्ण हरी।
1: करिअरची योग्य सुरुवात म्हणजेच उज्ज्वल भविष्याची पहाट, म्हणून आता आपल्या करिअरची योग्य सुरुवात करा केसी इज ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च च्या विविध करिअर ओरिएंटेड कोर्सेसनी।
2: MBA, MCA सारखे PG कोर्सेस तसेच MCA इंटिग्रेटेड BBA, MBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस साठी प्रवेश सुरू, सोबतच 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स। उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड ने सन्मानित कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रा मागे जळगाव। Shh.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ मन भावन 90.8 FM वर शुभदिन आयोरे आरजे शुभांगी सोबत. आज 6 जुलै हा दिवस विज्ञान आणि आरोग्याच्या क्षेत्रात एका क्रांतीसाठी ओळखला जातो. जागतिक जुनोसिस दिन. प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरणाऱ्या आजारांबद्दल जसं की रेबीज, बर्ड फ्ल्यू, जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. 6 जुलै 1885 रोजी महान शास्त्रज्ञ लुई पाश्चर यांनी रेबीज या जीवघेण्या आजारावर पहिल्यांदा लस यशस्वीरित्या टोचली होती. त्या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ हा दिवस पाळला जातो. आजच्या दिवशी जागतिक शांततेचं प्रतीक आणि भारताच्या राजकारणातील एका मोठ्या नेत्याचा जन्म झाला होता, 14वे दलाई लामा. तिबेटी जनतेचे सर्वोच्च आध्यात्मिक नेते आणि शांततेचा नोबेल पुरस्कार मिळवणारे जागतिक विचारवंत. प्रेमाने आणि करुणेने जग जिंकता येते अशी शिकवण देणाऱ्या दलाई लामा यांचा आज वाढदिवस आहे. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी, प्रख्यात शिक्षण तज्ज्ञ, बॅरिस्टर आणि स्वतंत्र भारताचे पहिले उद्योग आणि पुरवठा मंत्री, ज्यांनी देशाच्या एकात्मतेसाठी मोठं योगदान दिलं. रणवीर सिंग, आपल्या अफाट ऊर्जेसाठी आणि वैविध्यपूर्ण अभिनयासाठी ओळखला जाणारा आधुनिक बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता, यांचा आज वाढदिवस. आजच्याच दिवशी आपण भारताच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासातील या महान नेत्यांचं स्मरण करतो. बाबू जगजीवनराम, भारताचे माजी उपपंतप्रधान, थोर स्वातंत्र्यसैनिक आणि दलितांच्या हक्कासाठी लढणारे खंबीर नेते. भारताचे संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी 1971 भारत पाक युद्धातील ऐतिहासिक विजयात महत्वाची भूमिका बजावली होती. आनंद ही काही आधीच तयार मिळणारी गोष्ट नाही आहे, तो तुमच्या स्वतःच्या चांगल्या कृतींमधून आणि विचारांमधून निर्माण होत असतो. आणि आजची बोधकथा ही गोष्ट आहे 6 जुलै 1885 फ्रान्समधील महान शास्त्रज्ञ लुई पाश्चर आपल्या प्रयोगशाळेत रेबीज म्हणजेच पिसाळलेला कुत्रा चावल्याने होणारा आजार यावर लस शोधण्याचे प्रयोग करत होते. त्या काळात रेबीज होणं म्हणजे निश्चित मृत्यू मानला जायचा. लुई पाश्चर यांनी प्राण्यांवर प्रयोग करून लस तयार केली होती, पण माणसावर त्याचा प्रयोग अद्याप झाला नव्हता. अशातच जोसेफ मेस्टर नावाच्या एका 9 वर्षाच्या लहान मुलाला एका पिसाळलेल्या कुत्र्याने 14 ठिकाणी लचके तोडून गंभीर जखमी केलं होतं. त्या मुलाची आई रडत रडत लुई पाश्चर यांच्याकडे आली आणि म्हणाली, माझ्या मुलाला वाचवा, माझ्या मुलाला वाचवा. पाश्चर यांच्यासमोर मोठा पेच होता. लस अद्याप पूर्णपणे प्रमाणित नव्हती. जर प्रयोग चुकला तर पाश्चर यांच्यावर कारवाई होऊ शकत होती, पण एका लहान मुलाचा जीव वाचवणं अधिक महत्वाचं होतं. त्यांनी धाडस केलं आणि 6 जुलै रोजी जोसेफला लसीचा पहिला डोस दिला. सलग काही दिवस उपचार केल्यानंतर तो मुलगा पूर्णपणे बरा झाला. वैद्यकीय इतिहासातील हा एक मोठा चमत्कार होता. तात्पर्य हेच, संकट कितीही मोठं आणि जीवघेणं असलं तरीही मानवाचं धाडस, बुद्धी आणि योग्य वेळी घेतलेला अचूक निर्णय अशक्य गोष्टीही शक्य करू शकतात. निस्वार्थ भावनेने घेतलेले धाडस नेहमीच मानवतेचं कल्याण करतात. आज 6 जुलैचा हा दिवस आपल्याला दलाई लामा यांच्याकडून शांतीची आणि लुई पाश्चर यांच्याकडून कठीण परिस्थितीत मार्ग काढण्याची प्रेरणा देतो. खरी शुभता कोणत्याही नक्षत्रात नसते, तर ती आपल्या विचारांमध्ये आणि आपल्या कर्मात असते. जर आपले विचार शुद्ध असतील, कर्म प्रामाणिक असतील आणि आपल्या मनात कष्टाची तयारी असेल, तर विश्वातील कोणतीही शक्ती तुमचा दिवस खराब करू शकत नाही. चला तर मग आजच्या शुभदिन आयोरेमध्ये इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मी आरजे शुभांगी आपली रजा घेते. ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: शुभ दिन आयो रे. रेडियो मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
2: आजवर हजारो विद्यार्थ्यांचे यशस्वी करिअर घडवणारे, 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स करणारे उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्डने सन्मानित कॉलेज केसेस ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जे आहे विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवणारे प्लॅटफॉर्म.
3: अशा या उज्ज्वल भविष्य देणाऱ्या कॉलेज मध्ये प्रवेश सुरू आहे. MBA, MCA सारखे PG कोर्सेस, तसेच BBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस, सोबतच MCA इंटिग्रेटेड प्रोग्राम, अशा अनेक डिमांडिंग कोर्सेस साठी तेव्हा आजच प्रवेश घ्या. आणि आपले फ्युचर सिक्युअर व ब्राईट करा. व्हिजिट करा नॅक ए ग्रेड अँड एनबीए फॉर एमबीए प्रोग्राम, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रामागे, जळगाव.

श्रीराम समर्थ 6 जुलै आपल्याला सद्गुरूचा आधार वाटावा, वेळ प्रसंग येईल तसे वागणे उचित आहे आणि त्याबद्दल मनावर परिणाम होऊ देऊ नये। परमात्म्याच्या चिंतनात मत गुंतले असताना अवांतर गोष्टींचा परिणाम त्यावर होत नाही। जेवढे झेपेल तेवढेच करावे, अभ्यास करावा पण काळजी न करता। सर्वस्वी भार भगवंतावर ठेवून निवांत असावे। आपल्या मनाचे स्वास्थ्य बिघडू न देता आनंदात राहावे। वृत्ती आवरून आवरत नाही, ती परमात्म्याकडे लावली म्हणजे आवरते। राम इच्छेने सर्व चालते असे लक्षात ठेवावे। संकट आनंद दोन्ही भगवंताला सांगावेत। ज्या स्थितीत भगवंताने ठेवले त्या स्थितीत समाधान मानावे। अंतःकरणात सुप्त असलेले भगवंताचे प्रेम जागृत होण्यासाठी काही निमित्त लागते। तीर्थयात्रा आणि साधुसंतांची भेट हेच ते निमित्त होय। श्री रामचंद्रही तीर्थयात्रेला जाऊन अनेक संतांची दर्शने घेऊन आली। संतांचा अहंकाराला जिवंत राहताच येणार नाही, कारण परोपकार करायला लागणारा पर ठिकाणावर नाही तर मग दुसऱ्याकरता मी काही केले ही भावना व्हायला आधारच कुठे राहिला। विषयाच्या लालसेने सत्समागम करणे हा खरा सत्समागम नव्हे। संत कधीकधी आपल्याला विषय देतात हे खरे, पण एकंदरीत आपल्याला विषयाचा वीट आणण्याचाच त्यांचा प्रयत्न असतो। संतांच्या घरी नुसते पडून राहिल्यानेही शुद्ध भाव येईल। भगवंताच्या नामातच संत संगती आहे, कारण नामाच्या मागे भगवंताचे अस्तित्व आहे। विषयाचे उर्मी हे मायेचे स्मरण होय आणि नामाचे स्मरण हे भगवंताचे स्मरण होय। तपश्चर्याचे सर्वात शेवटचे फळ काही असेल तर परमेश्वराच्या ठिकाणी अनन्य भावाने शरण जाण्याची बुद्धी होय। ती बुद्धी आपल्याला झाली पाहिजे। एकदा शरण गेल्यावर आपण उरू शकत नाही, त्याला शरणागती म्हणतात आणि हीच परमार्थातली अत्यंत श्रेष्ठ गती आहे। आपण आपल्या सद्गुरूचे आहोत असे छाती ठोकपणे सांगत चला। काही नाही केलेत तरी चालेल, पण आपले सद्गुरू आपल्या मागेपुढे आहेत अशी दृढ भावना असावी। मला सुखदुःख दोन्ही नाहीत, पण तुम्ही दुःखी झालात तर मला दुःख होते, तेव्हा तुम्ही मनाला दुःखच होऊ नये असे वागा। प्रपंची माणसाच्या दुःखाची मला पूर्ण जाणीव आहे, ती जाणीव ठेवूनच भगवंताचे नाम घ्या असे मी सांगतो। जे मी सुरुवातीला सांगितले तेच शेवटी सांगतो। तुम्ही कसेही असा पण भगवंताच्या नामाला सोडू नका। तुम्ही नुसते नाम घ्या, बाकीचे सर्व मी करतो।

शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: सर्वानुभूति भगवत दर्शन
1: माझ्या अगदी लहानपणापासून मी हे ऐकत आलो आहे की आपण सर्व ठिकाणी सर्व वस्तूंमध्ये ईश्वर बघितला पाहिजे आणि तरच आपण या जगाचा खराखुरा उपभोग घेऊ शकू. पण आपण ह्या जगात मिसळू लागताच आणि आपल्याला जगाकडून काही तडाखे बसताच जगाविषयीचा आपला ईश्वरबोध, आपलं सगळं ब्रह्मदर्शन पार कुठल्या कुठे लोपून जातं. मी रस्त्याने जात असतो, प्रत्येक माणसात ब्रह्म बघत असतो. एखादा धसमुसळा येतो, मला धक्का मारतो, मी रस्त्यावर उतरणा पडतो, झालं. माझं सर्वत्र ब्रह्मदर्शन, प्रत्येक व्यक्तीत ईश्वर पाहणं वगैरे कुठल्या कुठे बेपत्ता होऊन जातं. मी झटकन उठतो, दातोट खात मूठ आवळतो वगैरे वगैरे. संपलं ब्रह्मदर्शन, तत्क्षणी मी पिसाळतो, मला सगळ्याचा विसर पडतो, मला त्या माणसात ईश्वर दिसण्याऐवजी सैतान दिसू लागतो. अगदी जन्मल्यापासून आपल्याला उपदेश देण्यात आला आहे की आपण सर्वानुभूती भगवत दर्शन करायला हवं. प्रत्येक धर्माची हीच शिकवण आहे. सर्व ठिकाणी सर्व वस्तूत ईश्वर बघा, सर्वत्र ब्रह्मदर्शन करा. न्यू टेस्टमेंटमध्ये, बायबलच्या नव्या भागामध्ये येशू ख्रिस्तांनी याबाबतीत केलेला असंदिग्ध उपदेश तुम्हाला आठवत नाही का? आम्हा सर्वांनाच ते शिकवण्यात आलेलं आहे, पण ते प्रत्यक्ष कृतीमध्ये आणताना सगळंच मुसळ केरात जातं. अडचण तिथेच आहे, तिथेच घोडं पेंड खातं. इसाप नीतीमधली ती काळवीटाची गोष्ट तुमच्या लक्षात असेलच. एक सुंदर धष्टपुष्ट काळवीट एका तलावाच्या पाण्यात स्वतःची पडछाया बघून आपल्या पिल्लाला म्हणाला, बघ मी किती बलवान आहे, माझ्या डौलदार डोक्याकडे बघ, माझे सगळे अवयव बघ कसे बळकट आणि भरदार आहेत, आणि किती वेगाने धावू शकतो मी. कर्मधर्म संयोगाने एवढ्यातच त्याला दुरून कुठून तरी कुत्र्याचं भुंकणं ऐकू आलं. बस ताबडतोब त्याने धूम पळायला सुरुवात केली आणि कित्येक मैलांचा फेरा मारून तो धापा टाकत आपल्या जागी परत आला. तो सगळा प्रकार बघून त्याच्या पिल्लांनी त्याला विचारलं, तुम्ही खूप बलवान आहात असं तुम्हीच तर मला सांगत होतात, मग कुत्री भुंकताच तुम्ही पळून गेलात, हे कसं काय? त्यावर त्या काळवीटाने उत्तर दिलं, होय पोरा, तू म्हणतोस ते खरं आहे, पण जेव्हा कुत्री भुंकू लागतात तेव्हा माझा सगळा आत्मविश्वास नाहीसा होऊन जातो. आमची ही अशीच दशा आहे. आपण मनुष्य जातीविषयी किती उच्च धारणा बाळगत असतो, आपण खूप बलवान आणि शूर आहोत असं आपल्याला वाटत असतं, आपण मोठमोठ्या प्रतिज्ञा करत असतो, पण काय, कसोटीच्या आणि मोहाच्या प्रसंगाची कुत्री भुंकू लागताच आपली दशा हुबेहूब त्या इसाप नीतीतल्या काळवीटासारखी होऊन जाते. प्रश्न असा आहे की असंच जर असेल तर मग या सगळ्या शिकवणुकीचा काय उपयोग? अर्थात या शिकवणुकीचा उपयोग आहे, फार मोठा उपयोग आहे, आणि तो असा की दीर्घोद्योगानं किंवा चिकाटीनं अखेर यश लाभतच लाभतं. कोणतीही गोष्ट चुटकीसरशी एका दिवसात नाही होऊ शकत. आत्मा वा अरे द्रष्टव्य श्रोतव्य मंतव्य निधिध्यासितव्य, या आत्म्याचं स्वरूप प्रथम श्रवण करायला हवं, मग त्यावर मनन चिंतन करायला हवं, आणि नंतर त्यावर सतत ध्यान करायला हवं, त्याचा ध्यास घ्यायला हवा. प्रत्येक जणच आकाश बघू शकत असतो, भूमीवर सरपटणारी यक्कश्चित अळी सुद्धा ते निळं आकाश बघत असते, पण ते आम्हा सर्वांपासून किती दूर आहे. आपलं मन इच्छेनुसार सर्वत्र जाऊ शकतं, पण शरीराला तिथे रांगत रांगत जायला किती वेळ लागतो. आपल्या सगळ्या आदर्शांचं, आपल्या सगळ्या ध्येयांचंही असंच आहे. ते खूप खूप दूर असतात यात काही संशयच नाही, पण त्याबरोबरच आपण आपलं ध्येय गाठलंच पाहिजे हेही आपण जाणून आहोत. केवळ ध्येय गाठलं पाहिजे एवढंच नव्हे, तर आपण अगदी सर्वोच्च ध्येयही गाठलं पाहिजे. आपलं ध्येय, आपला आदर्श अगदी सर्वोच्च, अगदी सर्वश्रेष्ठ असाच असायला हवा. दुर्दैवाने या जगात बहुसंख्य लोक कोणताही आदर्श, कसलंही ध्येय समोर नाही अशा स्थितीमध्ये आपल्या अंधाऱ्या जीवनामध्ये चासपडत असतात. समोर एखादा आदर्श असलेला माणूस जर 1000 चुका करेल, तर माझी खात्री आहे की इतर कोणताही आदर्श नसलेला माणूस 50,000 चुका करेल. म्हणून जीवनामध्ये एखादा आदर्श असणंच श्रेयस्कर आहे, आणि त्या आपल्या आदर्शासंबंधी आपण आपल्याला शक्य आहे तितकं ऐकलं पाहिजे, इतकं ऐकलं पाहिजे की अखेर तो आपल्या हृदयामध्ये भिनला पाहिजे, आपल्या मेंदूत भिनला पाहिजे, आपल्या नसानसात भिनला पाहिजे, आपल्या रक्तात भिनला पाहिजे, आपल्या अणुरेणूत भिनला पाहिजे, आपल्या रोमरंध्रात शिरला पाहिजे. म्हणून आपल्याला प्रथम हे आत्मतत्व श्रवण करावं लागेल. हृदय पूर्ण भरलं की जीभ बोलू लागते, आणि हृदय पूर्ण भरलं की हात देखील काम करू लागतात. विचारच आपल्या कार्यप्रवृत्तीचं नियमन करणारी शक्ती आहे, तीच आपल्याला पुढं नेत असते. आपलं मन सर्वोच्च विचारांनी भरून टाका, दिवसांमागून दिवस त्याचे श्रवण करा, महिन्यांमागून महिने त्याचं चिंतन करा. अपयशांकडे मुळीच लक्ष देऊ नका. अपयश येणं अगदी स्वाभाविक आहे, ते तर जीवनाचं सौंदर्य म्हणायचं. अपयशांखेरीज जीवन ते काय? या अपयशांवर मात करण्याची धडपड जर जीवनामध्ये नसेल तर ते तसलं अळणी जीणं जगण्यात काय स्वारस्य? अपयश नसल्यास जीवनामध्ये काही काव्य उरेल काय? या धडपडीची, या चुकांची, अपयशांची तमा बाळगू नका. मी गायीला कधी खोटं बोलताना ऐकलेलं नाही, पण ती नेहमी गायच राहते, कधी माणूस होत नाही. म्हणून या अपयशांची खंत बाळगू नका. क्षुल्लक पिछेहाटीबद्दल खेद करू नका. हजार वेळा आपल्या आदर्शांना धरून राहण्याचा प्रयत्न करा, आणि हजारही वेळा अपयशी झालात तर फिरून एक वार कंबर कसून प्रयत्न करा. मानव मात्राचा जीवित आदर्श आहे, मानव मात्राचा जीवनोद्देश आहे सर्वांभूती भगवत दर्शन.

0: टाइम। श्रोताओं, कबीर साहब कहते हैं, यह तन कांच का कुंभ है, यह जो शरीर, यह मिट्टी का कांच का एक घड़ा है, चोट चहूं दिसी खाए। इस कच्चे घड़े पर चारों दिशाओं से लगातार चोटें पड़ रही हैं, समय की चोट, बीमारियों की चोट, चिंताओं की चोट और बुढ़ापे की चोट। हर पल यह काया किसी न किसी संकट से घिरी हुई है। अगली पंक्ति में इसके अंत का सच बताते हैं, एक राम के नाम बिन, उस एक परमात्मा के नाम के बिना, उस आत्मज्ञान के बिना, चदी तदी प्रलय जाई। यह शरीर जदी तदी यानी आज या कल कभी भी प्रलय को प्राप्त हो जाएगा, नष्ट हो जाएगा। अगर इसके भीतर राम नाम का अमृत नहीं भरा गया तो यह कच्चा घड़ा बिना किसी अर्थ के मिट्टी में मिल जाएगा। अगर इसे हम दार्शनिक दृष्टि से देखें तो यह दोहा हमारी भौतिक देह की नश्वरता और आध्यात्मिक साधना की अनिवार्यता को रेखांकित करता है। वेदांत में भी इस शरीर को क्षणभंगुर माना गया है। चोट चहूं दिसी खाई का अर्थ है कि यह संसार दुखों और बदलावों का एक महासागर है, जहां हमारा शरीर हर पल काल के थपेड़े सह रहा है। कबीर समझा रहे हैं कि इस कच्चे घड़े को टूटने से कोई नहीं बचा सकता, क्योंकि यह प्रकृति का नियम है। लेकिन बुद्धिमान मनुष्य वही है जो इस घड़े के टूटने से पहले इसके भीतर राम नाम यानी शाश्वत चेतना का रस भर लें। जब चेतना जागृत हो जाती है तो शरीर के मिटने पर भी आत्मा का प्रलय नहीं होता, वह अमर हो जाती है। आज का चिंतन, मेरे दोस्तों, आज जरा शरीर के अहंकार को छोड़कर इसकी सच्चाई को देखिए। हम जिस काया को सजाने में, जिसके ऐशो आराम में अपनी पूरी जिंदगी लगा देते हैं, वह कितनी नाजुक है। एक छोटी सी बीमारी या काल का एक इशारा इसे पल भर में मिट्टी कर सकता है। आज कोशिश कीजिए इस कच्चे घड़े के रहते उस सच्चे नाम को जपने की। राम नाम से जुड़ने का मतलब है संसार की नश्वरता को पहचान कर उस अविनाशी परमात्मा की शरण में जाना। इस काया का सदुपयोग कीजिए, इसे सेवा और सुमिरन के काम लीजिए, ताकि जब यह घड़ा टूटे तो इसके शरीर, इसके भीतर के केवल पवित्रता और आनंद ही बिखरें। समय बहुत कम है, आज ही जाग जाइए। तो आज के लिए बस इतना ही, कल फिर होगी मुलाकात कबीर के एक नए सूत्र के साथ। सुनते रहिए मनोज के साथ, सुनो भाई साथ हो 90.8 FM रेडियो मनखावन पर। वैराग्य के लिए राम राम।
1: श्रोत्यो, रेडियो मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर।
2: माणसाला माणूस बनवणाऱ्या विवेकी ज्ञान केंद्राकडे आधारभूत म्हणून पाहणाऱ्या माणसाला वेगवेगळ्या धर्मग्रंथांनी काबीज केले, तशी धर्मांधता फैलावत गेली, धर्माधर्मामधील माणसे वेगवेगळी मानली गेली, माणसाचे जगणे वागणे आचरण दिनचर्या व्यवहार जीवन व्यवहार पूजा अर्चा स्तोत्रे यज्ञ होम हवन नमस्कार धर्माच्या विविधतेप्रमाणे वेगवेगळे ठरत गेले। धर्माची स्थापना आणि त्यावरील केंद्रवर्ती दैववादाची काल्पनिकता पोसाटली गेली, दैववादाची स्तुती भजन पूजन फैलावत गेले आणि वास्तव जगणे नामशेष झाले कल्पनेच्या हिंदोळ्यासह। हे मानवा, तू भोवंडत गेलास, कलंडत गेलास, नको तिथं अन नको तसा सांडत गेलास स्वतःला बुद्धी असूनही। तुला समजलेच नाही तुझे मन, तू जाणलेच नाहीत तुझ्या संवेदना, तू तपासलेच नाहीस वर्तमानाला, तू अडकत राहिलास सातत्याने भूतकाळात आणि भविष्यकाळात। वर्तमान संवेदनेतील तुझे मन तू कल्पनेत विसरलास, म्हणून तुझ्याच मनाने तुला दगा दिला आणि असंख्य विचारांचा तुझ्यात हैदोस माजला। तू नाही थांबू शकलास स्वतःचा स्वार्थ, तू नाही थांबू शकलास तुझ्यातील राग द्वेष लोभ मोह काम क्रोध मद मत्सर षडरिपू आणिक असंख्य व्याधी। तुझ्या मनातील काल्पनिक अपेक्षांनी तू झालास सैरभेर, सतत इकडून तिकडे तिकडून इकडे शोधत बसलास स्वतःला धर्माधर्मामध्ये आणि विश्वासाने टाकली मान त्यातल्या काल्पनिकतेवरती। स्वतःच्या मेंदूतील विवेकाला गाडून कालप्रवाहात शिक्षणाने संशोधाने संशोधनाने तू विकसित होत गेलास आणि दृश्यमान होत गेलास तू तुझ्यातील ज्ञानशक्तीच्या आविष्कारणाने। तेव्हा तू स्वतःच चपापलास दचकलास आणि मधून मधून समाधानीही झालास। भौतिकतेचा उत्कर्ष, तुला झालेला हर्ष, यामध्ये तू स्वतःला विसरलास, वर्तमानातील वर्तनाने लाथाडलास, भौतिक सुखाने पछाडलास, असंख्य धुमाऱ्यांमध्ये तू स्वतःला विसरलास। हे मानवा, तू समूहागणिक जसा अडकत गेलास धर्माधर्मामध्ये, तसा अडकत राहिलास पंथापंथांमध्ये। तू मिरवलीस शेखी तुझ्या पंथाची आणि सातत्यानं म्हणत राहिलास मी श्रेष्ठ आहे, मी श्रेष्ठ आहे, मी श्रेष्ठ आहे। तुझ्या श्रेष्ठपणाच्या अहंभावाने आपापल्या समूहांची तुष्टी करण्यासाठी काही स्वयंघोषित विद्वान जन्माला आले। त्यांनी माणसा माणसात भेद करणारे तत्वज्ञान पुन्हा पुन्हा जन्मास घातले। हे मानवा, तुझ्या जन्मण्याचा आरंभ बिंदू कोणास ठाऊक, तो छाती ठोकपणाने सांगणारे पुढे येऊ लागले। तसा तू त्यांच्यावर विश्वास ठेवून मोकळा झालास, तेथेच तुझ्या बुद्धिवादातील आंधळे पण सिद्ध झाले। म्हणे एका विराट पुरुषाच्या मुखातून माणसाची निर्मिती झाली, बाहूतून उदरातून आणि पायातूनही माणसाची निर्मिती करताना थकले नाहीत माणसा माणसात भेद करणारे धर्मांध विद्वान। त्यांनी सृष्टीची रचना कळत त्यांना सृष्टीची रचना कळते अशी छाती ठोकपणे सांगून त्यांनी देवापासून आदाम तसेच बरगडींपासून ईव देखील निर्माण केली। स्त्रीपुरुषाच्या संयोगातून नंतर माणूस निर्माण होत राहिला या नैसर्गिक सत्याला स्वीकारूनही धावतो आहे। माणसाचा विचार प्रवाह आंधळेपणाने काल्पनिकतेच्या बिंदूकडे। तू म्हणालास पृथ्वी सपाट आहे, तिच्या अंडाकृती अस्तित्वाचे वैज्ञानिक सत्य तू झुगारलेस धर्माच्या नावावर आणि दंडित केले सत्याला उद्दामपणाने। तरी हजारो वर्षापासूनचा अडाणी गोंधळ जपून आहेत अजूनही बरेचसे धर्मांध महाभाग। प्रस्थापितपणाच्या मुजोरशाहीने विवेकी सत्य शोधणाऱ्याला यातना आणि मृत्यूचा प्रसाद वाटला गेला या भूतलावर तुझ्या मानवी देहाच्या साक्षीने। नाही दाखवता आले तुला कल्याण करणाऱ्या अस्तित्व देवाचे, परंतु दगडातील देव प्रत्यक्षात आहे असे म्हणण्यास तुला भाग पाडले गेले। नाकारलेस तू देवाला तर तुझे होईल नुकसान, तुझ्या पिढ्यानपिढ्या नरकात जातील असे दाखवले गेले भय। तुझ्या जगण्यातून भय काढण्याऐवजी
3: आप सुन रहे हैं रेडिओ मन भावन 90.8 FM।

गीताई अध्याय सहावा चित्तवृत्ति निरोध अथवा आत्मसंयम योग। श्री भगवान म्हणाले, फळी आश्रय सोडूनी करी कर्तव्य कर्म जो तो संन्यासी तसा योगी न जो निर्यज्ञ निष्क्रिय संन्यास म्हणती ज्यास योग तो जाण पांडवा सोडिल्यावी न संकल्प कोणी योगी न होतसे योगावरी चढू जाता कर्म साधन बोलिले योगी आरूढ तो होता श्रम साधन बोलिले कर्मात जो अनासक्त विरक्त विषयी असे संकल्प सुटले तेव्हा तो योगारूढ बोलिला उद्धरावा स्वये आत्मा खचू देऊ नये कधी आत्माची आपुला बंधू आत्माची रिपु आपुला जिंकू निघेतला आत्मा बंधू तो होय आपुला सोडिला तो जरी स्वैर शत्रुत्व करितो स्वये जितात्मा शांत जो झाला देखे ब्रह्मची ऐकले मानापमानी शीतोष्णी सुख दुःख समावले तोषला ज्ञान विज्ञाने स्थिर जिंकुनी इंद्रिये तो योगी समजो देखे सोने पाषाण मृतिका शत्रु मित्र उदासीन मध्यस्त परका सखा असो साधु असो पापी समपाहे विशेषतो साधके चित्त बांधूनी इच्छा संग्रह सोडुनी आत्म्यास नित्य जोडावे एकांती एकलेपने पवित्र स्थान पाहू निघालावे स्थिर आसन दर्भ चर्म वरी वस्त्र न घ्यावे उंच नीचते चित्तेंद्रियांचे व्यापार वारावे तेथ बैसुनी आत्मशुद्ध्यर्थ जोडावा योग एकाग्र मानसे शरीर समरेखेत राखावे स्थिर निश्चळ दृष्टी ठेवूनी नासाग्री न पहावे कुणीकडे शांत निर्भय मच्चित्त ब्रह्मचर्य व्रती स्थिर मनरोधोनी युक्तीने राहावे मतपरायण असे आत्म्यास जोडूनी योगी आवरिला मने मोक्षास भिडली शांती माझ्या ठाईच ठाईची मेळवी न योग फार खावूनी किंवा खाण्याची सोडूनी न फार झोप घेऊनी किंवा जागत बैसुनी निजने जागने खाणे फिरणे आणि कार्यही मोजूनी करितो त्यास योग हा दुःख नाशन संपूर्ण नेमिले चित्त आत्मरूपी चिरंगला निमाली वासना तेव्हा योगी तो युक्त बोलिला निर्वाती ठेविला दीप तेव तो एक सारखा तसे आत्मानुसंधानी योग्याचे चित्त वर्णिती निरोधे जेथ चित्ताचा सर्व संचार संपला जेथ भेटुनी आत्म्याते अंतरी तोषला स्वये भोगोनी इंद्रियातीत बुद्धिगम्य महासुख न ढळेची कधी।

0: शकुनी। संकल्पी उठिले सारे काम निशेष सोडुनी, इंद्रिये ही मनानेची ओढुनी विषयातुनी, धरुणी धीर बुद्धीने निवर्तावे हळू हळू, आत्म्यात मन रोवुनी काही चिंतू नये स्वये, फुटेल जेथ जेथुनी मन चंचल अस्थिर, तेथ तेथुनी बांधुनी लाबावे आत्मचिंतनी, फिकारांसह तेजाचे शमले मन निर्मळ, झाला ब्रह्मचितो योगी पावला सुख उत्तम, आत्म्यास नित्य जोडुनी ह्या परी दोष जाळुनी, सुखेची भोगितो योगी ब्रह्मानंद अपारतो, भूतात भरला आत्मा भूते आत्म्यात राहिली, योगाने जोडिला देखे हेची सर्वत्र दर्शन, मज सर्वांत जो पाहे पाहे माझ्यात सर्वही, त्याचा मी आणि तो माझा एकमेकांस अक्षय, स्थिर होवूनी एकत्वी सर्व भूती भजे मज, राहो कसाही तो योगी माझ्या मध्ये चिराहतो, जो आत्मौपम्य बुद्धीने सर्वत्र समपाहतो, जसे सुखे तसे दुःख तो योगी थोर माणिला। अर्जुन म्हणाला, तू बोलिलास जो आता साम्य योग जनार्दना, न देखे स्थिरता त्याची ह्या चंचळ मनामुळे, मन चंचळ हे कृष्णा हट्टी छळितसे बळे, धावे वाऱ्यावरी त्याचा दिसे निग्रह दुष्कर। श्री भगवान म्हणाले, अवश्य मन दुस्साध्य मन तोस तसे चिते, परी अभ्यास वैराग्ये त्याचा निग्रह हो तसे, संयमावीन हा योग न साधे माणितो चिमी, परी संयमवंतास उपाये साध्य हो तसे, श्रद्धा आहे न भेयत्न योगातूनी चाळुनी, जो मुकला योग सिद्धी सजाय कोण। अर्जुन म्हणाला, श्रद्धा आहे नभे यत्न योगातू निचळू निजो, मुकला योग सिद्धीस जाय कोण्या गतीस तो, काय तो उभय भ्रष्ट ब्रह्ममार्गी भुलोनिया, नाश पावे निराधार फुटलेल्या ढगापरी, माझा संशय हा कृष्णा तूची फोफ तूची फेडी मुळातुनी, फेडी लसा तुझा कोणी न दिसेची तुझा विन। श्री भगवान म्हणाले, न ह्या लोकी न त्या लोकी नाशतो पावतो कधी, शुभकारी कुणी बापा दुर्गतीस न जातसे, पुण्य लोकात राहुनी तो योग भ्रष्ट संतत, शुची साधन वंतांच्या घरी जन्मास येतसे, अथवा प्राज्ञ योग्यांच्या कुळीची मग जन्मतो, अवश्य हा असा जन्म लोकी अत्यंत दुर्लभ, तिथे तो पूर्व जन्मीचा बुद्धी संस्कार जोडुनी, मोक्षार्थ करितो यत्न पूर्वी होनी पुढे पुन्हा, पूर्वाभ्यास बळाने तो खेचला परतंत्रची, जिज्ञासेने ही योगाचा जातो वेदांस लंघुणी, योगी तत्पर राहुनी दोष जाळीत जाळीत, अनेक जन्मी संपूर्ण होऊनी मोक्ष पावतो, ज्ञानी तापस कर्मिष्ट ह्या सर्वाहुनी आगळा, माणिला तो असे योगी योगी होई म्हणूनी तू, सर्व योग्यांमध्ये योगी जीव माझ्यात ठेवुनी, श्रद्धेने भजतो माते तो थोर मज वाटतो। अध्याय सहावा संपूर्ण।
1: आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आपलं खानदेश आपली माणसं।
2: आजवर हजारो विद्यार्थ्यांचे यशस्वी करिअर घडवणारे 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स करणारे उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्डने सन्मान

0: Engineering College KCS Autonomous Institute of Management and Research जे आहे विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडविणारे प्लॅटफॉर्म.
1: अशा या उज्ज्वल भविष्य देणाऱ्या कॉलेज मध्ये प्रवेश सुरू आहे. MBA, MCA सारखे PG कोर्सेस तसेच BBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस सोबतच MCA इंटिग्रेटेड प्रोग्राम अशा अनेक डिमांडिंग कोर्सेस साठी तेव्हा आजच प्रवेश घ्या आणि आपले फ्युचर सिक्युअर व ब्राइट करा. विजिट करा NAC A grade and NBA for MBA program Institute of Management and Research जिल्हा उद्योग केंद्र मागे जळगाव.
2: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केलं आहे रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टच.

0: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: आजवर हजारो विद्यार्थ्यांचे यशस्वी करिअर घडवणारे 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स करणारे उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्डने सन्मानित कॉलेज केसेस ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जे आहे विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडविणारे प्लॅटफॉर्म.
2: अशा या उज्ज्वल भविष्य देणाऱ्या कॉलेज मध्ये प्रवेश सुरू आहे. MBA, MCA सारखे PG कोर्सेस, तसेच BBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस, सोबतच MCA इंटिग्रेटेड प्रोग्राम, अशा अनेक डिमांडिंग कोर्सेस साठी तेव्हा आजच प्रवेश घ्या आणि आपले फ्युचर सिक्युअर व ब्राइट करा. विजिट करा NAC A ग्रेड अँड MBA फॉर MBA प्रोग्राम, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्र मागे, जळगाव.
3: हाय, मी आहे RJ विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: रेडियो मन भवन 90.8 FM ऑलवेज एट टचिंग।
1: करिअरची योग्य सुरुवात म्हणजेच उज्ज्वल भविष्याची पहाट, म्हणून आता आपल्या करिअरची योग्य सुरुवात करा केसी इज ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च च्या विविध करिअर ओरिएंटेड कोर्सेसनी।
2: MBA, MCA सारखे PG कोर्सेस तसेच MCA इंटिग्रेटेड BBA, MBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस साठी प्रवेश सुरू, सोबतच 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स। उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड ने सन्मानित कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रा मागे जळगाव।
3: हाय, मी आर्जस्वरा, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।

0: करिअरची योग्य सुरुवात म्हणजेच उज्ज्वल भविष्याची पहाट. म्हणून आता आपल्या करिअरची योग्य सुरुवात करा केसी इज ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च च्या विविध करिअर ओरिएंटेड कोर्सेस.
1: MBA, MCA सारखे PG कोर्सेस तसेच MCA इंटिग्रेटेड BBA, MBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस साठी प्रवेश सुरू. सोबतच 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स. उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड ने सन्मानित कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रामागे जळगाव.

ग्राम गीता चिंतन भाग 33। या भागात गाणगापुरी झालेले कलियुगातील दत्तावतार अर्थात एकमुखी दत्त यांचे गुरुचरित्र प्रसिद्ध आहे। अत्यंत प्रभावी, वैराग्यशील व सर्वज्ञ अशा या महात्म्याने गोमातेस दिलेले महत्व समाजास प्रेरक ठरते। भारत मातेची शक्ती भूमाता व गोमातेमुळेच वाढते। वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी गुरुकुंज आश्रमात गोरक्षणाचा गौरव केला आहे। आज देखील उत्तम तऱ्हेने गोसेवेचा आदर्श समाजाला घेता येतो। शुद्ध दूध देखील समाजाला देण्यात येते। व्यवसाय म्हणून नव्हे तर गायींना भरपूर चारा मिळावा म्हणून वंदनीय महाराजांनी ही व्यवस्था ते होते तेव्हापासून केलेले आजही ते चालत आहे। राष्ट्रसंतांची पत्रे या ग्रंथामध्ये त्यांनी गोरक्षणाचा गौरव करत असताना मोठं सुंदर लिहिलं आहे। लिहितात, प्रिय मित्र, काल आपले गोरक्षण पाहावयास मिळाले। केवढे मोठे गोरक्षण आहे हो, पण त्यात गोपाळ कृष्ण प्रसन्न असेल असे मला काही वाटले नाही। कारण ही सर्व गोसेवा गायी मोजण्यासाठीच की काही गुरांची, दुधांची व बैलांची प्रगती वाढवण्यासाठी? गायी मारणे हे पाप आहे, ही गोष्ट खरी आहे, पण त्यांना उपाशी ठेवणे, घाणेरड्या ठेवणे, लंगड्या व आजारी करून ठेवणे हे पुण्य आहे काय? तुमचे असे गोरक्षण देवाला आणि धर्माला का आवडावे? मला असेही समजले की या गोरक्षणाचा पैसा व्याजाने वाटला जातो आणि तो सुद्धा सारा कमिटीच्या लोकात। वास्तविक हा सारा पैसा भीक मागून गरीब शेतकऱ्यावर धर्मदंड बसवून वसूल केला जातो। अशा प्रकारे नाना प्रयत्नांनी गोरक्षण वाढवतात। वास्तविक गोरक्षणाचे ध्येय तसे नाही। अहो, ज्यांची सेवा करावयाची ती वस्तू अत्यंत आरोग्यवान, दुधाळ, उंचीपुरी आणि सुडौल असावी। तिचा गोठा सुद्धा नेहमी स्वच्छ असावा। रोज शेण काढले जावे, मूत्र खड्ड्यात घेतले जावे आणि या सर्वांचे उत्तम खत करून शेतात उपयोग केला जावा। इतकेच नव्हे तर गोरक्षण वाढविण्यासाठी सांड सुद्धा चांगल्या जातीचे ठेवले जावेत। असे गोरक्षण स्वतःच्या पायावर उभे करण्याचा चालकांचा प्रयत्न असावा। कसेल त्याची शेती त्याप्रमाणे सेवा करील त्याचे गोरक्षण, अशी तयारी असेल तरच गोरक्षण चालवावे। नाही पेक्षा हा कसाब खाना ताबडतोब बंद करावा। नाव मोठे आणि दर्शन खुले असे आपण करू नये। तुमचे म्हणणे माझ्या लक्षात आले। त्याच दिवशी आपल्या फड्यावर लिहिलेले वाचले, गाय ही माय आहे असे आपण लिहिले। ती देवता रूप आहे, याबद्दलही माझे काही म्हणणे नाही, पण देव असला तरी काय झाले? त्याची सुद्धा आपण पूजा अर्चा करून आपले कसे चालेल? तिच्या खाण्यापिण्याची ही व्यवस्था पूजा समजूनच आपल्याला करावी लागेल। त्या दृष्टीने आपले गोरक्षण सुंदर व्हावे असे मला वाटते। गायींना भरपूर चारा दिला पाहिजे, त्यांची व्यवस्थित निगा राखली पाहिजे। आपण तसा प्रयत्न केला तर आपले गोरक्षण हे एक पवित्र व प्रेरणादायी क्षेत्र होईल। सात्विक आहार व उत्पादक व्यायामाचे सिद्धांत वंदनीय महाराज ग्रामगीतेत सांगतात। गोरक्षणाचा व्हावा अभ्यास, नाना प्रयोग सावकाश, कैसे पुढे गेले अन्य देश, ती माहिती द्यावी सर्वा। गोवंशाच्या रोग निवारणा, गावी ठेवावा दवाखाना, लाभ मिळावा सर्वांना, प्रतिबंधकता समजावी, गावोगावी गो उपासना, गोसेवा, गो दुग्ध मंदिर स्थापना, रुची लावावी थोडा लहाना, गो दुग्धाची परोपरी, सर्व करावे जे जे करणे, परी सुधारावे सात्विक खाणे, त्या वाचोनी सद्बुद्धी येणे कठीणची वाटे, सात्विक खाद्य पेयावी न काही, गावी आरोग्य येणार नाही, उत्तम शक्ती नसता देही संपत्ती ही कैची, उत्तम दूध उत्तम सांड, उत्तम शेती उत्तम भिवड, उत्तम कामगार प्रचंड शक्तिशाली, ऐसे ज्यांनी गाव केले तेची आज प्रतिष्ठा पावले, ऐरवी तोरा करोनी मेले निकामी ते, निकामियाची व्यर्थ संपत्ती, निकामियाची व्यर्थ शक्ती, नाना मार्गे संपुनी अंती, दुःख देई जीवाशी, खूप सत्वमय खाऊनी अन्न, मेद घेतला वाढवणं, तेथे रोगांची पूज निर्माण तसे दुःख द्यावया, म्हणून केले पाहिजे काम, आरोग्यदायी कुणी व्यायाम, अंगातून निघता घाम, नष्ट होती रोग जंतू, व्यायाम आरोग्यदायी मित्र, हे ध्यानी ठेवावे सूत्र, आडस वैरी मानिला सर्वत्र सर्वतोपी, व्यायामा विन सात्विक भोजन, तेही मारी विकारी होऊन, व्यायामे होई अग्नि दीपन, अन्न पचन सहजची, व्यायामे जडत्व जाई दुई, व्यायामे अंगीर आहे तरतरी, रक्त व्यवस्था उत्तम शरीरी, वाढे विचारी सजीव, व्यायामाने सशक्त स्नायू, व्यायामे मानव होई दीर्घायू, व्यायाम हिना पित्त कप वायू, जर्जर करीती
अत्यंत, व्यायामे वाढे प्रतिकार शक्ती, स्वावलंबनाची प्रवृत्ती, व्यायामे अंगी वाढे स्फूर्ती, कार्य करण्याची। केवळ शारीरिक बल वाढवणे एवढाच व्यायामाचा उद्देश नाही, तर उत्पादक व्यायामाने देश पुढे गेले आहेत असंही त्यांनी म्हटले आहे। व्यायाम मंदिरातची काही व्यायाम होतो ऐसे नाही, उत्पादनाशी सहायक होई तो व्यायाम श्रेष्ठ ऐसा। हाते घेऊनी दंड मारणे, त्याहूनी उत्तम पाणी ओढणे, तडणे पुडणे जमीन खुदणे आरोग्यदायी। जीवनाचा अमोल वेळ घालोनी खेळती तकलादी खेळ, त्यापेक्षा परिश्रमाचे फळ उत्तम सर्वतोपी। दळण कांडनादिके उत्तम मिळे आरोग्यकारी व्यायाम, देह विशेष राही कार्यक्षम ऐसा सत्वांशही लाभे। वाचेल बरीचशी संपत्ती, देशात वाढेल श्रमाची शक्ती, सर्व कार्याची होईल स्फूर्ती गावीच या मार्गाने। होऊन या लोकसेवा, आरोग्याचा लाभेल मेवा, गावास लाभे सुखाचा ठेवा, अडचण कोठे कशाची। आपली शेती आपल्या कष्टे, शेण मूत्रादी घालूनी गोमटे, करिता ऐशी आदर्श नेटे, उत्पन्नाशी वान नुरे। आबाल रुद्ध नरणारी यासाठी झडतील घरोघरी, तरी सर्व सुखे संसारी लाभतील त्यांना। लाभेल व्यायामाचे फळ, कामा माझीच सकड, निसर्गची देईल आरोग्य बळ सर्व लोका। वनस्पती आदींचा सहवास, सूर्यकिरणातील सत्वांश, शुद्ध हवेतील श्रम सर्वास अमृतापरी लाभदायी। मग गाव असो की शहर, तेथे रोगांचा न राही संचार, एक एक व्यक्ती करील आचार ऐसा जरी। इसने आडस दुराचार या पासोनी राहिला दूर, ऐसा एक एक घटक सुंदर पाहिजे गावी। सद्गुण जेथे जेथे दिसती, ते उचलोनी आणावे अनुभवाप्रती। यानेच उन्नतील व्यक्ती, जीवन सुधारेल गावाचे, जीवन लाभावे उज्ज्वलतेचे, तरी सर्व कामधाम असावे सोयीचे। जे जे कराल ते ते चालावे साचे त्याच मार्गी। भोजनस्थानी, निद्रास्थानी, सभास्थानी, उद्योगस्थानी, विशेष प्रसंगी, सहजस्थानी सद्विचारेची वर्तावे। संस्कार आणि शुद्ध बुद्धता, आरोग्य आणि पवित्रता यावरी लक्ष ठेवणी सात्विकता बिंबवावी जीवनी। याकरिता बोललो काही दिनचर्या, आहार विहार आदी कार्य ग्रामस्थांनी अनुभवनीया, उद्धार करावा जीवनाचा। ऐसे करावे एक एक कार्य, जेने गावी नांदेल सात्विक सौंदर्य, यातची स्वर्गीय सुखाचे माधुर्य तुकड्या म्हणे। या भागाचे शेवटी चिंतन करताना वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी श्री संत नामदेव महाराजांच्या त्यांच्या अभंगाचं चिंतन त्यांनी समोर ठेवलेलं आहे। श्री संत नामदेव महाराज म्हणजे महाराष्ट्रासहित दूर दूर सर्व प्रांतामध्ये भक्ती ज्ञान आणि कर्माच्या विचाराची जागृती करणारे प्रचार भीष्म। पंजाब भाषेमध्ये देखील त्यांनी महाराष्ट्राच्या साधू संतांच्या विचाराची जागृती केलेली आहे, म्हणून सर्व स्तरातील आणि जीवात्मे त्यांना जवळून मानतात। संत नामदेव महाराज मुळात या विचाराचे नव्हते, परंतु लहानातला लहान असेल तरी त्याचाही चांगला विचार घेत घेत आणि ते मोठे विचाराचे मोठ्या अर्थाने संतत्व प्राप्त केलेले अधिकारी महापुरुष होऊन गेले आहेत। त्यांनी गोसेवेचं महत्व लक्षात घेत असताना अभंगच मोठ्या सुंदरतेने लिहून टाकला। देवा दुधाची शिदोरी का मजन देशी श्रीहरी, आड पूर्वी बा मुरारी, दूध पोट भरी मज देई। माता पिता उपमन्य तिघे गरुड पृष्टी वाहून, क्षीर सागरी ठेवी नेऊन, दूध प्राशन सुखे करा। या अभंगाचं चिंतन अंतरंगात जाऊन जर केलं तर गाईचं दूध हे सर्व दुधापेक्षा श्रेष्ठ आहे। गाईचं दूध जर सोडलं तर जगाच्या पाठीवर फक्त आईचंच दूध सर्वात श्रेष्ठ पौष्टिक आहे, टॉनिक आहे। आईच्या दुधाची किंमत कोणालाही ठरवता येणार नाही। निसर्गाने वैज्ञानिक दृष्ट्या ती प्रक्रिया जीवाचा जन्म होण्याच्या अगोदरच त्याच्यासाठी केलेली आहे, आणि म्हणून आपल्या आईवर जेवढं प्रेम तेवढंच गाईवर सुद्धा प्रेम हवं आहे। हा भाग याच ठिकाणी आपण समजू।

0: श्यामची आई। परम पूज्य साने गुरुजींनी आपल्या बालपणीच्या घटना ज्या पुस्तकामध्ये लिहिल्या त्या पुस्तकाचं नाव गरिबांचे मनोरथ। आमची जेवण झाली, मी आईजवळ बोलत बसलो होतो। आई, मग अण्णा जाणार वाटत?
1: लांब जाणार, लवकर परत नाही येणार,
0: धाकटा पुरुषोत्तम आईला विचारत होता। हो बाळ, तुम्हाला शिकवता यावं म्हणून माझ्या हृदयाची कालवा कालव होत होती। आता मी थोडाच आईला भेटायला वरचेवर येणार होतो। इतके दिवस तिच्या जवळ होतो, पाखरू कंटाळले की भुरकन आईजवळ उडून येत असे, पण आता ते दूर जाणार होते। आईला मदत करायला, तिची कृपादृष्टी लाभायला मी शनिवारी रविवारी सुद्धा घरी जावायचा, पण ते भाग्य आता नाहीसे होणार होते। आता मोठमोठ्या सुट्टीतही मला घरी जाता आले नसते, पैशाशिवाय येणे जाणे थोडेच होणार, प्रत्येक ठिकाणी पैसे मोजावे लागणार। मला 10 रुपयेच देण्यासाठी वडिलांना किती ठिकाणी तोंड वेगाडावे लागले, पण मी शिकण्यासाठी जात होतो, पुढे आईबापास सुख देता यावे म्हणून जात होतो, आईच्या सेवेला अधिक लायक होण्यासाठी जात होतो। हाच एक विचार मला धीर देत होता, डोळ्यातील पाण्याला थांबवित होता। पण मी दूर गेल्यावर आईला कोण, तिचे पाय सुटीत कोण चेपील? श्याम, तुझे हात कसे थंडगार आहे, ठेव रे माझ्या कपाळावर, कपाळाची जशी लाही लाही होत आहे, असं आई कोणाला सांगेल? तिचे लुगडे कोण धुईल? जेवताना तिच्या बरोबर गप्पा मारून तिनं 2 घास जास्त खावे म्हणून कोण खटपट करील? कोण दळताना हात लावेल? अंगण सारवायला शेण कोण आणून देईल? विहिरीवरून घागर कळशी कोण भरून आणील? मी घरी गेलो की आईला सारी मदत करायचा, पण आता केव्हा परत येईल याचा नेमच नव्हता। पण मी कोण, मी कोण आईला सुख देऊ पाहणारा? मला कशाला त्याचा अभिमान? देव आहे ती त्रिभुवनाची आई, तिला साऱ्यांची चिंता आहे, देवाला साऱ्यांची दया, साऱ्यांची काळजी। माझ्या आईचा आणि उभ्या विश्वाचा परमथोर आधार एक तोच। माझी बांधाबाद चालली होती, रात्रीची वेळ, बैलगाडी निघावायची होती। आज रात्री जाणार, हो जाणार, आईला सोडून जाणार। आईने 2 स्वच्छ गोधड्या काढल्या, एक घुंगडी काढली। मी आईला म्हटलं, घुंगडी कशाला मला, एक तरट घालीन खाली, त्याच्यावर एक गोधडी आणि दुसरी गोधडी पांघरायला, तुला थंडी भरून आली म्हणजे पांघरायला ही घुंगडी असू दे, मला नको। अरे तू परक्या मुलखात चाललास, तिथं ना ओळख ना देख, आजारी पडलास, काही झाले तर असू दे आपली, बाळ आमच्या इथं कसंही होईल, माझा ऐक। असं म्हणून ती घोंगडीही माझ्या वळकटे तिनं बांधली, मला थोडा चिवडा करून दिला, थंडीच्या दिवसात पोट फुटू नये म्हणून तुकडा दिला, आगबोट लागू नये म्हणून 4 दिबेही बरोबर असू दे असं म्हणाले, आणि लाटाच्या कोनाड्यातून तिनं ते काढून आणले। माझी ममताळू कष्टाळू आई, बारीक सारीक गोष्टीतही तिचं लक्ष होतं। रात्री 9 वाजताच गाडी येणार होती, कसे तरी जेवण उरकले, पोट आधीच भरून आले होते। आईनं भातावर दही वाढलं, थोडा वेळ गेला, गाडी आली, वडिलांनी सामान गाडीत नेऊन ठेवलं। मी धाकट्या भावाला म्हटलं, आता तू हट्ट करीत जाऊ नकोस, आईला तू मदत कर हो, असं म्हणून मी त्याच्या पाठीवरून हात फिरवला। मी देवांना नमस्कार केला, आईनं सुपारी दिली, ती देवांना ठेवली, नंतर वडिलांच्या पाया पडलो, त्यांनी पाठीवरून हात फिरवला, ते काही बोलू शकले नाहीत, आणि आईच्या पायावर डोकं ठेवलं, ते पाय अश्रूंनी भिजले। आईनं चुलीतला अंगारा आणून लावला, शेजारच्या जानकी वहिनीकडे गेलो, त्यांच्या पाया पडून म्हटलं, माझ्या आईला, आईला तुम्ही जपा, आजारी पणात मदत करा। जा हो श्याम, आम्ही आहोत आईला, काळजी करू नकोस, त्या म्हणाल्या। पुन्हा आईजवळ आलो, सांभाळ ती म्हणाली। मी मानेनं खू म्हटलं, निघालो। पुन्हा पुरुषोत्तम जवळ येऊन मला झळमला, पुन्हा त्याला मी पोटाशी धरलं, शेवटी दूर केलं, मी गाडीत बसलो, वडील पायांनी पाठीमागून येत होते, कारण गणपतीच्या देवळाजवळ मला उतरायचं होतं. गणपतीच्या देवळाजवळ गाडी थांबली. मी आणि वडील देवदर्शनास गेलो. गणपतीला मी नमस्कार केला, त्याचं तीर्थ घेऊन डोळ्यांना लावलं, त्याच्या चरणीचा सिंदूर कपाळी लावला, माझ्या मायबापांना जप देवाला सांगितलं. पुन्हा एकदा वडिलांच्या पाया पडलो.
1: जपो बाळ, सांभाळ,
0: ते म्हणाले. मी गाडीत बसलो. वडील क्षणभर उभे राहून गाडी सुरू झाल्यावर माघारी वळले. गाडी सुरू झाली, बैल पळू लागले, घाटी वाजू लागल्या. माझ्या जीवनाची गाडी सुरू झाली. बाहेरच्या जीवन समुद्रात मी एकटा जाणार होतो. त्या समुद्रात मरणार, बुडणार का बुड्या मारून मोती काढणार, ह्या समुद्रात कोण भेटतील, कोण जोडले जातील, कोण जोडले जाऊन पुन्हा तोडले जातील, तारू कुठे रुतेल, कुठे फसेल, सारे अनिश्चित होते. आईनं दिलेल्या स्फूर्तीनं मी निघालो होतो. तिनं दिलेल्या धृतीच्या पंखावर आरोहण करून चाललो होतो. कुठे तेजस्वी निश्चयाचा महामेरू, परमपवित्र ध्रुव, आणि कुठं तुझा शेंबडा लेंबडा पदोपदी चुकणारा, घसरणारा, चंचल वृत्तीचा श्याम. मी रडत होतो. बाहेर अंधार होता, मुके अश्रू मी गाळीत होतो. गावाची नदी गेली, झोळाई सोमेश्वर गेली, पालगडची हद्द केव्हा संपली होती पण माझं लक्ष नव्हतं. अनेक स्मृती उसळत होत्या आणि हृदय ओसंडत होत. आई तिची कृपादृष्टी असली म्हणजे झालं. मग मी भिणार नाही, हीच माझी अभेद्य कवच कुंडल होती. ती देऊन मी निघालो होतो. मुलाला पोहावया शिकून आईनं अथांग सागरात त्याला सोडून दिलं. या सागरात मी अनेकदा बुडून जाण्याच्या बेतात होतो. कधी चिखलात रुतलो, वाळूत पडलो, पण वाचलो असं नाही. अजूनही धोके आहेत. आईची कृपादृष्टी नेहमीच आतून मिळत असतो.

0: श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284449433 या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 या क्रमांकावर.
1: श्री गुरुदेव श्रीनिवास शामराव काटकर हे सोलापूरचे एक आध्यात्मिक विचारवंत आहे. त्यांचा विषय तत्वज्ञान फिलॉसॉफी असून त्यांनी अनेक वर्ष प्राध्यापक म्हणून कार्य केले. त्यांच्या या प्रगाढ आध्यात्मिक अभ्यासातून त्यांनी अनेक आध्यात्मिक ग्रंथ लिहिले. त्यातील एक श्रीमद भगवत गीता सुधासार हा आहे. त्याचे विवेचन करण्याचा मी एक अल्प प्रयत्न केलेला आहे.
2: मी मृणालिनी फडणवीस, अकॅडमिक डायरेक्टर, खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी. आत्तापर्यंत आपण विशेष प्रकाराचं गीता मॅनेजमेंट, जे एका अशा उद्देशाला घेऊन होतं की अर्जुन आणि श्रीकृष्णाचा संवाद हा आज, उद्या आणि पुढच्या भविष्यामध्ये आपल्या सगळ्यांना अनेक प्रकारचा विचार करायला बाध्य करणार आहे, त्याचा आता बघूया आपण पुढचा भाग. दुर्योधन, दुशासन व शकुनी हे प्रत्यक्ष अधर्म करीत होते. अश्वत्थामा आणि कर्ण हे त्यांच्या अधर्मास अनुमोदन देत समर्थन करीत होते. भीष्म, द्रोण, कृप हे सर्व गप्प बसून ते सर्व पाहत होते, म्हणजे या अधर्मास मूक संमतीच देत होते. अशा तीन प्रकाराने अधर्म करणारे ते सर्व अधर्मीच होते. त्यांच्या जीवनामध्ये ते मोठे महान असतील. कर्ण त्याच व्यक्तिगत जीवनाच्या स्वरूपामध्ये दानवीर म्हणून असा ओळखला जायचा हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि सध्याच्या जर परिस्थितीत बघितलं तर कर्णाचे एवढे उदात्तीकरण सध्या झालेले आहे. आणि अर्जुन हा हिरो नाहीच असे म्हणतात, कर्णच हा हिरो आहे. मला असं वाटतं की अशा विचाराच्या लोकांनी या गीता मॅनेजमेंटला एक वेगळ्या प्रकाराच्या दृष्टिकोनातनं परत परत वाचलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. आणि खरा हिरो कोण आणि खऱ्या पद्धतीने आपल्याला जीवन कसं जगायचं आहे याचा विचार केला पाहिजे. दुर्योधनासारखा गदा युद्धात कोणीही प्राविण्य नसलेला भीमसुद्धा यापुढे काकणभर कमीच पडेल. दुशासन तर कोणतीही कृती कोणत्याही टोकास जाऊन करीत होता, याला सुद्धा एका प्रकाराची पात्रताच म्हणावी. दुशासन तर आपण काय करीत आहो हे बघत सुद्धा नव्हता. आपल्या भावाचीच बायको, तिची विटंबना करू नये एवढा विवेक सुद्धा त्याच्या ठिकाणी नव्हता. म्हणजे असे हे सामान्य नव्हते, कारण हे लोक जर समाजात असतील तर समाज पायदळी जाईल, त्याचा तुटवडा होईल असा तो विचारच करत नव्हते. विचार करा की द्रौपदी एक राजस्त्री आहे आणि तिच्या वस्त्राला राजघराण्यातील माणसे हात घालत आहे. याचा अर्थ असा की राजघराण्यातील सून सुद्धा सुरक्षित नव्हती. मग कल्पना करा की त्या समाज व्यवस्थेत अन्य सामान्य बायकांचे काय हाल हवाल असतील हो. त्यावेळी समाजामध्ये अधर्म माजलेला होता. महाभारतामध्ये जरी त्याचे वर्णन असले किंवा त्याचं माहिती जरी दिलेली नसली तरी आप एक विचारी माणूस म्हणून आपल्याला याची कल्पना करता येते. येथे राजघराण्यातील सुनेची भर सभेत विटंबना होते, तर मग कोणत्याही सामान्य माणसाची स्त्री आवडली म्हणून उचलली आणि त्या गोष्टीचा 100% हा भाग घडतच समाजामध्ये असेल असं चित्र आपल्याला दिसतं. म्हणूनच तो समाज नष्ट झाला तर फार चांगले होईल. मुळात मानवी वृत्ती ही अधोगामी होत गेलेली दिसते आणि त्याकरिता श्रीकृष्ण असा उपदेश देताना आपल्याला दिसतात. महाभारतातील समाज व्यवस्था बघितली तर तिचे नैतिक दृष्ट्या अधःपतन हे अगदी पूर्ण परिपूर्ण अवस्थेमध्ये गेलेले होते. या पुढे आपण असं बघतो की यादवांच्याही पुढे असा प्रश्न होता, असे आव्हान होते, किंवा आपण असं म्हणू की कोणाचेच आव्हान राहिलेले नव्हते की ज्याच्यामधनं कोणाचा पायबंद राहील. उलट असं म्हणू, अशा पद्धतीची परिस्थिती आलेली होती. हम करे सो कायदा असे झालेले होते. म्हणून तर श्रीकृष्णाने या सर्वांना बुडवण्याचे ठरविलेले होते. विचार करा की राजकारणातील सुनेची विटंबना होते, तर सामान्य स्त्री निश्चितच असुरक्षित असणार, आणि अशी माणसे जर समाजात नेतृत्वस्थानी असली तर त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये ते किती अधर्म करतील याची आपल्याला सहज कल्पना करता येते. पांडवांनी सुद्धा ही मर्यादा जी होती त्यांनी त्या दृष्टिकोनातनं पाहिलेली होती. पांडवांनी अशी मर्यादा पाहिली की द्यूतामध्ये ते सर्व पराजित झाले, पण श्रीकृष्णाने त्याच वेळेस जर युद्ध करायला सांगितले असते तर मर्यादितच युद्ध झाले असते. त्यामध्ये फक्त दुर्योधन आणि दुःशासनच मारले गेले असते. श्रीकृष्णांना फक्त दोघांनाच संपवायचे नव्हते. दुर्योधन आणि दुःशासन हे त्या अधर्मी समाजाचे फळ होते, आणि त्या समाजाने अशा अधर्माला जन्म देऊन त्याला जोपासून त्याचा जे काही अतिरेक केला तो समाजालाच एका दृष्टिकोनातनं नष्ट करेल असं भगवंताला वाटत होते. त्यावेळी जर युद्ध केले असते तर काही जण मारले गेले असते, पण त्या घडणाऱ्या प्रसंगाचा फायदा घेऊन त्या अधर्मींचे मूळ नष्ट करण्याचा हेतू समोर ठेवून त्यात व्यापक स्वरूप देऊन सर्वांचा संहार भगवान श्रीकृष्णाने करायचा होता, आणि म्हणून हा मोठा घाट त्या दृष्टिकोनातनं घातलेला होता ज्याच्यातनं गीता हे सुरू झालं, ज्याला आपण आता गीता व्यवस्थापन असं म्हणतोय. आणि आपण असं बघूया की द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी श्रीकृष्णाने युद्ध होऊ दिले नाही. एक प्रत्यक्ष अधर्म करणारे, एक अधर्मास अनुमोदन करणारे आणि एक मूक संमती देणारे असे तीन धर्मशत्रूंचेच प्रकार आहे जे आज देखील आपण बघतो. भगवान श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात हे धर्मशत्रू आहेत, त्यांना तू नातलग समजतोस, हा तुझा मोह आहे. आजच्या काळातील उदाहरण द्यायचे झाले तर अशी कल्पना कर की एक पोलीस अधिकारी आहे आणि त्यास अशी बातमी मिळाली की शहरात काही अतिरेकी बॉम्बस्फोट घडविण्याचा प्रयत्न करत आहेत, आणि असं करत असताना ते एका घरामध्ये दबा धरून बसलेले आहेत. ते अधिकारी आपल्या सहकारी पोलीस घेऊन त्या घराचा वेध घेतात आणि त्याच्या समोर सगळ्या प्रकारच्या अतिरेकींना एकत्र करून त्यांना त्या चकमकीमध्ये त्यांना ठार करतात. नंतर घरात जाऊन ते पाहतात की सर्व बुरखा घातलेले अतिरेकी ठार झालेले आहे. तो अधिकारी एकेकाचे बुरखे काढतो तेव्हा त्याला असे दिसते की त्यातील एक अतिरेकी हा त्याचा भाऊच आहे. अशावेळी त्या अधिकाऱ्याची काय प्रतिक्रिया झाली असेल याची कल्पना आपण करू शकतो. त्या अधिकाऱ्याने राष्ट्रधर्माच्या विरोधात असलेले धर्मशत्रूच मारले. याचा त्या प्रकार त्या भावाला मारण्याच्या रूपात झाला. त्याचे मारणे योग्य का अयोग्य, समाज अधिकाऱ्यास वाटले की ज्याला मारले तो आपला भाऊ होता आणि आपण केलेले काम चुकीचे आहे, तर अर्जुनाची भूमिका समजा तशीच होती. अर्जुन म्हणत होता हे माझे नातलग आहे, गुरु आहे, भीष्म तर आजोबा आहे आणि हे माझे शत्रू नाहीतच. आणि म्हणूनच श्रीमद भगवद गीता अध्याय 2 श्लोक 60 याच्यामध्ये स्वतः श्रीकृष्ण असे म्हणतात, रागामुळे अत्यंत मूढता अर्थात अविचार उत्पन्न होतो आणि मूढतेमुळे स्मरणशक्ती नष्ट होते. स्मरणशक्ती भ्रष्ट झाली की बुद्धीचा म्हणजे ज्ञानशक्तीचा नाश होतो, आणि बुद्धीचा नाश झाल्यामुळे माणसाचा अधःपतन होतं. येथे अर्जुनास बुद्धीचा नाश झालेला होता. त्यास नीट समजत नव्हते की आपण कोणास काय समजत आहोत. त्याला हे जे समजत होते त्यालाच आणखीन दिशा देण्याचं काम भगवान श्रीकृष्ण करत होते. त्यास जे समजत नव्हते आणि त्याला ते समजून घ्यायचे होते आणि त्या कळल्याइतपत त्याची बुद्धी ही विवेकी असावी याचा प्रयत्न चालू होता. खरं पाहिलं तर त्यावेळी त्याची बुद्धी विवेकी राहिली नव्हती. जर अशा प्रसंगी तो विवेकी राहिला असता तर तो सरळ युद्धच करायला गेला असता. पण हे सगळे माझे नातलग आहे आणि त्यांना मारून जे राज्य मिळणार आहे ते राज्यसुद्धा भोगण्याच्या लायकीचे राहणार नाही, हा त्याचा विचार परिस्थितीने किंवा परिस्थितीच्या अनुसार योग्य आकलनच करत नव्हता असं त्याच्या मनामध्ये वारंवार येत होतं. येथे नक्की भूमिका कोणती हेच अर्जुनला लक्षात येत नव्हते. आपली भूमिका आपल्या नातलगांना मारणे ही नसून धर्मशत्रूंना मारण्याची आहे एवढे भान तर अर्जुनास राहिलेलेच नव्हते. म्हणूनच हे सगळं सांगण्याकरता श्रीमद भगवद्गीता याची रचना करण्यात आली आणि हेही श्रीकृष्णाचेच काम आहे असे जर म्हटले तरी त्याच्यात काही वेगळं राहणार नाही. हे श्रीकृष्णाचे काम का असा सुद्धा प्रश्न आपल्याला जरी पडला तरी आपण असं म्हणू की याचं कारण की अर्जुनाच्या विषादामुळे भगवद्गीतेचा प्रारंभ झाला. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे तुझे कोणीही नाहीत, हे नुसते तुझे शत्रू नाहीत तर हे धर्मशत्रू आहेत, ज्यांनी जगणे तसेच ज्या ज्या लोकांना मारण्याचे ठरवलेले आहे त्यांना करण्याचा ते अधर्मच करत आहे आणि म्हणून त्यांना न मारता जगू देणे हा अधर्म होणार आणि हा अधर्म तू करू नये. गेल्या 1000-1500 वर्षापासून आपल्याला लोकांच्या डोक्यात हिंसा आणि अहिंसा याबद्दल खूप भ्रामक कल्पना घुसलेल्या दिसतात, किंबहुना असं सातत्याने बोलल्या जातं. आपल्याला लोकांना जे काही माहीत करून घ्यायचं आहे किंवा जे त्यांना कळत नाही ते कुठे अहिंसा असावी कुठे हिंसा असावी अशा गोष्टींना समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्याकरता आपण एक उदाहरण घेऊया. समजा आपल्या घरात एखादा एक अतिरेकी शिरला आणि तो आपल्याला म्हणाला की आमचे म्हणणे ऐका नाहीतच मरण्यास तयार व्हा, हे सर्व आता आमच्या मालकीचे आहे, जगायचे असेल तर आम्ही हे सांगू तसेच तुम्ही तुम्हाला करावं लागेल राहावं लागेल नाहीतर मरण्यास तयार व्हा. या प्रसंगी जर तुम्ही त्याला सांगू लागला की हिंसा कशासाठी, आपण सर्वजण शांततेत राहू, त्यावर तो जर म्हणाला की तुम्हाला मारूनच आम्ही जगणार आणि आमच्या इच्छेप्रमाणे सुखाचा भोग घेणार तर तेथे तुमची अहिंसावादी संकल्पना काय कामाची. समोरचा व्यक्ती हिंसक होऊन अत्याचार करीत असेल तर तुम्हालाही मारणार असंही नक्की असेल तर त्याचं उत्तर आपल्याला दिलं पाहिजे, त्यावेळेला आपल्या विवेकाचा उपयोग केला पाहिजे. कल्पना करा की आपल्या भारतातील एक महात्म्याच्या मनात असे आले की जे अतिरेकी आहेत त्यांच्याकडे आपण शांततेचा दूत पाठवून या जगामध्ये सर्वत्र शांतता प्रस्थापित करूया. त्याप्रमाणे त्यांच्या दूताला त्यांनी पाठवलं, त्या अतिरेकीकडे तो दूत गेला. काही दिवसांनी त्यांच्याकडून एक पेटी परत आली आणि त्या पेटीला उघडून बघितले तर त्या दूताचे मुंडके आणि त्याबरोबर असलेले चिठ्ठीत असे लिहिलेले होते की तुमच्याही सगळ्यांचे असेच हाल होतील. असे जर उत्तर आले तर कालांतराने असे येते अतिरेकी जर तुमच्या समोर उभे ठाकले तर तुम्ही काय शांततेचा पाठ त्यांना सुनावणार? जगा आणि जगू द्या असे म्हणणे कोणाबरोबर आहे? समोरच्या समूहाला ते म्हणणे जर पटत असेल तरच ना. पण स्वतःच्याच स्वार्थासाठी आणि शूद्र अभिमानासाठी आम्ही फक्त जगणार आणि तुम्ही मरा अशा मनोवृत्तीच्या समूहाबरोबर जगा आणि जगू द्या असे म्हणणे आत्मघातकच ठरेल हे नक्कीच. कोठे हिंसा कोठे अहिंसा करावी याचे प्रमाण काही मूलभूत

आहे. आम्ही जगणार, तुम्ही मरायचेच असेल यावर तो शत्रू ठाम आहे, तर यापुढे तुम्ही अहिंसक होऊन चालणार नाही, तर एका प्रकारे तुम्ही अधर्मास मूक संमती देत आहात असं सिद्ध होईल. अधर्मापुढे अहिंसक व्हायचे नाही. अधर्मी हा ठेचूनच काढायचा असतो आणि त्यामुळे ठेचून काढायचे हे कर्तव्यच आहे. शत्रुपक्षात असलेले नातलग हे अर्जुनाच्या व्यक्तिगत शत्रू नसून ते धर्मव्यवस्थेचे शत्रू आहेत आणि म्हणूनच त्यांचा नाश करणं, त्याला नष्ट करायलाच पाहिजे अशी असं सांगणं हा अतिशय व्यावहारिक दृष्टिकोन भगवान श्रीकृष्णाने अर्जुनास दिला. आपण इथे पुढच्या विवेचनासाठी थांबूया आणि आपल्याला सगळ्यांना हे लक्षात येईल का असा अतिशय व्यावहारिक प्रॅक्टिकल दृष्टिकोन गीता मॅनेजमेंटचा एक भाग आहे. धन्यवाद.

श्रोते हो, आताच आपण श्री गुरुदेव श्रीनिवास शामराव काटकर हे सोलापूरचे एक आध्यात्मिक विचारवंत आहे. त्यांचा विषय तत्वज्ञान फिलॉसॉफी असून त्यांनी अनेक वर्ष प्राध्यापक म्हणून कार्य केले. त्यांच्या या प्रगाढ आध्यात्मिक अभ्यासातून त्यांनी अनेक आध्यात्मिक ग्रंथ लिहिले. श्रीमद भगवत गीता सुधासार याच्यावर आधारित गीता मॅनेजमेंट याचं विवेचन ऐकलं, त्याबद्दल धन्यवाद.

श्रोतेहो प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत कार्यक्रम वतन का राग. स्वराज संस्थान संचालनालय भोपाळ यांच्या सहकार्याने आम्ही हा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. ऐकूयात कार्यक्रम वतन का राग.

श्रोतेहो, आताच आपण वतन का राग हा कार्यक्रम ऐकलात. स्वराज संस्थान संचालनालय भोपाळ यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

0: शिक्षण माहिती ज्ञान मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM. ऑलवेज हर्ट.
1: आम्ही 3-4 महिने पैठणला राहिलो. पैठणला संगीताचे पोहेकर गुरुजी आणि अन्य अनेक लोकांनी खूप प्रयत्न करून संगीत नाटिकाही बसवली होती. त्यावेळच्या पैठणच्या भारत टॉकीज मध्ये ती नाटिका गाजली. अभ्यासापेक्षा या बाकी कार्यक्रमातच 2 महिने गेले. त्यावेळच्या समाज कल्याण अधिकारी इंदुमती चिपळूणकर कोल्हापूरला गेल्या, कारण त्यांनी शिरूरहून आम्हाला कोल्हापूरला पाठवलं होतं. 2-3 वर्ष झाली, पोरी कशा काय आहेत म्हणून चौकशीसाठी त्या तिथं गेल्या, तर आम्ही दोघी नाही. त्या सुप्रिंटेंडेंट भिडेताईंना रागवल्या, म्हणाल्या त्यांना का आणि कुणाच्या परवानगीने पाठवलं. त्यांनी आमच्या वडिलांचं पत्र दाखवलं की माझ्या मुलीची 2 वर्ष झाली, एकदाही भेट नाही. इतक्या लांब ठेवण्यापेक्षा मराठवाड्यातच जवळपासच्या वसतिगृहात तिला आणावंय, म्हणजे 5-6 महिन्यातून एकदा तरी भेट ही होत राहील. ते पत्र वाचलं आणि तडक त्या औरंगाबाद जेलमध्ये जाऊन माझ्या वडिलांना तसेच चव्हाणला भेटल्या. वडिलांची खूप कान उघडणी केली, म्हणाल्या तुमच्या पोरीच्या भेटीसाठी तुम्ही पोरीच्या आयुष्याचं नुकसान करतात. जरा नीट विचार करा जाधव, तुम्हीही शिक्षक होता, शिक्षणाचं महत्व तुम्हाला कळतंय. पोरींचं कल्याण व्हावंसं वाटत असेल तर त्यांना मी आत्ता कोल्हापूरला परत घेऊन जाते. वडिलांच्या लक्षात आली चूक, माफी मागितली त्यांनी. बायसाहेब बायसाहेब, पोरांच्या प्रेमापोटी आंधळा झालोय, दुसरा कसला सहारा नाही. निदान 4-6 महिन्यातून भेट तरी व्हावी म्हणून तिला मी जवळ बोलावून घेतलं. चिपळूणकर बाई म्हणाल्या ठीक आहे, वर्षातून एकदा तुमची भेट होईल अशी मी व्यवस्था करते, मग तर झालं. आणि त्यांनी सप्टेंबर अखेरला आम्हाला पुन्हा कोल्हापूरला छात्रालयात आणलं. त्यांचे आमचे कोणते ऋणानुबंध होते माहीत नाही. त्यांच्या त्या कडक धोरणामुळे आमच्या आयुष्याचं खरंच कल्याण झालं. कोल्हापूरच्या छात्रालयामुळे, तिथल्या माणसांमुळे, त्यांनी केलेल्या संस्कारांमुळेच आम्ही घडलो. वडिलांना भेटण्यासाठी दर दिवाळीच्या सुट्टीत औरंगाबादला मी आणि कमल यायचो. शिशू सदन मध्ये राहायचो. तिथं जालन्याहून श्रीराम यायचा, रमेश तर तिथंच होता. आम्हा भावंडांना 8-10 दिवस एकत्र घालवायला मिळायचं. वडिलांचीही भेट व्हायची, पण हा सुट्टीतला प्रवास उलटा सुलटा मिरवत पोलिसांबरोबर चालायचा. खूप अपराध्यासारखं वाटायचं, पण काय करणार. छात्रालयाच्या गायकवाड काकांना ताईबाईंना हे खटकलं, पण अखेर काकांनी घ्यायला आलेल्या पोलिसांजवळ खरमरीत पत्र लिहून दिलं. आमच्या छात्रालयातल्या या मुली आहेत, कैदी नाही, गुन्हेगार तर मुळीच नाही. तेव्हा त्यांना पोलिसांमार्फत नेण्याची बिलकुल गरज नाही. तुमच्याकडे माणूस नसेल तर आम्हाला सांगा, मी स्वतःहून पोरींना आणून सोडेन. आणि खरोखरच त्यानंतरची सततची 2 वर्ष स्वतः काकांनी आम्हाला औरंगाबादला आणून सोडलं, पोलिसांबरोबर पुन्हा कधीच पाठवलं नाही. भर दुपारची रणरणती उन, पायाखाली डांबरी रस्ता, तापलेल्या तव्यासारखा, त्यावरून आम्ही दोघे भराभर चाललो होतो. मी त्यावेळी असेन 8-10 वर्षांची, पायात चप्पल नाही, डोक्यावर सूर्य आग ओघत होता. कडक तापलेल्या रस्त्यावरून उघड्या पायांनी चालताना वाटत होतं की ते पोळलेले पाय उचलून थंडगार पाण्यात घालावेत, पण ते तर शक्य नव्हतं. रस्ता नुसता उघडा बोडका, कुठे झाड नाही की सावली नाही. डांबरी रस्ता सोडून फुपाट्यातून कडेकडेने चालले होते. रस्त्यात कुठे चिंधी दिसली की त्यावर पाय ठेवून क्षणभर उभी राहायची, तिचाही त्या क्षणी आधार वाटायचा. तळपायाशी आग आग होऊन लालबुंद झाले होते. अजून थोडा वेळ जरी डांबरी रस्त्यावरून चालले असते तरी पायांना फुगलेल्या भाकरीसारखे टम्म फोड आले असते. मी आणि बाई, म्हणजे वसुंधरा देशमाने, चाललो होतो त्यापुढे आणि त्यांच्या मागे मी. त्या जिथं जायच्या तिथे मला बरोबर न्यायच्या. आजही त्यांचं शिशू सदन मधलं काम संपल्यावर मला त्या नेत होत्या. कुठं ते माहीत नाही, त्या पुढे आणि मी मागे. रस्त्यावरून कसरत करत करत त्यांच्या पाठी धावतच होते. बाई बऱ्याच पुढे गेल्या होत्या. त्यांनी बऱ्याच वेळानंतर मागे वळून बघितलं आणि लगबगिनी त्याच पावली मागे परतल्या. जवळ आल्या, स्वतःच्या पायातली चप्पल काढून माझ्या पायात घातली. कितीतरी मोठी चप्पल होती, पण त्या क्षणी ढालीसारखी वाटली मला. पोटाशी जवळ घेऊन पदरांनी माझं तोंड पुसलं, घाम पुसला आणि माझ्याकडे पाहून म्हणाल्या,
2: काय गो बाई, मामेलीच्या लक्षात कसं कोण आलं? किती घामाघूम झालं ग बाई माझं लेकरू, कसं लाल भडक आजरावानी झालं या.
1: त्यांच्या या शब्दांनी आणि उबदार मायेच्या पदरांनी ती रखरखती उन्हही मला चांदण्यासारखी शीतल वाटली. मी दोन्ही हातांनी बाईंच्या कमरेला खट्ट मिठी मारली रस्त्यातच. चणू आम्हा माय लेकींना त्या क्षणी कुणाचीच पर्वा नव्हती. त्यावेळी बाई मला जैन मंदिरात घेऊन गेल्या. मी प्रथमच जैन मंदिर आणि जैन मूर्ती पाहत होते. देवांच्या त्या नग्न मूर्ती पाहून त्यावेळी माझ्या बालमनालाच खूप लाज वाटली आणि दोन्ही हातांनी मी डोळे गच्च मिटून घेतले. ते बाईंजवळ आल्यावरच उघडले. बाईंना जवळ पाहताच विचारलं, बाई हे सगळे देव नागडे काऊ आहेत? तेव्हा त्यांना माझ्या प्रश्नाचं उत्तर देणं संयुक्तिक वाटलं नसावं, पण त्या एवढंच म्हणाल्या, बेटा देवाबद्दल असं वेडवाकडं बोलू नये. हा, मी मनाशीच विचार करायला लागले, मी काय बरं वेडवाकडं बोलले? बाईंनी माझ्या प्रश्नाचं उत्तर का नाही दिलं? बाई अगदी साध्या सुध्या, रेखीव, मोठा भांग, मानेवर मोठा आंबाडा, चालताना थोडस उजव्या बाजूने लवून चालायच्या. डोळ्यात मनात अपरंपार माया काठोकाठ भरलेली, नुसती माझ्यासाठीच नाही, माझ्या दोन्ही भावंडांसाठी सुद्धा. त्या फारशा शिकल्या सवरलेल्या नसतील, पण जगाच्या रीतीभातींचा दांडगा अनुभव असल्याने मोठमोठ्या साहेबांशी सुद्धा नीट मोजकच अदबीनं बोलणार आणि परक्यांशी मोजून मापूनच वागणार. घरात भरपूर समृद्धी असताना काही लोक दुसऱ्यांसाठी स्वतःला चीज लावतीलच असं नाही, पण बाई घरात फारसं काही नसताना, बेताचंच उत्पन्न असताना सुद्धा घरी येणाऱ्याचा पाहुणचार करत आतिथ्य त्यांच्याकडूनच शिकावं अशा स्वभावाच्या बाईंनी आम्हाला स्वतःच्या घासातला घास खायला घातला. त्यांना स्वतःची तीन मुलं, दोन मुली आणि एक मुलगा, ते तिघ आणि आम्ही तिघ एकत्र केव्हा तरी जमत असो, त्यावेळी बाईंचा आनंद गगनात मावत नसे. आम्हाला सगळ्यांना ओळीत बसवून परत एवढ्या मोठ्या पांढऱ्या शुभ्र भाकरी, तुरीच्या डाळीचं आंबट, चिंचगुळाचं पातळ वरण फुरक्या मारून मारून संपवायचं. त्यांच्या त्या साध्याच पण चविष्ट अन्नाला अवीट गोडी होती. आजही ती चव जिभेवर रिंगाळल्यासारखी वाटते. त्यांच्या मुलांनी एवढाच आमच्यासाठी त्यांनी जीव ओतला. बाईंचं आयुष्य म्हणजे एक शांत निर्मळ संत गंगाच. कुठून साधला त्यांना हा शांतपणा निर्मळपणा? नाव वसुंधरा, पृथ्वी, सर्व काही सहन करणारी, आलय प्रलय तुफान सगळं सगळं पोटात खेळणारी ती वसुंधरा. त्यांच्या नावाचा कृतीचा एक सुरेल सुरेख संगमच झालाय. आयुष्यात आलेली कित्येक सुख दुःख संकट भोगली पार वयाच्या 20-22 वर्षापासूनच. ज्या वयात संसार फळाफुलाला यायचा, तो फुलण्याआधीच पार कोमेजून वाळून पाचोळा झाला. तीन पोरं मागे सोडून पती निधनाचं दुःख पचवावं लागलं. ते कवय होतं एवढा मोठा आघात सहन करण्याचा? पण बाईंनी कंबर कसली. घरात वृद्ध सासू सासरे, नणंद, जावा फावा कुणाच्याही बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. त्यांच्या दारात बांधलेल्या गायीसारखी अवस्था झालेल्या बाईनं आपली तीनही कच्ची बच्ची बरोबर घेऊन नेसत्या वस्त्रानिशी त्या बाहेर पडल्या. मुलांना काही वर्षासाठी अनाथाश्रमात ठेवलं, स्वतः प्रौढ शिक्षणाच्या वर्गात जाऊन बसून नेटाने अभ्यास करून 7वी पास केली. नंतर अटेंडन्सचं वर्षाचं ट्रेनिंग घेतलं आणि समाज कल्याण खात्याच्या शिशु सदनमध्ये कामाला लागल्या. काम करताना समाज कल्याण खात्यातल्या एक प्रकारची असंख्य माणसं भेटली, पण बाईनं ऐन तारुण्य उर्मिलेसारखं स्वतःहून करपवून टाकलं. समाजात जगायचं म्हणजे या सर्व प्रकारचा त्याग करायलाच हवा ना. स्वाभिमानानं निर्मळ चारित्र्यानं जगत असताना बुभुक्षू समाजानं त्यांना कितीपर्यंत त्रास दिला असेल. पण बाई मोठी धीराची, नेटाची आणि नेकीची. कुणाचीही पै कधी घेतली नाही. उपाशी तापाशी राहिली पण कधी कुणापुढे हात पसरले नाहीत. उलट उलट त्यांचे हात पुढे झाले ते आमच्या सारख्यांना आपलंसं करण्यासाठी. मी आणि रमेश त्यावेळी शिशु सदन मध्ये होतो. बाईंची ड्युटी आली की मला अतोनात आनंद व्हायचा. त्यांच्या सगळ्या प्रकारच्या कामात मी त्यांना मदत करायची. लहान सहान 60-70 अनाथ पोर त्यांना दुधाच्या बाटल्या तोंडात देण्यापासून ते त्यांची शी काढण्यापर्यंत सगळी कामं मी करायची. सकाळच्या आंघोळी, त्यांचे कपडे, नाश्ता पाणी सगळ्यात माझी मदत त्यांना झाल्याने खूप आधार वाटायचा. त्यामुळे बाई माझ्यावर एकदम खुश असायच्या. कधी कधी सायंकाळच्या प्रार्थनेच्या वेळी मुलांना नीट ओळीनं बसवणं, त्यांना स्वच्छ करणं, पावडर काजळ घालून मांडी घालून प्रार्थनेसाठी डोळे मिटायला लावायची. सगळ्या प्रार्थना तोंडपाठ असल्यानं तेही काम मी करून टाकायची. स्वयंपाकाच्या माईंनाही मदत करायची. पोरांना कापडी पट्ट्यांवर नीट बसवून जेवायला घालण्यापर्यंतची सगळी आणि जवळपास इथल्या सगळ्यांचीच मला जमेल तशी मी कामं करायची. पण काही जणींना ते आवडायचं नाही. माझं बाईंकडे जाणं येणं सारखं चालू असायचं. रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी श्रीराम आम्हा दोघांना रिमांड होम मधून भेटायला यायचा पायी चालत. त्यावेळी आम्ही बोर्डिंगातून त्याला पाण्याशिवाय दुसरं काय देणार. मग बाईच त्याला घरी घेऊन जायच्या. घरात असेल ते पोटभर खायला घालायच्या. डोक्यावरून, पाठीवरून मायेचा ओल्यावरचा हात फिरला की खूप खूप बरं वाटायचं. या आदल्या जन्मी आपल्या आई किंवा मावशी वगैरे तर नसतील मनात येऊन जायचं. अशाच एका रविवारी बाईंचा सुट्टीचा दिवस होता. त्यांना आम्हा भावंडांवरून, विशेषतः माझ्यावरून कुणीतरी सहकारी काहीतरी वेडवाकडं बोलले. त्या दिवशी त्यांनी दिवसभर स्वयंपाक केला नाही की कुणाशी एका शब्दाने बोलल्या नाही. दिवसभर घराचं दार बंद करून स्वतःला त्यांनी कोंडून घेतलं. मला हे कुणाकडून तरी कळल्याबरोबर माझाही जीव त्यांच्यासाठी तगमगाय लागला. काय करावं, कसं करावं, केव्हा जावं. दिवसा गेले आणि कोणी पाहिलं म्हणजे माझ्यामुळे आणखीनच त्रास. रात्रीचे 9:30 वाजून गेले. सगळं बोर्डिंग, आजूबाजूचा परिसर शांत झाला. त्यावेळी वॉचमन असलेले वाळुजकर गुरुजी त्यांना विचारून हळूच तिथून सटकले आणि बाईंकडे आले. त्या अगोदर रमेश नीट झोपलाय की नाही, पडणार नाही ना याची पूर्ण काळजी घेऊनच बाहेर पडले. बोर्डिंग पासून 15-20 पावलांवर बाईंचं घर. हळूच मांजरांच्या पावलांनी गेले, कानोसा घेतला. पण आज सगळं शांत शांत. आवाज दिले, विनवण्या केल्या, क्षमा मागितली. पुन्हा येणार नाही, माझ्यामुळे तुम्हाला त्रास होणार नाही, फक्त एकदाच माझ्यासाठी दार उघडा म्हणाले. पण बाईंनी दार उघडलं नाही. दाराला खेटूनच गुडघ्यात मान खाली हलून बसून राहिले. आता नाही तर थोड्या वेळानं तरी उघडतील ना. पण छे, तिथं बसल्या बसल्याच मी शरीराचा मुटका करून कधी झोपले ते मला आणि त्यांनाही कळलंच नाही. जेव्हा जाग आली त्यावेळी बरीच मध्यरात्र झाली असावी. त्यांनी दार उघडलं ते माझ्यासाठी नाही, त्यांच्या दूरवरून आलेल्या कुलकर्णी नावाच्या मैत्रिणीसाठी. अगं वसुंधरा, अगं मी पद्मा, असं म्हणताच त्यांनी दार उघडलं. तर मी त्यांच्या दोघींच्याही पायाशी थंडीत कुडकुडत मुटका करून पडलेली होते. मला तशी पाहताच बाई म्हणाल्या, काय करावं बाई या काठीला, म्हणजे 2-3 तासापासून इथंच थंडीत कुडकुडतीये. फारच हट्टी आणि जिद्दीची पोरगी आहे ग ही पद्मा. आणि हळूच उचलून मला आतल्या बिछाण्यावर टाकलं. मीही सोंग करून पडले होते आणि मनाशीच म्हणत होते, आत्ता कसं घरात घेतलं. त्यांची मैत्रीण येताच मी जागी झाले होते. पण मुद्दामच झोपेचं सोंग घेतलं. जागी झाले असते तर त्यांनी घरात घेतलं असतं का. त्या रात्री त्या जीवाभावाच्या मैत्रिणी खूप बोलत राहिल्या. खायला तेवढ्या रात्री केलं. बाईंनीही बहुधा त्या दिवसभरात ते प्रथमच खाल्लं असेल.
2: पण माझी झोप केव्हा सुटली होती? त्या दोघी अंधुक प्रकाशात एकमेकींच्या सुखदुःखांचा पाढा एकमेकींसमोर कथन करत होत्या. तर मी बाईंच्या मागच्या बाजूच्या पांढऱ्या भिंतीवर बेपासून ते पावकी निमकीपर्यंतचे पाढे लिहून काढले होते. कित्येक महिने आणि कित्येक वर्ष ते पाढे अंधारात नीट न दिसता वेड्या वाकड्या रेषा आखून लिहिलेले पाढे ससेच्या तसे होते. येईल त्याला सांगायच्या. माया हिंदूने हे लिहिलेत. त्यांच्या वागण्यात क्षणभर राग टिकायचा, पण अनंत काळची मायाही असायची. आमच्याबद्दल अभिमानही वाटायचा. आम्ही शिकलो, पायावर उभे राहिलो. त्यांचीही मुलं शिकली सवरली, मुलींची लग्न झाली, त्या अर्थानं त्या समाधानी झाल्या. पण काहींच्या नशिबात अखंड कष्ट लिहिलेले असतात, त्या सतत कष्टात बुडालेल्या असतात. पण सतत हसत मुखानं आनंदानं कष्ट उपसत असतात.
3: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
4: रसिक श्रोते हो नमस्कार, मी शालिनी केचे आपणा सर्व रसिकांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आज आपण बिनपटाची चौकट या क्रमशः अभिवाचनाचा 6वा भाग ऐकणार आहोत. आपण सर्वच जण आतुरतेनं या कार्यक्रमाची वाट बघता. मैत्रिणीनो, साऱ्या विश्वाचं सार हे फक्त आई या शब्दातच सामावलेलं आहे, नाही का? तिच्या अंगी सहनशीलता, उदारता, मनाचं सौंदर्य ज्याचा की कुणीही वेध घेऊ शकत नाही, असा प्रेमळतेचा अखंड वाहता झरा, एक नाही तर अनेक गुणांनी संपन्न अशी ही आई. बिनपटाची चौकट या पुस्तकाच्या लेखिका इंदुमती जोंधळे यांना तर आईविना आपलं आयुष्य जगावं लागलं ज्याची आपण साधी कल्पना सुद्धा करू शकत नाही. पण लेखिकेच्या शाळेतील शिक्षक शिक्षिकांनी तिला आपली समजून प्रेम दिलं. अशाही आयुष्यात अगदी थोडथोडके येणारे काही आनंदाचे क्षण तर दुःखाचे क्षण मात्र पर्वता येवढे, अशा या परिस्थितीचे चटके सहन करत करत लेखिकेनं आपलं शिक्षण पूर्ण केलं. मैत्रिणीनो, मागील 5व्या भागात आपण लेखिकेच्या वडिलांची आपल्या मुलीचं एवढ्या लहान वयात लग्न न करता तिनं खूप शिकावं, मोठं व्हावं, स्वतःच्या पायावर उभं राहावं ही त्यांची आंतरिक इच्छा होती. आणि आता पुढे ऐकूयात 6वा भाग.
5: अनाथांच्या संघर्षाचं सहज सोपं चित्रण बिनपटाची चौकट. मानवतेचा गहिवरून टाकणारा स्पर्श बिनपटाची चौकट. लेखन इंदुमती जोंधळे. वाचन स्वर सीमा मोघे. बिनपटाची चौकट.
6: चौथीचा वर्ग गच्च भरलेला होता. आमचे वर्ग शिक्षक आर ओ कामत कोपऱ्याच्या एका खुर्चीत बसलेले होते. जवळ टेबल, त्यावर हजेरी पुस्तक, पेन, खडू आणि डस्टर. समोर मोठा लांबलचक काळाशार फळा. फळ्याच्या दुसऱ्या टोकाच्या म्हणजे भिंतीच्या दुसऱ्या कोपऱ्यात अक्काबाई. अक्काबाई, अक्काबाई म्हणजे कळलं? अक्काबाई म्हणजे मोठी काठी. फळ्याच्या बरोबर खाली भिंतीला लागून एक चौरंग मांडलेला. त्या चौरंगासमोर सुंदर रांगोळी घातलेली. आमच्या कामत सरांना बरोबर माहीत असायचं आज कुणाचा वाढदिवस आहे ते. बरोबर 2 दिवस अगोदरच सांगायचे, नवीन कपडे घालून या, वर्गाला पुरे एवढा खाऊ आणा, आई वडिलांनाही बरोबर घेऊन या. मी तर त्या वर्गात प्रथमच गेलेली. त्या वर्गाच्या रीतीभाती किंवा आगोची शिस्त कुणाला माहीत. दुसऱ्या वर्गातून एकदम चौथ्या वर्गात जाऊन बसले, म्हणजे त्यावेळी ना त्याला डबल प्रमोशन म्हणत. जर मुलाचा मुलीचा अभ्यास चांगला असेल, वय जास्त असेल, तर ही सोय त्यावेळी मुद्दामच करून ठेवलेली होती. मी 3ऱ्या वर्गाचा अभ्यास मे मध्ये केला. जून मध्ये शाळा सुरू व्हायच्या वेळी परीक्षा दिली आणि कामत सरांच्या म्हणजे 4थीच्या वर्गात जाऊन बसले. सर फारच कडक, पोरा पोरींची ब्र काढण्याची हिंमत नव्हती। वाढदिवस म्हटलं ते काही विचारूच नका, त्यांचा खाक्यास निराळा, वाढदिवसाचा आनंद बाजूलाच। त्यांची बोलणीच ऐकावी लागायची, त्यांनी एक पद्धतच घालून ठेवली होती, ज्याचा वाढदिवस असेल त्यांनी नटून थटून यायचं, सर्वांना खाऊ द्यायचा, पहिल्या वर्गापासून ते चौथी पर्यंतच्या शिक्षकांना नमस्कार करून यायचा, मग चौरंगाबाई मांडी घालून बसायचं। त्यावेळी त्यांचे पालक हजरच असायला हवे, तेही खुर्ची बाजूला टाकून बसलेले असायचे। वर्गातल्या तिच्या मैत्रिणींनी किंवा मित्रांनी तिच्या किंवा त्याच्याविषयी चार पाच शब्द बोलायचे, मग अशा वेळी भांडखोर पोरपोरी मुद्दामच तिच्या गुणांऐवजी अवगुणांवर बोट ठेवायचे। ती किंवा तो किती मस्ती करतो, वर्गात बेशिस्त वागतो, भांडण करतो वगैरे वगैरे सांगायचे। वाढदिवसाच्या आनंदावर विरजण पडायचं, पालकांनाही थोडं वाईट वाटायचं, पण त्यामुळे त्यांना कळायचं आपला मुलगा मुलगी शाळेत नेमके काय करतात ते। आणि मग सर्वात शेवटी कामत सर बोलायचे, ज्या मुला मुलींनी सहाऱ्या सांगितल्या असतील, अवगुण दाखवले असतील, त्यांचे दात त्यांच्याच घशात घालायचे, त्या मुलीचं मुलाचं तोंड भरून कौतुक करायचे, पाठीवरून हात फिरवायचे, म्हणायचे मी कौतुक केलं म्हणून शेफारून जायचं काम नाही, मैत्रिणींनी सांगितलेलं लक्षात ठेवायचं, तसंच वागायचं, काय म्हणतो मी सर। असं बोलले म्हणजे मानसिक तणाव कमी होऊन जायचा, तर कधी कधी खूप वाढायचा। खरोखरच दंगेखोर पोरगा असेल तर वाढदिवसाच्या दिवशी सुद्धा अक्का बाई पार्टीत बसल्याशिवाय राहायची नाही। शिस्त लावावी तर कामत सरांनीच। व्हरांड्यातून फिरताना पहिली ते चौथीचे वर्ग पार चिडीचे, वर्गातल्या शिक्षकांना कामत सर असल्याची जाणीव व्हायची। आगो कामत सर, उंच गोरे पान, शरीराने थोडे स्थूलच, खादीचा पांढरा बुशर्ट, खाकी अर्धी चड्डी, गाईसारखा गळ्यात स्कार्फ, कमरेला कातडी पट्टा, त्याला लोंबकळत असलेली शिट्टी, डोक्यावर उन्हाळ्याच्या दिवसात फक्त गांधी टोपी, बाकी इतर वेळेला व्यवस्थित तेल लावून भांग पाडलेले केस, खरंच मोठे छान रुबाबदार व्यक्तिमत्व होत। बरोबरीचे सहकारीही त्यांच्या समोर कधी घडाघडा बोलायचे नाही, ते विचारतील तेवढ्याच प्रश्नांची उत्तरं देत। तर असे हे आत्माराम गोविंद कामत सर, आ गो कामत। एकदा त्यांनी मला सांगितलं, परवा तुझा वाढदिवस आहे। झालो बोमला, आता यांना काय सांगायचं, आम्ही वसतिगृहात राहतो, आम्हाला नवे नवे कपडे मिळत नसतात, वाढदिवस तो दूरच, काय करावं कसं करावं। सरांना दुसरं काही सांगण्याची किंवा सत्यस्थिती ऐकवण्याची हिंमतच नव्हती। मनाचा हिय्या करून त्याच दिवशी संध्याकाळी छात्रालयाच्या अधीक्षिका भिडेताईंना भेटले आणि सगळं सांगितलं। भिडेताई म्हणाल्या हा तिच्या आगे एवढंच ना, मग तुला काय झालं एवढंच तोंड करायला। भिडेताई म्हणजे आमचा उत्साह। त्यांनी लगेच मोठ्या दोन मुलींना बोलावून घेतलं, ऑफिस मधलं असलेलं गोदरेजचं कपाट उघडायला लावलं, त्यातली एक दोन गाठोडी सोडली, एका गाठोड्यातून एक चमचम करणारा जरी काठाचा परकर आणि पोलका बाहेर काढला, म्हणाल्या ए लावून बघा का तिला। बाप रे, डोक्याच्या वर हातभर गेला, पोलका तर इतका ढगळ होता की माझ्यासारख्या चार पाच पोरी एकाच वेळी मावल्या असत्या। आता काय करायचं, त्यांनी काय केलं कसं केलं नाही माहित, पण तेच परकर पोलक मापात करून घेतलं, वाढदिवसाच्या दिवशी शाळेत जायच्या अगोदर मला बोलवून घेतलं आणि मला ते परकर पोलक घालायला लावलं। अहो काय आश्चर्य, किती तरी छान बसलं ते मला, माझ्या आनंदाला पारा वाढायला नाही। मग एक दोन पोरींना सांगून बागेतली फुलं आणायला लावली, वेणीत माळली, गळ्यात मोत्याची माळ घातली, कानातले विणे त्यांनी चाळले, माझं सगळं रूपच पालटवून टाकलं आणि त्याच म्हणाल्या, पहा बर कशी मस्त दिसते आमची पोर, कोण म्हणे हिला छात्रालयातली आहे म्हणून. शहरातल्या श्रीमंतांच्या मुलींचे जुने कपडे आम्हाला घालायला देत, त्यावेळी फारस वावग काही वाटत नसे, पण घरच्या मुली आमच्याकडे म्हणजे कोर्ट कमिटेड मुलींकडे वेगळ्याच नजरेने अति तुच्छतेने पाहत असत. वाढदिवसाच्या दिवशी वर्गात देण्यासाठी लिमलेटच्या गोळ्या द्यायलाही भिडेताही विसरले नाही. शाळेत त्या दिवशी वर्गातल्या सगळ्याजणी मला आपल्या जवळच बसायचा आग्रह करत होत्या. बऱ्याच मुलांना मैत्रिणींना माहित होत की मी वसतिगृहात राहते म्हणून. भाषण करताना बऱ्याच मुलींनी हा उल्लेख केला, खूप जणींनी कौतुक केलं. ते यासाठी कि मी सांगितलेल्या गोष्टी कथा सर्वांना मनापासून खूप खूप आवडत होत्या. त्यावेळी कामत सरांना समजलं, ते मला फारसे कधी रागावलेच नाहीत, पण एकदा एका परीक्षेत गणितात नापास झाले म्हणून अक्का बाई अशी पाठी खातली की दोन दिवस हालचाल करता आली नाही. सर रागवायचे मारायचे, पण नंतर खूप प्रेमही करायचे, त्यामुळे त्यांच्याबद्दल आम्हा मुलांच्या मनात आदरयुक्त भीती होती. त्यांच्या धाकाने आम्ही अभ्यास करायचो. दुसरीतल्या बाई सिंधुताई कुंभोजकरांनी आणि तिसरीतल्या वर्धमानी बाईंनी पण सतत लाड केले. त्यांचा माझ्यावर खूप विश्वास. आठवणी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आणायला ते मला पाठवायचे. ज्या मुद्रणालयात ते छापत ते शाळेपासून खूप दूर होत, राजारामपुरीच्या पहिल्या गल्लीत शाळा. येता जाता खूप वेळ जायचा. सर एखादी मैत्रीण बरोबर द्यायचे. अशा वेळी नेमकी मेधा आठले नावाची मैत्रीण बरोबर यायची. भलती हुशार, चुणचुणी, पण तितकी चापलूस. येताना म्हणायची, ए ए इंदू, फक्त पहिला प्रश्न बघ ना, अगं मी सांगते ग तुला उत्तर. मला प्रथम भीती वाटत होती, पण नंतर मीही तिच्या आहारी गेले, धीट बनले. हळूहळू करत पहिला दुसरा प्रश्न पाहत पाहत सगळी प्रश्नपत्रिकाच पाहायची. ती तोंडी सोडवतच रस्त्याने चालत राहायचं. प्रश्नपत्रिकेचा गठ्ठा

ती प्रथम श्रेणीत पास झाले तेव्हा मेधाला विचारलं, काल मेधा बोर्डात कोणाचा लग्गा लावला नव्हतास ना? सर्व ठिकाणी इंदू थोडीच भेटते, खळखळून हसत मेधा म्हणाली. असे हे शाळेचे दिवस रमणीय आनंदी होते. नंतर मी उषाराजी हायस्कूलला गेले, म्हणजे ताराराणी विद्यापीठ. बालवर्गापासून ते महाविद्यालयापर्यंत शिक्षणाचं सोय असलेली ही संस्था. मॅट्रिक झाल्यानंतर डीएड, एसटीसी वगैरे कॉलेज सुद्धा होत, बीएडचे वर्गही भरत. इतकी सुंदर, सुसज्ज, सुव्यवस्थित भव्य शाळा अजून तरी माझ्या पाहण्यात दुसरी नाही. अभिमान वाटावा अशीच माझी शाळा. 3 वाजली. प्रांगणातच भव्य ताराराणीचा खोड्यावर बसलेला पुतळा. शालेय मंदिरात प्रवेश करताच समोर पुन्हा मोठं पोस्टर राणी ताराबाईचं. डाव्या उजव्या बाजूने वर्ग, मोठमोठे जिने, समोरच कार्यालय, तेही अगदी बँकेसारखं. त्याला लागूनच वाद्यांची खोली, जिथे हार्मोनियम, तबला, बासरी, मोठा माईक, 10-12 मुली मावतील एवढी ही खोली होती. गायनाच्या बाई कागलकर बाई त्या तिथूनच उभं राहून ताराराणीची प्रार्थना, मंगलगीत आणि शेवटी राष्ट्रगीत म्हणत. प्रार्थना झाली की मुली आपापल्या वर्गात जायच्या. कार्यालयाला लागून मागच्या बाजूने 4-5 हजार मुली मावतील एवढं मोठं मैदान होत. मैदानात उतरण्यापूर्वी मोठा दगडी प्रचंड असा चौथरा, ज्यावर दर शनिवारी सारा वाद्यवृंद वाद्यांचा उभा राहायचा. बाकी हजारो मुली पूर्ण गणवेशात मैदानावर कवायतीसाठी यायच्या, कधी भारतीयांसाठी सज्ज असायच्या. गुप्तेबाई ध्वनिक्षेपकावरून आदेश सोडू लागल्या की पुरा आसमंत हादरून जायचा. जवळपासच्या 5-6 किलोमीटर पर्यंतच्या परिसरात तो आवाज घरोघरी पोहोचलेला असायचा. ओट्याच्या चौथऱ्यावर उभ्या असलेल्या मुलीही वेगळ्या गणवेशात असत. कुणाजवळ ढोल तर कुणाजवळ तळमताशा, ट्रायंगल, बासरी, अनेक वाद्यांच्या तालावर कवायत चालायची. आलेले पाहुणे आमची कवायत पाहून समूह गीतं ऐकून स्तंभित व्हायचे, तर कधी मोठमोठी बक्षीसही देऊन जायचे. शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारातून डाव्या बाजूला गेलं की व्हीटी काकांची खोली. त्याला लागून माधवराव बागलांनी शाळेला बहाल केलेलं कलादालन. अतिशय सुंदर सुंदर अशी निसर्ग चित्र तिथं ठेवलेली आहे. विवा शिरवाडकरांची गर्जा जय जयकार क्रांतीचा ऐकले, मृत्युंजयकार शिवाजी सावंतांना पाहिलं ऐकलं, श्रीमान योगीचे रणजित देसाई, वसंत बापट, गौदी माडगुळकर, व्यंकटेश माडगुळकर, एक ना अनेक लेखकांना कवींना पाहण्याचं ऐकण्याचं महत्भाग्य आम्हाला तिथं लागलं. खरोखरच केवढा मोठा मेवा जो आम्हाला पुढच्या आयुष्यात सदैव पुरेल एवढा या शाळेने दिला. लोक काही म्हणत, शाळेला, संस्थेला, संस्था चालकांना नावं ठेवत, पण त्यांनी आम्हाला अभ्यासा व्यतिरिक्त हे काही जे दिलंय त्याला खरोखरच मोजमापच नाही. कोल्हापूरचं छात्रालय म्हणजे आम्हा मुलींच्या दृष्टीने फार मोठा तुरुंगच वाटत होता. मोठमोठ्या खोल्या, उंच उंच बाहेरून दिसणाऱ्या भिंती, वसतिगृहात प्रवेश करण्यापूर्वीचं मोठं गेट आणि बाजूचा छोटा दरवाजा दिंडी दरवाजासारखा. कुणी कुणी मोठी माणसं म्हणजे कार घेऊन येणारे पाहुणे आले तरच तो दरवाजा उघडला जायचा. नारळांची अशोकाची झाडं दोन्ही बाजूला लावलेली, उजव्या बाजूला वॉचमनसाठी पत्र्यांची खोली, त्याला लागूनच समोरासमोर संडास बाथरूमच्या रांगा, बाथरूमच्या मागे लांबलचक पत्र्याची शेड, त्याखाली कपडे धुण्यासाठी मोठमोठे कायम स्वरूपाचे बसवलेले दगड, 2 दगडांच्या मध्ये 1 नळ, बाथरूमच्या टाकीतून तिथपर्यंत पाणी आणणारा आणि या दोन्हीच्या मधोमध लाकडाची खोली. अंधारी, लाकडाचा ओलसर कुबट्ट वास हैराण करून सोडणारा. रोज सायंकाळी त्या खोलीत जाऊन दुसऱ्या दिवशीसाठी स्वयंपाकाला लागणारी लाकडं आणावी लागत. त्या खोलीत ती फोडलेली लाकडं एकावर एक व्यवस्थित रचलेली असत.

अगदी वरच्या आढ्यापर्यंत शिळीच्या साह्याने. पावसाळ्याच्या दिवसात लाईट लावूनही काही दिसत नसे. मग काका बॅटरी घेऊन यायचे. कोणत्या ओळीतून किती लाकडं काढायची हे तेच सांगायचे. शिडीवर चढायला मजा वाटायची. खरं तर जीव गुदमरायचा. पण त्या लाकडाच्या खोलीपासून स्वयंपाक खोलीपर्यंत हातावर लाकडांची चवड न्यावी लागायची. फोडलेली आणि ओबडधोबड लाकडं हातांची साल्ट काढायची. तर कधी लाकडाचा एखादं धसकटे हातात घुसून आग व्हायची. ते काही लवकर निघायचं नाही. ऐक, सुईनी काढताना तर अधिकच सलायचं. मला रडू यायचं. त्यापेक्षा हे शिडीवर चढून लाकडं खाली टाकणं फार सोपं वाटायचं. बोर्डीमधली सगळी कामं आम्ही मुलीच करायचो. पहाटे 5 वाजताच उठावं लागायचं. टन टन टन जोरात बेल व्हायची. पुन्हा विशिष्ट निनादात अशी बेल झाली की भराभर सगळ्या मुली जेवणाच्या हॉलमध्ये जमलेल्या असत. सर्वांच्या अगोदर बोर्डिंगच्या वॉर्डन शारदाबाई समोरच बसलेल्या असत. जिनं प्रार्थना सांगायची ती त्यांच्याजवळ बसलेली असे. बाकी ओळीनं एकमेकींच्या मागे बसायचो. शक्यतो मागं बसणं बरं वाटायचं. प्रार्थना म्हटली की नाही की आम्ही मुली पेंत आहोत काहीच कळायचं नाही. कधी कधी तर फार राग यायचा. प्रार्थना भजन लवकर उठणं, पण प्रार्थना चुकवून चालायची नाही. काही मुलींकडे कामं सोपवून दिली होती. इकडे सगळ्याजणी प्रार्थनेला जाऊया की एक दोघी खोल्या खोल्यातून पाहायच्या कोण झोपलंय कोण अद्याप प्रार्थनेला आलं नाही यावर त्यांची नजर असायची. संडास 6 आणि मुली 70 ते 80. सर्वांनाच पुढे जायची काही. प्रार्थनेला तर तोंड धुवून वेळेला हजर राहिलंच पाहिजे. एकदा का प्रार्थना सुरू झाली की प्रार्थना हॉलमध्ये कुणीही प्रवेश करायचा नाही. काही वेळेला तर बाई बाहेर उभा राहायच्या. काही धडकत नसायची गो बाई. एक मिनिटही उशीर झालेला त्यांना चालायचा नाही. प्रार्थना एका सुरात तालात म्हटली जायची. गीताईचा 7वा अध्याय, स्थितप्रज्ञांची लक्षणं, साने गुरुजींची

0: इतर अन्य अशा अनेक प्रार्थना आम्ही घेत असू. संपूर्ण आसनात शांत स्तब्ध असलेले प्रार्थनेचे सूर सर्व दूरपर्यंत जात असत. त्यावेळी बोर्डिंगचा नियम किंवा औपचारिकपणा म्हणून ते आम्ही म्हणत असू. आणि ते वय सुद्धा फारस कळण्यासारखं नव्हतं. पोपट पंचीसारखं पाठांतर केलेलं आम्ही म्हणत असू. प्रार्थना सहाला संपली की आंघोळी करून घ्यायच्या थंडगार पाण्याने. तिन्ही मोसमात गार पाणी कधी चुकलं नाही. थंडीच्या दिवसात तर फार जीवावर यायचं. आंघोळ नको नको वाटायची. पहिला तांब्या अंगावर घेईपर्यंत फार जड जायचं. मग गार पाणी आधी हाताला, मग पायाला, मग तोंडाला, मानेला लावायचं आणि एकदम भडभड भडभड भडभड भडभड तांब्या अंगावर ओतच जायचं. थंडी मग कुठल्या कुठे पळून जायची. मग मात्र एकदम छान वाटायचं. कपडे अगदी मोजकेच असायचे, ते पटकन धुवून व्हायचे. अंगाला लावायला लाईफ बॉय तांबडा आणि कपड्यांसाठी 500 बार महिनाभर पुरवावा लागायचा. 100 ग्रॅम खोबऱ्याचं तेलही मिळायचं. दर महिन्याच्या 5-6 तारखांना हे तेल साबण मिळायचं. मोठ्या काटकसरीनं तेवढं महिनाभर पुरवावं लागायचं. खेड्यातल्या मुली असायच्या. आपलं घर सोडून आल्या की पहिले काही महिने त्यांना फार जड जायचे. वेळेवर उठायचं, प्रातर्विधी वगैरे आटपून प्रार्थना म्हणायची त्यांना फारच अवघड वाटायचं. खेड्यापाड्यातून आलेल्या या मुलींना एकदमच हे सगळं नवीन वाटायचं. त्यांच्या गावी घरी असे कुठले आले संस्कार? उघड्यावर संडासला जावं, उघड्यावर आंघोळी वाघोळी केल्या तर केल्या, नाही तर नाही केल्या. 4 दिवस केसांना तेल नाही की फणी नाही, बचावच उवा भरलेल्या शेंबड्या मेकड्या गावंढळ पोरी प्रथम अगदीच बुजऱ्या आणि घाबरलेल्या असायच्या. त्यांच्या घरी 2-4 दिवसाला मासाचं जेवण तर इथं एकदम शाकाहारी, फारसं तिखट नसलेलं पण सत्वयुक्त जेवण. पण त्यांना ते नकोसं वाटे. प्रथमच शहरात आलेल्या या मुलींना वळण लागायला 2-3 महिने सहज लागायचे. कधी प्रेमानं बोलून तर कधी पट्टीचे फटके खाऊ. तरीही काही जणी सणावाराला म्हणून गावी घराकडे गेल्या की परत यायच्याच नाही. अशा भित्र्या, आपलं भविष्य न समजणाऱ्या कित्येक असमंजस मुली खरी राहिल्या. ज्या खरी राहिल्या त्या खरीच. त्यांना पुढं काही शिक्षण घेता आलं नाही. पण इथं छात्रालयातले नियम वळण कठीण वाटले तरी ते त्यांच्या फायद्याचं आहे हे समजून उमजून घेणाऱ्या मुलींनी आपल्या आयुष्याचं सोनं केलं. आज कित्येक मुली डॉक्टर आहे, कोणी शिक्षिका, कोणी मुख्याध्यापिका, तर कोणी ग्रामसेविका, अन्य चांगल्या पदांवर आहेत. याचं सर्व श्रेय या संस्थेचे मूळ संस्थापक कैलासवासी गोविंदराव आणि प्रभाकर पंत कोरगावकर यांनाच द्यावं लागेल. त्यांनी स्वतःच्या दानशूर वृत्तीमुळे आणि शिक्षणाचं महत्व जाणल्यामुळे खेड्यापाड्यातल्या मुलींना आणि विशेषतः हरिजन, मांग, महाल, ढोर, चांभार या मुलींसाठीच हे वसतिगृह स्थापन केलं. ज्या खेड्यात 4th-7th कोणी शाळा नाही अशा मुली या कोल्हापूरच्या जवळपासच्या खेड्यापाड्यातून इथे शिकायला यायच्या.
1: इंदुमती जोंधळे लिखित बिनपटाची चौकट या क्रमशः अभिवाचनाचा 6वा भाग आपण ऐकलात. वाचनस्वर सीमा मोघे यांचा, निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे.
2: आपण ट्यून केला आहे रेडिओ मनभावन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.